एआयआर ॲपवर आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. आज सोमवार, भारतीय सौर दिनांक 25 ज्येष्ठ 1948 अर्थात 15 जून 2026. सकाळचे 5:56 होत आहेत. आमच्या आजच्या प्रसारणामध्ये आपलं स्वागत. प्रसारणाची सुरुवात करत आहोत सनईच्या मंगलसुरानी.

उस्ताद बिस्मिल्ला खान आणि सहकाऱ्यांचं सनेवदन आपण ऐकलं. सकाळचे 6 वाजतायत. आता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत.

0: चिच्छक्तीचा जाणीवेचा महासागर आहे. आणि ज्याप्रमाणे मासा जळामध्ये वावरतो त्याप्रमाणे माणूस किंबहुना सर्वच जीव मात्र या चैतन्याच्या महासागरात वावरत असतात. याच चैतन्याचा अंश त्यांच्या देहामध्ये असतो. ज्याच्या शक्तीने तो देह कार्यरत राहतो माणसाला या स्थूल देहाकडून त्याच्या आत असलेल्या या सूक्ष्म चैतन्याकडे जायचे आहे, म्हणजेच देहाकडून देवाकडे जायचे आहे. या देहाकडून देवाकडे जाण्याचा प्रवास हा केवळ पूजापाठ करणे किंवा जपतप करणे एवढाच मर्यादित नाही, तर तो मानव कल्याण आणि समाजसेवेतून जातो असे वीर सावरकर म्हणतात. ते म्हणतात, देहाकडून देवाकडे जाताना देश लागतो आणि या देशाचे आपण काही देणे लागतो. अध्यात्मामध्ये दोन प्रकारचे साधक असतात. एक जे एकांतात राहून स्वतःची साधना करतात आणि मोक्ष प्राप्ती करून घेतात. दुसरे जे एकांतात स्वतःची साधना करतात आणि लोकांतात अनेकांना आपल्या मार्गाचे सहभागी करून घेतात, आपला शिष्यवर्ग तयार करून संप्रदाय निर्माण करतात. समर्थ रामदास स्वामी हे दुसऱ्या प्रकारचे योगी होते. त्यांचे अनेक शिष्य होते आणि आजही रामदासी संप्रदाय फार मोठे कार्य करीत आहे. कल्याण स्वामी हे समर्थांचे प्रिय शिष्य होते. त्यांची योग्यताही फार मोठी होती. त्यांना समर्थांनी साधनेच्या अत्युच्च उंचीपर्यंत जाण्याचा मार्ग सांगितला. कल्याण स्वामींनी धैर्याने आणि निष्ठेने हा प्रवास पूर्ण केला. या शेवटच्या टप्प्यावर समर्थ त्यांना सांगतात, तेची डोळियाचा डोळा पाही, देहातीत वर्म विदेही, चिन्मय सुखाची बवाई, भोगी आपुले की गा. समर्थ सांगतात, आत्तापर्यंत तू धीराने तुझी साधना या अंतिम टप्प्यापर्यंत आणली आहेस. तुझी सूक्ष्म बुद्धिवृत्ती शुभ्र ज्योत्स्नेने पुलकित झाली आहे. आता या सहस्त्रदल चक्रामध्ये श्रीचक्राची भावना विलीन करून श्रीचक्रातील त्रिकोणामध्ये जो बिंदू आहे त्यावर लक्ष केंद्रित कर. हाच तो डोळ्याचा डोळा म्हणजे आत्मा. यावर लक्ष केंद्रित केले असता स्थूल सूक्ष्म कारण आणि महाकारण या चारही देहांचा विसर पडतो. विदेही अवस्थेचा प्रत्यय येतो. ज्ञानस्वरूप आत्म्याशी अंतःकरण वृत्ती एकरूप झाल्याने आत्मसुखाच्या खोल पाण्यात ती बुडून जाते. बवाई म्हणजे बाव, वीर. वृत्ती ज्ञानाकार होते. आता या खऱ्या ज्ञानाचा तू उपभोग घे. कल्याण स्वामी योगी पुरुष होते. त्यांना या योगमार्गाने आत्मस्वरूपाची भेट घडली. पण सामान्य माणसाने भक्तिमार्गाने त्या भगवंताला आपलेसे करून घ्यावे. महाराष्ट्रात जे थोर संत होऊन गेले त्यांनी हा भक्तिमार्ग अवलंबिला आणि त्यासंबंधी ग्रंथनिर्मिती करून आपल्यासाठी ज्ञान उपलब्ध करून दिले आहे. समर्थ रामदास स्वामींचा दासबोध, ज्ञानेश्वर माऊलींची ज्ञानेश्वरी, एकनाथांची गाथा, तुकाराम महाराजांची गाथा, अन्य संतांची अभंगवाणी असे अनेक ग्रंथ अध्यात्म मार्गाचे दीपस्तंभ आहेत. साधकांनी त्यांचे नियमित वाचन, अध्ययन आणि आचरण केले तर परमार्थ अवघड नाही. फक्त श्रद्धा आणि निष्ठा हवी. आपल्या संस्कृतीविषयी आदर आणि अभिमान हवा. उपासनेमध्ये सातत्य आणि निष्ठा मात्र राखली पाहिजे. तर या नश्वर देहाचा अहंकार सोडून आत्मसुखाचे अमृत सेवन करण्याची अनिवार्य ओढ हवी. जे हे करीत आहेत त्यांनी सातत्य ठेवावे. जे अजून या मार्गाला वळले नाहीत त्यांनी या अधिक मासाचे निमित्त करून हा वसा घ्यावा, हीच ईश्वर चरणी प्रार्थना. जय जय रघुवीर समर्थ.
1: चिंतन या सत्रात डॉक्टर संजीवनी तोफखाने यांचे विचार आपण ऐकलेत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. श्रोतो, आपली प्रसन्न सकाळ सुरेल करणारी ही आहे सातारा आकाशवाणी 103.1 MHz. तसंच न्यूज ऑन AIR ॲपवर सकाळचे 6:10 झाली आहेत. ऐकूया प्रभात वंदना हा भक्ती संगीताचा कार्यक्रम. श्रोत्या, माणसामाणसात नवचैतन्य नवशक्ती जागवणारी ही सकाळ, या उगवत्या सूर्यापासून प्रेरणा घेऊन आपणही नवी उमेद मनात जागवूया आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया शंकराचार्यकृत आत्माष्टकम या संस्कृत स्तोत्रानं.

सारा आसमंत नव्या प्रकाशानं भारून टाकणाऱ्या, चराचरात चैतन्य पसरवणाऱ्या, तनमनाला खऱ्या अर्थानं जागवणाऱ्या, बाहेरच्या अंधाराबरोबरच मनातला अंधकार दूर करणाऱ्या या रम्य पहाटवेळेचं स्वागत या भूपाळीनं. रचना सुरेश भट यांची, संगीतकार दशरथ पुजारी, स्वर सुमन कल्याणपूर यांचं.

परमेश्वराच्या चिरंतन गीताचं गान म्हणजे भक्ती. भक्तीपूर्ण अंतःकरणानं ईश्वराचं स्मरण केलं की मिळणारी अनुभूती आनंद केवळ अवर्णनीयच. याच भक्तिभावानं केलेली श्री शंकराची ही आळवणी. स्वर आशा भोसले यांचा, जगदीश खेबुडकर यांची रचना संगीतबद्ध केली आहे वसंत देसाई यांनी.

अहंकार शून्य सेवा म्हणजे भक्ती. मन आणि बुद्धी ईश्वरचरणी अनन्य भावानं अर्पण करणं, स्वतःला विसरणं म्हणजे भक्ती. आपल्या अंतरंगात असलेल्या याच भक्तीच्या ओलाव्यात संत तुकोबारायांनी विठ्ठलाला घातलेली ही साध, लता मंगेशकर यांनी गायलेली ही भक्तिरचना संगीतबद्ध केली आहे श्रीनिवास खळे यांनी.

श्रोतो, वैराग्य, करुणा आणि औदार्याचा अद्भुत संगम म्हणजे शिवशंकर. कैलासाचा अधिपती असूनही भोळ्या भक्तांच्या प्रेमात रमणाऱ्या या भोलेनाथांचं गुणगान करणारी हिंदी भक्तिरचना हरिओम शरण यांच्या स्वरात.

निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ. श्रोते हो, दृढ निश्चय असला की अशक्य हा शब्दच शब्दकोशातून हद्दपार होतो. याच दृढ निश्चयानं संकल्प करूया एकजुटीनं देशहितार्थ कार्य करण्याचा, देशाला प्रगतीच्या उंच शिखरावर नेण्याचा. उषा अत्रे, दशरथ पुजारी आणि सहकाऱ्यांनी गायलेली यशवंत देव यांची ही देशभक्तीपर रचना.

0: समूह स्वरातील या देशभक्ती गीताबरोबरच प्रभात वंदना हा भक्तीसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. ऐकूया कृषीविषयक सदर कृषीवाणी.
1: शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयी. रहिमतपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन. सर नमस्कार.
2: नमस्कार.

0: सध्याच्या काळामध्ये शेतकरी बंधूंनी सतर्कतेनं शेती करणं गरजेचं आहे. आपण हे दरवेळेसच्या भागांमध्ये सांगतोच आहे. वातावरण बदलत्या वातावरणानुसार शेतीमध्ये प्रॅक्टिसेस करणं गरजेचं आहे. अर्थात वातावरण बदलतंय, तापमान वाढ झाली की आपल्या शेतीवर तितकाच परिणाम होणार आहे, आणि शेतीवर परिणाम झाला अर्थात आपल्या पिकांवर पण परिणाम होणार आहे. काय परिणाम होऊ शकतो आणि काय करणं अपेक्षित आहे?
1: हे जे आता बदललेलं वातावरण आता आपण बघतोय किंवा अनुभवतोय, त्याचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे जमिनीवर होतो. जमिनीमध्ये असलेली माती आहे आणि मातीमध्ये असलेले अन्न घटक आहेत, त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. तो कसा? तर मातीमध्ये असणारं जे सेंद्रिय कर्ब आहे ते चांगल्या पद्धतीनं सुस्थित निसर्गतच माती सांभाळून ठेवत असते. पण एका टप्प्याच्या पुढे जेव्हा तापमान वाढतं तेव्हा ते हवेमध्ये त्याच्यातला जो कर्ब आहे तो कर्बचा अंश निघून जातो किंवा विरघळून जातो. हा एक मोठा परिणाम होतो आणि तो परिणाम आपल्याला खरं तर जर सांभाळून ठेवायचा असेल किंवा सेंद्रिय कर्ब जर आपल्याला मातीमध्ये सांभाळून ठेवायचं असेल तर आपल्याला मातीमध्ये असणारे सेंद्रिय पदार्थ आहे त्याचं प्रमाण वाढवावं लागणार आहे. कारण काय होतं आहे, नुसती जर माती असेल त्याच्यामध्ये असलेला जो काही प्रमाणामधला कर्ब आहे तो मातीत तापली की त्यातून निघून जातो. पण त्याच्या जोडीला जर मातीमध्ये जर सेंद्रिय पदार्थ असतील, म्हणजे पालापाचोळा असेल, काडी कचरा असेल, पाचट असेल, हे जेवढं काही मातीमध्ये असेल तेवढं ते काही प्रमाणात का होईना पण माती तापली तरी ते त्या घटकामध्ये धरून ठेवलं जातं. अशा पद्धतीनं ही एक गोष्ट आपल्याला करणं गरजेचं आहे. अजून त्याच्या पुढं अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण पीक वाढत असतं तेव्हा पिकाच्या पानावर असेल, देठावर असेल, फांद्यावर असेल, हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये तापमानाचा परिणाम होतो. याचाच अर्थ असा आहे की त्याच्या शरीरातलं जे पाण्याचं बाष्पीभवन आहे ते होत असतं. मग त्याचा परिणाम काय होतो तर ते वनस्पती आहे हे वनस्पतीचा कालावधी पूर्ण होत नाही. तो कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच पाने, फुले, फळे ह्या सगळ्या प्रक्रिया तिथं होऊन जातात. मग कमी कालावधीमध्ये फुलं आली, कमी कालावधीमध्ये त्या फुलाचे फळं लागली तर त्याचा आकार, त्याची गुणवत्ता, त्याचं वजन हे पर्यायानं नियमित कालावधीतल्या वनस्पतीपेक्षा कमी प्रमाणामध्ये राहतं. पर्यायानं उत्पादकता कमी होते, त्याची गुणवत्ता कमी होते आणि पुढे जाऊन त्याच्या स्टोअर कॅपॅसिटी कमी होते आणि कमी दर्जाचं उत्पादन निघाल्यामुळे बाजारभावामध्ये पण त्याला कमी प्रमाणामध्ये बाजारभाव मिळतो. अशा प्रकारे वनस्पतीमध्ये पण हे जे काही वातावरण आहे ह्या वातावरणाचा खूप मोठा परिणाम होतो. आणि हे जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला काही नैसर्गिक पद्धतींचा पण अंतर्भाव करावा लागणार आहे. तेव्हा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी शेतकरी बंधूंनी ध्यानात घेणं बदलत्या वातावरणामध्ये फार गरजेचं आहे.
0: धन्यवाद सर. कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन, याविषयी रहमतपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: कृषीवाणी हे कृषीविषयक मार्गदर्शनपर सदर आपण ऐकलं आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:40 होत आहेत. आता ऐकूया थोडक्यात रुपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. सकाळी 6:50 परिसर या सदरात परिसंस्था साताऱ्याची, याचं लेखन सुनील भोईटे यांचं. दिनविशेष 6:55 संकलन सचिन प्रभुणे यांचं. सकाळी 7:00 आजचा सुविचार आपण ऐकाल. 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करू. दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल 7:25. 7:40 प्लॅनेट फर्निचर आणि 7:45 बाळ एम जोगळेकर हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित केले जातील. सुगम संगीत आपण ऐकाल 7:50. सकाळी 8:00 समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 8:15 ओळख बाजारपेठेची आणि 8:25 वेदांत हॉस्पिटल हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करू. 8:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. मराठी चित्रपट संगीताचा आनंद आपण घ्याल 8:40. सकाळी 9:00 हिंदी चित्रपट संगीत.

मिश्र संगीत आपण ऐकाल 9:30. 10:00 आद्या ब्रेस्ट केअर सेंटर, 10:05 महाजन हॉस्पिटल, 10:10 डॉक्टर सिद्धार्थ बोकील आय क्लिनिक, 10:20 PN गाडगीळ अँड सन्स हे ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित केले जातील. सुगम संगीताचा आस्वाद आपण घ्याल 10:30. सकाळी 11:00 नाट्यपदांचा आनंद आपण घ्याल. 11:30 सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम आपण ऐकाल. सूत्रनिवेदन मानसी मोघे यांचं. दुपारी 12:00 वनिता मंडळ मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. दुपारी 1 ते 5 वाजेपर्यंत विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम आणि त्या दरम्यान दुपारी 1:30 मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आणि 3:00 प्रादेशिक बातम्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केल्या जातील. NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग संध्याकाळी 5:30 युवक मित्रमैत्रिणींसाठी युववाणी हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:00 प्रादेशिक बातम्या, 7:10 बाजारभाव आणि 7:15 वृत्तविशेष हे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून सहक्षेपित केले जातील. आमची शेती आमचा परिसर या शेतकरी बांधवांसाठीच्या कार्यक्रमात सुविचार बाजारभाव या दैनंदिन सदरांबरोबरच आत्मनिर्भर शेतकरी अशोक भोसले मुक्काम पोस्ट बरेवाडी पोस्ट भुईंस तालुकावाई यांची शेतकरी गटांतर्गत केलेल्या अभ्यास दौऱ्यामुळे शेतीला झालेला फायदा याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत आणि कृषीवाणी या माहितीपर सदराचं पुनःप्रसारण आपण ऐकाल आज 7:30. आमची शेती आमचा परिसर. रात्री 8:45 समाचार संध्या हे हिंदी बातमीपत्र आणि 9:00 News@9 हे इंग्रजी बातमीपत्र, तसंच रात्री 11:00 हिंदीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्ली केंद्र प्रसारित करेल आम्ही सहक्षेपित करू. रात्री 9:15 स्पॉटलाईट, 9:30 NSG दिल्ली आकाशवाणीद्वारा विशेष कार्यक्रम मालिकेचं प्रसारण दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करण्यात येईल. ही होती रूपरेषा आमच्या आज दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची. आमचा या नंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात सुरू होतोय.

0: आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:45 होत आहेत.
1: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची 5वी विंग सुरू.
4: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट्स, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72-94-94-64-64.
3: बुकिंग सुरू.
5: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91-68-227-325.
6: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे, पिढ्यान पिढ्यांचे.
7: बेतले जर कधी जीवाशी, DCC उभी आहे पाठी.

0: सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
1: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
0: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
1: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
2: प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
3: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा, 88 05 98 99 08.
2: ईशा टीचर्स ट्रेनिंग, थेट अनुभव पण उत्तम करिअर पण.
4: मंदार ट्रेडर्स, वेल्डिंग मशीन्स, कट ऑफ मशीन, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन, गॅस कटर, रेग्युलेटर्स, प्रेशर गेजेस, वेल्डिंग केबल, वेल्डिंग वायर स्पूल, लेजर डिस्टन्स मेजर्स, मॅग्नेटिक ट्राय स्क्वेअर, प्रेस डिझाईन, फिटिंग्स, वेल्डिंग हेड स्क्रीन, लेदर ऍपरन, सेफ्टी शूज, कलर स्प्रे, चेन पुली ब्लॉक, असे बरेच काही.
2: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1. H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.
1: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70.
5: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
6: उपलब्ध ब्रांचेस, डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
5: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
6: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.
7: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याज दर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
8: श्रोते हो, नुकताच आपण 5 जूनला पर्यावरण दिन साजरा केला. पर्यावरण विषयक अनेक जागृतीपर उपक्रम कार्यक्रम यामध्येही उत्साहानं सहभाग घेतला. पण पर्यावरण जागृती हा एका दिवसाचा विषय नाहीये, तर तो पर्यावरण संवर्धन हा आपल्या दैनंदिन जीवनशैलीचाच एक भाग आहे. याची सुरुवात आपल्या नित्य सवयींपासूनच होते. लहान वाटणाऱ्या सवयींचा पर्यावरणावर मोठा सकारात्मक परिणाम होऊ शकतो. पाण्याची, ऊर्जेची बचत, वृक्षसंवर्धन, प्लास्टिकमुक्त जीवनशैली, पर्यावरणपूरक पर्यायांचा स्वीकार, कचरा व्यवस्थापन यामधून आपण निसर्गाचं संरक्षण करू शकतो. तेव्हा केवळ पर्यावरण दिनीच नव्हे तर रोजच्या जगण्यातही पर्यावरणाच्या जपणुकीसाठी आपण प्रत्येकानं एक छोटी पण महत्वाची पायरी उचलूया आणि पुढच्या पिढ्यांसाठी स्वच्छ, सुंदर, हरित वसुंधरा निर्माण करूया. आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 6:50 झाली आहेत. परिसर या सदरात ऐकूया परिसंस्था साताऱ्याची. याचं लेखन सुनील भोईटे यांचं.
9: नमस्कार श्रोते हो, साताऱ्याची परिसंस्था या मालिकेतील आजच्या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत साताऱ्याच्या परिसरामध्ये, सातारा जिल्ह्यामध्ये आढळणाऱ्या कीटकांची. एक अशी मान्यता आहे की जर भूतलावरून कीटक नाहीसे झाले तर साधारणतः येत्या काही लगतच्या कालखंडामध्ये, 1-2 वर्षामध्ये, 5 वर्षांमध्ये पृथ्वीवरून मनुष्य जात नाहीशी होईल. तर याच्यामागे काय कारण

0: देता येईल किंवा शास्त्रीय याच्यामध्ये काय म्हणजे याचं विवेचन काय असावं. तर बघा, शेतीपासून शिवारापर्यंत, शिवारापासून जंगलापर्यंत जे काय आता आपण वनस्पतींवर गुजराण करतो आहे किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्या वनस्पतींचे कुठलेही भाग वापरतो आहे किंवा त्याच्यावर अवलंबत्व आहे, तर यातील बहुतांश वनस्पतींचं परागीभवन करण्याचं काम हे आपले कीटक विश्वातले वेगवेगळ्या प्रकारचे कीटक करत असतात. निसर्गामध्ये एक लक्षात ठेवा, कुठलीच गोष्ट ही फुकट होत नाही. निसर्गामध्ये कुठल्याही अंगाने जो काही व्यवहार होतो किंवा जे काही आदान प्रदान होतं, तर ते आदान प्रदानावर आधारलेलं विश्व हे नैसर्गिक विश्व आहे. त्यामध्ये ज्यावेळेला ह्या कीटकांकडून वनस्पती स्वतःचं परागीभवन करून घेतात, त्याच वेळेला त्या परागीभवनाच्या बदल्यात त्यांना ते मध किंवा परागकण अशा पद्धतीचं आमिष त्या कीटकांसाठी देत असतात की जे त्या कीटकांच्या उर्वरित जैवशृंखलेमध्ये किंवा उर्वरित जीवनशृंखलेमध्ये त्यांना जगण्यासाठी उपयोगी आणि फलदायी ठरतं. कीटकांच्या बाबतीत साताऱ्यामध्ये काय काय सांगता येईल? आपल्या फुलपाखरांच्या 200 ते 240 प्रजाती या साताऱ्यामध्ये आपल्याला फुलपाखरांच्या आढळून येतात. पावसाळा ते ऑक्टोबर म्हणजे आपण अगदी जून ते साधारणतः डिसेंबर एंडपर्यंत आपण म्हणूया, हिवाळ्याचा सुद्धा काही महिने याच्यामध्ये फुलपाखरांचा खूप चांगला आढळ तुम्हाला या संपूर्ण सातारा जिल्ह्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये दिसून येईल. याच्याच बरोबरीनं यातली काही वैशिष्ट्यपूर्ण फुलपाखरं म्हणाल तर भारतातील आकाराने दुसऱ्या नंबरवर किंवा द्वितीय स्थानावर असणारं सय्यदी बर्डविंग हे फुलपाखरू तुम्हाला या भागामध्ये दिसून येईल. महाराष्ट्र राज्याचं राज्य फुलपाखरू ब्लू मॉर्मॉन याचाही आढळ तुम्हाला या परिसरामध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये दिसून येईल. याच्याच बरोबरीनं क्रिम्सन रोज किंवा ऑर्किड सारखी, तमिळ ट्री ब्राऊन सारखी जी संरक्षित फुलपाखरं आहेत, तर ती संरक्षित अर्थात ही या फुलपाखरांना कायद्यानं संरक्षण आहे किंवा हे शेड्यूल बटरफ्लाईज आहेत, तर अशा प्रकारची फुलपाखरं देखील तुम्हाला या परिसरामध्ये आढळून येतील. याच्याच बरोबरीने जवळपास 250 ते 300 वेगवेगळ्या प्रकारचे मॉथ्स अर्थात पतंग, 3 ते 4 प्रकारच्या मधमाशा, या मधमाशा आपल्याला तुम्हाला सातारा जिल्ह्यामध्ये आढळून येतील. आणि हे सगळे जे कीटक आहेत हे कीटक आपल्याला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या मानवी जीवनास वनस्पतींच्या परागीभवनास मदत करून सहाय्यभूत ठरत असतात.
1: परिसर या सदरात आपण ऐकत होतात परिसंस्था साताऱ्याची याविषयी. याचं लेखन सुनील भोईटे यांचं होतं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणीचं हे सातारा केंद्र आहे. 6:55 होत आहेत. ऐकूया दिनविशेष. याचं संकलन सचिन प्रभुणे यांचं.
1: श्रोतेहो नमस्कार. आज आहे 15 जून. स्वातंत्र्य सैनिक, संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले नेते आणि समाजवादी विचारवंत ना ग गोरे यांचा जन्म 15 जून 1907. 1907 ते 1993 असं 85 वर्षांचं आयुष्य लाभलेले नारायण गणेश उर्फ नानासाहेब गोरे यांची प्रमुख ओळख समाजवादी नेते अशी आहे. भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात 1942 चळवळीत भाग घेऊन त्यांनी तुरुंगवासही भोगला होता. नंतर त्यांनी पुणे शहराचे महापौर, पुणे मतदारसंघातून लोकसभा सदस्य आणि ब्रिटनमध्ये भारताचे उच्चायुक्त म्हणूनही काम केलं. आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात ते साधना साप्ताहिकाचे संपादकही होते. याशिवाय त्यांची एक महत्वाची ओळख म्हणजे मराठीतले एक अतिशय शैलीदार लेखक. वैचारिक आणि ललित साहित्य त्यांनी विपुल प्रमाणात लिहिलं आणि महत्वाच्या पुस्तकांचे अनुवादही केले. संगीत

संगीतकार मेंडोलिन वादक सज्जाद हुसेन यांचा जन्म 15 जून 1917 रोजी. हिंदी चित्रपट संगीतात असे फारच थोडे संगीतकार होऊन गेले ज्यांना खऱ्या अर्थानं सर्जनशील संगीतकार ही उपाधी लावणं योग्य ठरेल आणि या नामावलीत सज्जाद हुसेन हे नाव अग्रभागी नक्कीच राहील. मेंडोलिन वाद्य भारतीय संगीतात रूढ करणारे वादक म्हणून सज्जाद हुसेन यांचं नाव घेणं क्रमप्राप्त आहे. साहित्यिक केशव जगन्नाथ पुरोहित उर्फ शांताराम यांचा जन्म 15 जून 1923 चा. त्यांची कथा मराठी नवकथेशी संबंध असली

0: जीवनवृत्तीचे विविध पैलू प्रत्ययपूर्णरित्या प्रकट होत असले तरी पारंपरिक जीवनातल्या काही वैशिष्ट्यपूर्ण गुणांची दखलही त्या घेतात. माणूस जुन्या काळातला असो किंवा नव्या, त्याला त्याच्या अंगभूत गुणदोषांसकट सहानुभूतीनं समजून घेणं हा शांताराम यांच्या लेखनप्रवृत्तीचा एक स्पृहणीय विशेष आहे. साहित्यिक शंकर वैद्य यांचा जन्म 15 जून 1928. गायिका आणि अभिनेत्री सुरैया जमाल शेख उर्फ सुरैया यांचा जन्म 15 जून 1929. द्रुपद गायक जिया फरियुद्दीन डागर यांचा जन्म 15 जून 1932. द्रुपद गायकीसाठी प्रसिद्ध असलेल्या डागर घराण्याच्या 19व्या पिढीचे गायक म्हणून उस्ताद जिया फरियुद्दीन यांची ओळख आहे. उस्ताद जिया फरियुद्दीन डागर यांना मध्य प्रदेश सरकारचा तानसेन सन्मान, संगीत नाटक अकादमीचा पुरस्कार यासह पद्मश्री किताबानं गौरवण्यात आलं आहे. लेखिका सरोजिनी वैद्य यांचा जन्म 15 जून 1933. साहित्यिक आणि नाटककार प्रेमानंद गजवी यांचा जन्म 15 जून 1947. योगी चैतन्य महाप्रभू यांचं निधन झालं 15 जून 1534 रोजी. अर्वाचीन मराठीतले सुलभ लेखनशैलीचे प्रवर्तक, संदेशकार, पत्रकार, लेखक आणि वक्ते अच्युत बळवंत कोल्हटकर यांचं निधन झालं 15 जून 1931 रोजी. त्यांनी 1915 साली काढलेल्या संदेश या पत्रानं मराठी वृत्तपत्र सृष्टीचा गंभीर चेहरा मोहराच बदलून टाकला. स्वामी विवेकानंद, नारिंगी निशाण आणि संगीत मस्तानी यासारखी नाटकंही त्यांनी लिहिली. स्वतःची नाटक कंपनी काढून काही नाटकातून त्यांनी भूमिका केल्या, तसंच काही कादंबऱ्याही लिहिल्या. तथापि संदेशकार हीच त्यांची जनमानसात विशेष रूढ झालेली प्रतिमा होती. कवी आणि गीतकार सूर्यकांत रामचंद्र खांडेकर यांचं निधन झालं 15 जून 1979 रोजी. हे होते आजचे दिनविशेष. पुन्हा भेट उद्याच्या दिनविशेषमध्ये. नमस्कार.
1: दिनविशेष आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. याचं संकलन होतं सचिन प्रभुणे यांचं.

0: श्रोते, आपली प्रसन्न सकाळ सुरेल करणारी ही आहे सातारा आकाशवाणी 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या ॲपवर. सकाळचे 7 वाजलेत, ऐकूया आजचा सुविचार. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दी शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
1: पारदर्शक अर्थव्यवहार, ठेवींवर सर्वाधिक व्याजदर, द शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी.
2: बचत खाते दाम दुप्पट, आवर्त ठेव, पेन्शन ठेव, लखपती ठेव योजना, निवड तुमची, फायदा तुमचा.
3: शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.
0: आजचा सुविचार आहे, शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणं नव्हे तर विचार करण्याची क्षमता विकसित करणं होय. आजचा सुविचार पुन्हा एकदा, शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणं नव्हे तर विचार करण्याची क्षमता विकसित करणं. आजचा सुविचार आपण ऐकलात. या कार्यक्रमाचे प्रायोजक होते 365 दिवस रोज 12 तास सेवा देणारी दी शिवसमर्थ मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड.

0: निवेदना जलद रिकव्हरी
1: रोजच्या आयुष्यात लवकर परत
0: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी
1: वेदांत हेल्थ केअर सेंटर वेअर केअर कम्स फर्स्ट.
0: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
2: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
3: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
3: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
2: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
4: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
5: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
2: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आलंय रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
1: अधिक अचूक, अधिक सुरक्षित.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
1: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
2: म्हणजे सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा,
1: 1218 किलो पेलोड,
2: 400+ किलोमीटरची रेंज,
1: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
2: 5 वर्ष किंवा 2,00,000 किलोमीटर वॉरंटी,
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
1: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
2: संपर्क 810-83-33-480,
1: 810-83-33-480.
3: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
4: नॅक आणि एमबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
3: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 966-578-84-04.
5: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
6: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
5: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
6: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
5: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
7: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
8: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
7: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
8: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
7: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
9: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
10: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
9: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
11: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
12: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
11: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
12: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
11: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
12: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
11: डिप्लोमा नंतर ते 13वी मध्ये प्रवेश.
12: डिजिटल क्लासरूम,
11: साइट विजिट,
12: ST पास,
11: हॉस्टेल.
12: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
11: मोबाईल 99-60-13-59-15,
12: 021-62-22-25-45.

श्रोतेहो, आज 15 जून. राज्यातला काही भाग वगळता विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षाची आज सुरुवात होतीये. शाळेचा पहिला दिवस म्हणजे नव्या आशा आकांक्षांचं दार उघडणारा क्षण. नवं दप्तर, नव्या वह्या आणि मनात उत्सुकतेची नवी पालवी घेऊन विद्यार्थी आज शाळेत प्रवेश करतील. या वर्षात ज्ञान, संस्कार आणि आनंदाची शिदोरी प्रत्येक विद्यार्थ्याला लाभो हीच शुभकामना.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:08 होत आहेत. यानंतर 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही त्या सहक्षेपित करणार आहोत.
1: हा आवाज आहे गुदमरणाऱ्या पर्यावरणाचा.
2: काय अहो, हा तर प्लास्टिकच्या पिशवीचा आवाज आहे आणि मी तर एकच टाकली होती.
3: अहो, एक एक करता त्या करोडो पिशव्या असतात ना, ना त्या मातीत मिसळतात ना पाण्यात, त्या तशाच पडून राहतात. एक पिशवी नष्ट व्हायला 1000 वर्ष लागतात.
1: आणि आपण फेकलेलं प्लास्टिक मायक्रो प्लास्टिक बनून आपल्या ताटात येत आहे. लाखो पक्षी जलचर जीव गमावत आहेत.
2: अंदाजे 400 दशलक्ष टन प्लास्टिक कचरा होतो आणि 9% फक्त रिसायकल होतो, बाकीचा कुठे जातो विचार करा.
3: चला आजच ठरवू, खरेदीला जाताना कापडी पिशवी नेऊ.
1: एकदाच वापरता येणार नको असं प्लास्टिक जीव घेणार.
2: खरंच मी पण प्रतिज्ञा करतो, नको प्लास्टिकचा वापर, करू पर्यावरण रक्षणाचा जागर.
4: प्लास्टिक हटवा, पृथ्वी वाचवा.
2: सण उत्सव आनंदात साजरे करूया, गीत संगीत रोषणाईने उत्साह वाढवूया.
5: पण भवतालाच भान ठेवून प्रखर प्रकाश झोतामुळे कुणाची दृष्टी कायमची जाऊ शकते, तर प्रमाणाबाहेरच्या मोठ्या आवाजानं कुणाला बहिरे पण येऊ शकत.
2: आवाजाचा दंडनाट आणि प्रकाशाचा लखलखाट प्रमाणातच असू द्या, नियमांचं पालन करूया, उत्सवाचा आनंद सर्वांनाच देऊया.

आकाशवाणी पुणे. विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आता सविस्तर बातम्या. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप आहेत. या माध्यमातून देशातील युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या निस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे, असं मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानवकेंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉ यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारताचं नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आलं असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमाअंतर्गत देशातील 120 पेक्षा जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था एकत्र आल्या आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोभाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार

0: सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचं 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रांगणात पुढच्या वर्षी 28 ते 31 जानेवारी या कालावधीत होणार आहे. 4 दिवसांचं हे संमेलन ऐतिहासिक आणि भव्य स्वरूपात पार पडेल अशी माहिती महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत दिली. महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत संमेलनाचं स्थळ आणि तारखांबाबत सर्व सभासदांनी एकमतानं मंजुरी दिली. तत्पूर्वी स्थळ निवड समितीनं SP महाविद्यालय, फर्ग्युसन महाविद्यालय आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसराची पाहणी केली होती. 100व्या साहित्य संमेलनाच्या अनुषंगानं नांदी 100व्या साहित्य संमेलनाची हा उपक्रम राज्यभरात राबवला जाईल. या उपक्रमातून पुणे मुंबई वगळता अन्य शहरांमध्ये आणि गावांमध्ये 99 साहित्यिक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. आतापर्यंत साहित्य संमेलनं झाली त्या ठिकाणी येत्या 15 ऑगस्ट ते 15 जानेवारी या कालावधीत हे साहित्यिक उपक्रम राबवले जातील असंही या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं. संमेलनाचे संयोजक समर्थ युवा फाउंडेशनचे अध्यक्ष राजेश पांडे, मसापचे प्रमुख कार्यवाह डॉ स्वाती महाळंक, कोषाध्यक्ष प्रदीप निफाडकर यावेळी उपस्थित होते. राज्यातला अपुरं पर्जन्यमान आणि धरणातला उपलब्ध पाणीसाठा विचारात घेऊन येत्या 31 ऑगस्टपर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्याला सर्वोच्च प्राधान्य द्यावं असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल पुण्यातील एका बैठकीत दिले. बेकायदेशीर पाणी उपशावर तातडीनं कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. दरम्यान पुणे महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 1 दिवसाआड पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. यासाठीचं वेळापत्रक महापालिकेनं याआधीच जाहीर केलं आहे. नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीनं करावा असं आवाहन पुणे महानगरपालिकेनं केलं आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकांचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातील नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिट संघानं मार्गदर्शन केलं. या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो ब देवल स्मृतीदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं गौरवण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी याप्रसंगी बोलताना दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. नाट्य परिषद येत्या काळात रंगमंच कामगार, आरक्षण लिपिक, व्यवस्थापक आणि कलाकार यांचा अपघात विमा काढणार असल्याची माहिती यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी दिली. विदर्भ वगळता राज्याच्या अन्य भागातल्या शाळा आजपासून सुरू होत आहेत. उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपवून नव्या वर्गात प्रवेश करणाऱ्या विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी शाळा सज्ज झाल्या आहेत. शिक्षण मंत्री दादा भुसे नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम तोरणमाळमध्ये शालेय विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. तोरणमाळच्या नेताजी सुभाषचंद्र बोस विद्यालयात शाळा प्रवेशोत्सव साजरा होणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात पदार्पण करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुलाब पुष्प देऊन त्यांचं स्वागत केलं जाईल. विद्यार्थ्यांना गणवेश आणि पाठ्यपुस्तकांचं वाटपही केलं जाणार आहे. नवी मुंबई महानगरपालिकेनं देखील मुलांच्या शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय व्हावा यादृष्टीनं जय्यत तयारी केली आहे. महापौरांसह सर्व पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी, नगरसेवक विविध शाळांमधील प्रवेशोत्सवाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांचं स्वागत करणार आहेत. पुण्यातील खडकवासला इथल्या केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्रात काल 110वा स्थापना दिवस साजरा झाला. यानिमित्त केंद्रामध्ये काल सर्वांना मुक्त प्रवेश देण्यात आला. इतिहास अभ्यासक अनिकेत यादव यांनी काल या केंद्राला भेट दिली. याबाबत आकाशवाणीशी बोलताना ते म्हणाले,
1: CWPRS म्हणजे केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन केंद्र. तर तिथे आज एक 10-12 साधारण मॉडेल्स आम्ही तिथे पाहिले की ज्यामध्ये मुंबई पोर्ट टायडल मॉडेल फार खूप छान होतं, नंतर यमुना रिव्हर मॉडेल होतं, इंदिरा सागर मॉडेल होतं आणि विविध भारतामधले जे धरणां

0: मध्ये असलेले पाणी साठवण्याचं क्षेत्र, पाणी सोडण्यासाठी काय प्रक्रिया राबवली जाते, गाळ साठू नये म्हणून काय केलं जातं, तिथे विद्युत संशोधन केंद्र साधारण तिथे कसं केलं जातं, याच्यावरती तिथे काम केलं जातं आणि त्याचे मॉडेल्स, विविध प्रकारचे मॉडेल्स तिथे तयार केलेले आहेत आणि इतके छान आहेत. आम्हाला मुंबईचं JNPT पोर्ट मॉडेल अतिशय छान वाटलं आणि देशातील सर्वात मोठा कंटेनर जे बंदर आहे तर त्याचं अप्रतिम मॉडेल तिथे तयार केलेलं आहे की जे मुंबईमध्ये समुद्रामध्ये जे भरती आणि होटी येते तर त्याच्यावरती लक्ष ठेवून विविध प्रकारचे मोठमोठे कंटेनर्स आतमध्ये कसे प्रकारे आले पाहिजे, त्याच्यामध्ये मटेरियल कसं लोड केलं पाहिजे याच्यावरती फार मोठं काम तिथे केलं जातं. आणि नद्यांचे प्रवाह, किनारपट्टीचं संरक्षण आणि जलविद्युत प्रकल्प जे आहेत तर ते समजून घेण्यासाठी हे मॉडेल्स पाहणं फार महत्वाचं आहे.
1: सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील म्हसवड पंढरपूर मार्गावर तांदूळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन अर्पून परत येत असताना तांदूळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येक मृताच्या नातेवाईकाला 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली आहे. क्रिकेट. बर्मिंगहॅममधल्या एस्बेस्टन इथं झालेल्या आयसीसी महिला T20 विश्वचषकाच्या अ गटातल्या सामन्यात भारतानं काल पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. भारतानं पाकिस्तानसमोर 171 धावांचं लक्ष ठेवलं होतं. प्रत्युत्तरात पाकिस्तानला 17 षटकात 106 धावाच करता आल्या. तत्पूर्वी नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेत भारतानं निर्धारित 20 षटकात 6 बाद 170 धावा केल्या. स्मृती मानधनानं 44 चेंडू सर्वाधिक 68 धावांची खेळी केली तर 5 खेळाडू बाद करणाऱ्या दीप्ती शर्माला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. हवामान. महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेशसह देशाच्या इतर भागात पुढील 4 ते 5 दिवसात नैऋत्य मोसमी पावसाची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. राज्यात आज काही ठिकाणी विजांसह जोराचे वारे सुटण्याचा अंदाज आहे. मराठवाड्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानवता केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन मिळत असल्याचं फ्रान्समधील भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधानांचं प्रतिपादन. 100व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं पुढील वर्षी जानेवारीत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आयोजन. विदर्भ वगळता उर्वरित राज्यात नव्या शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात. आणि सोलापूर जिल्ह्यात देवदर्शनाहून परतणाऱ्या 8 भाविकांचा विहिरीत पडून मृत्यू. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:20 झाली आहेत.
3: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदणं, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
4: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबडं बोबडं बोलणं,
5: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
4: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.
6: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
7: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
6: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
7: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
6: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर थोड्याच वेळात म्हणजे 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

श्रोते हो नमस्कार. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या दिलखुलास कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, शेतकरी सुखी तर देश सुखी, देश समृद्ध असं म्हटलं जातं. मात्र शेतीसमोर अनेक गंभीर प्रश्न, गंभीर आव्हानं आज उभी आहेत. यामध्ये बदलतं हवामान, अनियमित पाऊस, जमिनीची घटती सुपीकता, वाढता उत्पादन खर्च यामुळे शेतकरी अडचणीत सापडताना दिसतो. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य शासनानं सुरू केलेला महत्वाकांक्षी उपक्रम म्हणजे नानाजी देशमुख कृषी

0: संजीवनी प्रकल्प हा प्रकल्प केवळ योजना नसून शेतीला आधुनिकतेची विज्ञानाची आणि शाश्वततेची जोड देणारा परिवर्तनाचा मार्ग आहे. आणि याच विषयी आणखी माहिती जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत या प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ माननीय श्री विजय कोळेकर सर आहेत. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: दिलखुलास कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हा सुद्धा महत्वाचा मुद्दा असतो आणि तो बऱ्याच अंशी शेतकरी उपयोगात आणत आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणे फायदा होतोय. पण एकात्मिक कीड आणि रोग व्यवस्थापन हे काही शेतकरी अजूनही तेवढे आत्मसात करीत नाही, तर त्यांना काय सांगाल?
1: त्यात एक सांगणं गरजेचं आहे की मुळातच आपल्याला कीड रोग ओळखता यायला पाहिजे. पहिली गोष्ट, माझ्या पिकावर काहीतरी आलेलं आहे बाबा, एखादं आक्रमण हे कळलं पाहिजे मला. काय होतं, निसर्गामध्ये अनेक प्रकारचे कीटक आहेत, त्यातले काही मित्रही आहेत आणि काही शत्रू आहेत. पिका शत्रू कोण आहे, मित्र कोण, ओळखलं पाहिजे पहिली गोष्ट. आता ते शेतकऱ्यांना ज्ञान व्हायला पाहिजे. पण आम्ही देखील ह्यात काय करतो की मित्र कीटकांची ओळख परेड देतो आपण. हे बाबा मित्र आपले आहेत, त्यांनी यांना काही तुम्ही म्हणजे धोका पोचवू नका. पण शत्रू कीटकांची ओळख फार महत्वाची आहे. त्यातलं त्यात महत्वाचं काय लक्षण, म्हणजे कीड आम्हाला दिसते त्यावेळेला कदाचित ती नुकसान करून झालेलं असते देखील. म्हणून किडींचं सुरुवातीचं लक्षण काय, अगदी सुरुवातीचं, जसं की एखादं म्हणजे आपण उदाहरण घेऊया सध्याचं फार मोठं की कापसावरची बोंडाळी, त्याचं सुरुवातीचं लक्षण कधी आहे तर ते बोंडातली आळी हे त्याचा फार शेवटचा आहे, टप्पा येतो अगदी. पण ती सुरुवात फुलाच्या अगोदर, म्हणजे कळी ज्यावेळेला असते, म्हणजे कळी असतानाच त्याचे ते पतंग आहेत ते अंडी घालतात त्या कळीमध्ये, आणि तिथंच मग ती कळी उमलतानाच ते व्यवस्थित उमलत नाही तर डोमकळी म्हणतो आपण, मग तिथं मला कळलं पाहिजे अरे काहीतरी झालेलं आहे. मग त्याच्या अगोदर आम्ही जर उपाय केला, समजा तिथे आम्ही निंबुळ्यासारखं फवारणी केली, तर त्या कळीवर अंडी घालण्याचं प्रमाण कमी होणार. एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा पहिला टप्पा, कीडीची लक्षणं ओळखा, रोगाची लक्षणं ओळखा आणि तात्काळ त्यावेळेला प्रतिबंध उपाय करा, हे त्यात महत्वाचं आहे. पण हे करताना आपला किडी रोग ओळखण्यासाठी किंवा किडींचं प्रमाण किती वाढलेलं आहे करण्यासाठी शेतामध्ये अनेक प्रकारचे आपण उपाय करू शकतो. साधे उपाय जसे की पक्षी थांबे, काय आहे त्यामध्ये आहे पक्षी, म्हणजे पक्ष्यांना थांबण्याकरता जागा. का थांबणं गरजेचं पक्ष्यांनी? पक्षी हे आपले मित्र आहेत, पक्ष्यांचं खाद्य म्हणजे किडे आहेत. कीटक किंवा अळ्या खाऊन पक्षी जगतात. मग त्यांना अळ्या खाण्यासाठी पिकावर त्यांना असं, आपली पिकं अशी असतात की ज्यावर पक्ष्यांना थांबता येत नाही, मी फांद्यांना येत ना पिकांना, लहान पिकं त्याच्यामध्ये आहे. म्हणून असे मध्ये आपण जर लाकडी इट्टी आकाराचे करून ठेवले आणि त्यावर जर पक्षी बसतो मग, आणि मग ते किडी ओळखतो, खातो तो, आळ्या खातो तो, आणि त्यांचं अशा प्रकारे एक पोषण होतं पक्ष्यांचं आणि आपलं संरक्षण होतं. हे पक्ष्यांचं पोषण, पिकांचं संरक्षण हे पक्षथांब्यातून होऊ शकतं. तसे आपल्याकडे अनेक प्रकारचे सापळे आहेत, चिकट सापळे म्हणजे मावासारखे जे कीटक आहेत किंवा तुडतुडे आहेत, हे सगळे त्या सापळ्याला चिकटून बसतात आणि त्यामुळे आपोआप त्याची एक संख्या कमी होते, म्हणजे तो एक आपला परिणाम फायदा दिसून येतो. मग चिकट सापळ्यामध्ये रंग अनेक प्रकारचे असतात, पिवळे आहेत, पांढरे आहेत, निळे आहेत, अनेक प्रकारचे किडी प्रमाणात त्यामध्ये आपण असतात. शिवाय प्रकाश सापळे आहेत की जे काही कीटक हे रात्रीच्या प्रकाशाला आकर्षित होतात. अशा प्रकारे एकात्मिक कीड व्यवस्थापनामध्ये हे सगळे जे काही पर्याय आहेत हे पर्याय शेतकऱ्यांनी वापरले पाहिजेत आणि हे पर्याय कमी खर्चातले घरच्या घरी करण्यासारखे किंवा आपण सहजपणे ते करू शकतो असे आहेत त्यामध्ये.
0: आणि त्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, कारण जेव्हा आपण सुरुवातीच्या काही वेळेस शेतकरी करतात आणि नंतर जेव्हा पीक येतं, डोलदार पीक येतं, त्यावेळेस काही गोष्टी विसरतात किंवा कटकट नाही त्या गोष्टी, मग त्यावेळेस सुद्धा अशा पद्धतीनं उत्पादनात घट होऊ शकते. तर हे सुद्धा तेवढेच सापळे असतील वेगवेगळ्या प्रकारचे, तर त्याचा अवलंब करणं सुद्धा गरजेचं आहे. आजही आपण पाहतो की रासायनिक कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात काही वेळा अतिवापर सुद्धा होतो आणि त्याचा सुद्धा अपाय होतो शेतकऱ्यांना, तर त्याविषयी.
1: अगदीच बरोबर आहे तुम्ही म्हणला, हे फार गंभीर बाब आहे. गेल्या अनेक वर्षापासून, वर्षापूर्वी आपण पाहिलेलं आहे की काही भागामध्ये विषबाधा झालेली आहे. म्हणजे रासायनिक कीटकनाशकाचा वापर करताना होणाऱ्या विषबाधा ह्या अनेक कुटुंब उद्ध्वस्त करणाऱ्या ठरलेल्या आहेत. आणि मग त्यापासून उपाय करण्याकरता आपल्याला त्याचे फार महत्वाचं आहे. जेव्हा अगदी तुम्हाला पर्याय नाही असं दिसतच आहे, तुम्ही अगोदर काही समजा या ठिकाणी आपल्याला दुर्बल झाला असेल किंवा एखादी साथ आली असेल, एखाद्या किडीचं मोठ्या प्रमाणात आक्रमण झालं असेल आणि त्यावेळेला आपल्या गरज पडते की आता रासायनिक कीटकनाशक वापरण्याशिवाय पर्याय नाही, तर त्यावेळी संशोधन झालेलं आहे. आणि त्या संशोधनाच्या अंत्य आपण जे काही चांगली कीटकनाशक सांगितलेली आहे ती वापरताना काळजी घेणं महत्वाचं आहे. आणि ती काळजी घेताना म्हणजे कसं की नाकाला मास्क लावणं असेल, हातामध्ये ग्लोव्ज घालणं असेल, वाऱ्याच्या दिशेनं या ठिकाणी म्हणजे फवारणी करताना काळजी घेणं असेल, म्हणजे कारण ते आपल्या अंगावरपणा ओढून येऊ नये या ठिकाणी आहे, किंवा वेळा सकाळच्या वेळेला, संध्याकाळी सायंकाळच्या वेळेला फवारणी करणं गरजेचं आहे, दुपारच्या वेळेला करू नये शकतो अशा उन्हाच्या वेळेला, किंवा हे सगळं करत असताना

0: आपण कुठल्या प्रकारचं म्हणजे बऱ्याच लोकांना असं काही की तंबाखू वगैरे खाण्याची सवय असते काही मजुरांना असते, तर ते कृपया ते करू नये ह्या वेळेला. आणि मग जे काही झाल्यानंतर फवारणी केल्यानंतर स्वच्छ हात धुवून साबणानं वगैरे मगच तुम्ही या ठिकाणी पाणी पिणं असेल किंवा जेवण करणं असेल ते केलं पाहिजे आहे. हे करताना जे तुम्ही फवारता औषधं त्याच्या औषधं बाटल्या आणि ते बॉक्स ठेवतो कुठं हे महत्वाचं आहे, कारण आपल्या घरामध्ये कुटुंबामध्ये लहान मुलं जनावरं हे सगळ्यांना त्याला तोंड लावू शकतात, त्यापासून आपण त्याला बाजूला केलं पाहिजे आहे, सुरक्षित ठेवलं पाहिजे आहे. अशा अनेक प्रकारची काळजी घेणं देखील फार महत्वाचं आहे. हाही त्याचा भागच आहे. म्हणजे आपण पर्यावरणपूरक ज्यावेळेला आपण अशा प्रकारची काही शेती करतो त्यावेळेला काही स्वतःचं संरक्षण देखील तेवढंच महत्वाचं आहे. म्हणजे काही प्रमाणामध्ये रासायनिक कीटकनाशक वापरणं हे काय फार मोठं असं म्हणजे त्याला म्हणू आपण की चुकीचं आहे असं म्हणलं जाणार नाही, परंतु त्याचं काळजी मात्र घेऊन वापरलं पाहिजे आपण आणि योग्य प्रमाणात वापरलं पाहिजे. ते
1: आवश्यकतेनुसार ज्या मात्रा दिलेल्या आहेत त्याप्रमाणे आपण ते वापरणं फार गरजेचं आहे आणि अगदी गरज असेल तेव्हाच रासायनिक कीटकनाशकांचा खतांचा वापर करावा. मात्र ते करताना ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत. पीक आल्यानंतर काढणी केली जाते आणि काढल्यानंतर मुख्यत्वे त्याची साठवणूक करणं, बाजारपेठेपर्यंत पोहोचेपर्यंत पूर्ण त्याचं व्यवस्थापन करणं हा एक महत्वाचा मुद्दा आहे, तर त्याविषयी सुद्धा शेतकऱ्यांना कशा पद्धतीने मार्गदर्शन करा.
0: जेव्हा आपण काढणीला पीक येतं त्यावेळेला आपण पिकाची काढणी योग्य वेळेस करणं गरजेचं आहे. बऱ्याच वेळा परिपक्व पीक काढणं फार महत्वाचं आहे. अपक्व काढलं किंवा त्याच्यामध्ये आपला जर त्यामध्ये आपण ओलावा ओला धान्याचा विचार आपण जर केला तर त्या ओलावा जर राहिला त्यामध्ये तर ते नुकसान त्याचं होतं नंतर ते टिकत नाही. मग आणि इव्हन आपण असं बघतोय की त्यामध्ये ज्यावेळेला खरेदी होते आपण धान्याची त्यावेळी त्यातला ओलाव्याची टक्केवारी ही पाहिली जात असते. मग ती टक्केवारी जर तुम्ही जास्त असेल तर ती खरेदी देखील चांगल्या दराने होत नाही. त्यामुळे आपलं पहिलं काढण्याच्या वेळेला लक्ष घेतलं पाहिजे पक्व झालेलं नंतर व्यवस्थित वाळवलं गेलं पाहिजे आहे. मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर त्यामुळे नुकसान कमी होतं आपलं. म्हणजे काढणी यंत्र आणि मळणी यंत्र, कापणी यंत्र आणि मळणी यंत्र ही आताची गरज झालेली आहे. त्यामुळे त्याचा वापर आपण जर केला तर चांगल्या मार्ग स्वच्छ अशा प्रकारचं आपलं पीक येतं, धान्य येतं ह्याच्यामध्ये. फार नंतर फार महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला तुम्ही विक्री करायला जाता त्याच्या अगोदर तुम्ही धान्याचं ग्रेडिंग सॉर्टिंग करणं गरजेचं आहे. म्हणजे स्वच्छ करणं प्रतवारी करणं आवश्यक आहे. म्हणजे आता आमचा अनुभव असा आलेला आहे की सोयाबीनच्या खरेदी केंद्रावर शेतकरी सोयाबीन घेऊन गेलेले आहेत काही आणि त्यावेळेला त्यांना जो काय दर मिळाला तो दर फार कमी मिळाल्याचं कारण तरी विचार त्यांनी सांगितलं की ह्याच्यामध्ये खडे आहेत की ह्याच्यामध्ये मातीचा भाग ह्यामध्ये आहे, स्वच्छ केलेले नाही तुम्ही, त्यामुळे हा दर कमी आहे. त्यांनी तो माल परत आणला, स्वच्छता प्रतवारी केंद्रावर नेला, त्या ठिकाणी पुन्हा त्याचे स्वच्छ करून घेतला तर त्याच्यामध्ये क्विंटल मागे 800 ते 1000 रुपयाचा फरक पडला. म्हणजे केवळ प्रतवारी करण्यामुळे एवढा मोठा फरक पडत असेल तर आम्ही हे का केलं नाही पाहिजे, हे करणं गरजेचं आहे. जशा प्रकारे आपल्याकडे म्हणजे म्हणतो आपण की पिठाची गिरणी आहे तिथं आपण धान्य घेतो आणि पीठ करून आणतो, तसे या ठिकाणी स्वच्छता प्रतवारी केंद्र हे गावागावामध्ये भागाभागात पाहिजे आहेत. जेवढं काय धान्य आपलं तयार होतं धान्य बाजारात घेऊन जाण्यापूर्वी स्वच्छ करूनच घेऊन जायचं, त्यानंतर मिळू शकतो. ज्या शेतकऱ्यासाठी फार चांगली गोष्ट यामध्ये आहे तेव्हा ह्याचा वापर आपण केला पाहिजे आहे.
1: आणि ग्रेडिंग केल्यामुळे आणि ती प्रतवारी केल्यामुळे सुद्धा तुम्ही त्या वेगवेगळ्या प्रतवारीमध्ये एकदम चांगल्या प्रतीचा माल आहे त्याला चांगला दर मिळतो, तर ही थोडीशी मेहनत घेतल्यावर सुद्धा त्याचा चांगलाच हे होईल. महिलांसाठी सुद्धा प्रकल्पाअंतर्गत वेगवेगळे म्हणूया फायदे आहेत यांत्रिकीकरणाबाबत वगैरे, तर कशा पद्धतीने महिलांना सुद्धा त्याचा फायदा होईल.
0: फार चांगला मुद्दा आपण काढला की हे आपलं चालू 2026 हे वर्ष आहे, ते आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष आहे. आणि हे आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये आम्ही असं ठरवलेलं आहे की प्रामुख्यानं महिलांना जे काबाड कष्ट करायला लागतात कष्ट करण्याची तयारी महिलांची असते, पण काबाड कष्ट का त्यांनी करावे, नको ते जास्त खर्च खर्च कष्ट का करावे, हे कष्ट कमी कसे करता येतील यावर आपल्याला असा विचार करू शकतो की म्हणून की काही असं यांत्रिकरणाची गरज आहे की जी महिलांचे काबाड कष्ट कमी करेल, कमीत कमी कष्टामध्ये चांगल्या प्रकारे शेती करता येऊ शकते. शेतीतील अनेक काम महिला करतात, म्हणजे अनेक म्हणण्यापेक्षा सगळीच काम व्हायला करतात म्हणलं हरकत त्यामध्ये नाहीये, तर त्यामुळे मग त्यांचं हे कुठेतरी आपल्याला कष्ट कमी करण्याची वेळ आलेली आहे. म्हणून आपण संकल्पना अशी मांडली आहे की हे जर करायचं असेल तर आम्हाला महिला संचलित अवजारे बँक, कृषी अवजारे बँक आम्हाला निर्माण करता येईल का. आणि कृषी अवजारे बँक जर गावामध्ये असेल सर्व शेतकऱ्यांना अवजारे घेणं परवडत नाहीये, त्यामुळे एक अवजारे बँक जर केली आणि ती महिला गटाने जर चालवली तर ती कशी राहील यावर आम्ही या प्रयत्न सुरू केले. आज आम्हाला सांगायला आनंद या ठिकाणी आहे की जवळपास आतापर्यंत आम्हाला म्हणजे 1000 महिला गटांनी या ठिकाणी सहभाग घेतला त्यामध्ये आहे आणि त्याच्यापासून आता हळूहळू त्याचं पुढचे प्रोसेस सुरू झालेली आहे. या आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्षामध्ये काही 1000 अशा कृषी अवजारे बँका तयार होतील राज्यामध्ये आपल्या, की ज्याच्या माध्यमातून त्या गावामध्ये एक प्रकारे एक अवजारे सेवा उपलब्ध होऊ शकते भाडेतत्वावर आणि त्याचा फायदा महिला गटांनाही होणार आहे.

0: म्हणजे व्यवसाय म्हणून होईल, कष्ट कमी होईल, त्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं त्याच्यापुढे एक उपजीविका साधन तयार झालेलं असेल, म्हणजे व्यवसाय साधन तयार झालं असेल. आणि ह्या सगळ्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या म्हणजे जे काय म्हणतो आपण की प्रिसाइजनेस त्याला म्हणतो आपण, किंवा शेतीमधला काटेकोरपणा, वेळेवर कामं करणे, वेळेवर कामं होणं, कारण बदलत्या हवामानामध्ये फार महत्वाचा जो काही रिस्क आहे ती रिस्क जोखीम जे ही आहे, म्हणजे तुमची पेरणीची वेळेत पेरणी व्हायलाच पाहिजे, कारण पटकन मागे पुढे काय पाऊस झाला तर काय सांगता येत नाही, तसं काढण्याच्या वेळेला काढणे व्हायला पाहिजे, कारण अचानकपणे पाऊस आला तर तुम्ही काहीच करू शकत नाहीये. तसे मधले अंतर्मशागतीची जी कामं असतील ह्या सगळ्या कामामध्ये आता अचूकता आणली पाहिजे आहे, आणि अचूकता आणायची असेल आम्हाला तर आम्हाला यंत्रिकरणाशिवाय पर्याय नाही. आणि मग यंत्रिकरण जेवढं महत्वाचं आहे तेवढंच ह्यामध्ये अचूकता आणण्यामध्ये महिलांचा ज्या प्रकारे उपजत गुणधर्म आपण आपण त्यांना जो आहे तो त्यांचा गुण चांगला आहे की त्यामध्ये प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता आणण्याचा प्रयत्न करतात त्या, मग त्या आणण्यासाठी तुम्हाला यंत्रिकरण उपयोगी पडणार आहे, म्हणून महिला शेतकऱ्यांना उपयोगी होईल अशा प्रकारची ही संकल्पना आहे, निश्चितपणे याचा फायदा होणार आहे. त्यात आणखी एक गोष्ट महत्वाची आहे की त्यांना जशा प्रकारे यंत्र चालवता येऊ शकतात तशी यंत्र निर्माण करणं गरजेचं आहे. म्हणजे काही यंत्र अशी आहेत की यंत्राची निर्मितीच मुळात पुरुषांना समोर ठेवून केलेली असते, मग महिलांना समोर यंत्रनिर्मिती होते का, ते उत्तर फार ठिकाणी न्यायचं मिळतं. पण आता मी यावर कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून संशोधन सुरू केलेलं आहे, काही ठिकाणी झालेलं आहे, काही सुरुवात त्यामध्ये आहे की महिलांना समोर ठेवून तुम्ही अशा प्रकारे यंत्रनिर्मिती करा की जे त्यांना सहजपणे ते वापरता येऊ शकतील, चालवता येऊ शकतील, आणि त्याचा फायदा चांगला आपला होऊ शकेल, आणि ह्याच्यामध्ये मग काम मोठं आपलं आणखी चांगलं मोठं होऊ शकतं.
1: आणि सगळ्या शेतकऱ्यांचा यामध्ये विचार केलेला आहे की मोठे शेतकरी अवजारं विकत घेतात आणि त्यांना सुद्धा घेताना वेगवेगळ्या सुविधा शासनातर्फे योजना सुद्धा दिलेल्या आहेत, आणि ज्यांना तेही शक्य नाही तर त्यांच्यासाठी अशी कृषी अवजारे बँक तयार केली गेली आहे आणि ज्यामध्ये दुहेरी फायदा होऊ शकतो, महिला बचत गटाच्या माध्यमातून महिलांना आणि मग शेती असेल शेतीतनं सुद्धा व्हा, ही अतिशय सुंदर सर संकल्पना आहे. तर श्रोतेहो, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प हा शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांच्या सक्षमतेसाठी अतिशय महत्वाचा असा हा उपक्रम आहे आणि शेतकऱ्यांना होणारे फायदे, त्याचं महत्व आणि भविष्यातील शेतीसाठी या योजनेची गरज याबाबत आपण सविस्तर चर्चा करत होतो आणि ही माहिती आपल्याला देत होते नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे तत्कालीन कृषी विद्या तथा मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळीकर सर. मात्र विषयाची व्याप्ती पाहता हा संवाद दिलखुलास कार्यक्रमाच्या पुढील भागासुद्धा असाच सुरू राहणार आहे, तेव्हा ऐकत रहा दिलखुलास कार्यक्रम सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत मी सुषमा जाधव आपला निरोप घेते, नमस्कार.

0: दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित केला. आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 7:40 झाली आहेत. ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करत आहोत प्लॅनेट फर्निचर.
1: तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
2: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 सातारकरांच्या सेवेत.
2: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
4: या आलात का फर्निचर बघून?
5: हो अगं आई, एवढं मोठं शोरूम आहे प्लॅनेट फर्निचरचं पुण्यात आणि इतकी व्हरायटी आहे की काय घेऊ आणि काय नाही असं होतं.
6: हो ना, 3-4 फिरवलं तुमच्या लेकांनी, पाय दुखून आलेत अगदी माझे.
5: अगं हो, पण उत्तम क्वालिटी आणि नवनवीन ब्रँड्स पण बघितले ना, आणि मॅडमचे प्रश्न तर संपत नव्हते. 1 त्याच्यात गेला ते नाही आठवत.
6: हे बघ तू.
4: अरे काय लहान मुलासारखे भांडताय, तुम्ही बसा मी चहा टाकते.
6: नको आई, तुम्हीच बसा, मी करते सगळ्यांसाठी चहा. सुजय, तू आई बाबांना फोटो तरी दाखव आपण बघितलेला सोफा सेटचे.
5: हो दाखवतो ना. बाबा कुठे?
7: आलो आलो, रविवारची वामकुक्षी घेत होतो.
4: संध्याकाळचे 6 वाजलेत, वामकुक्षी अर्ध्या तास

0: कदाचित असते बर का, घोरत झोपलो होतो म्हणून सांगा.
1: बर बाई, झोपलो होतो. बर दाखव बर फोटो.
2: बाबा हे बघा, हा पूर्ण लेदरचा सोफा सेट इतका कम्फर्टेबल आहे की बसलं की उठावंसच वाटत नाही. आणि हा दुसरा, हा फुल कुशनचा एल शेप मध्ये, आणि हा अँटिक पीस पहा, फुल वुडन कार्विंग केलेलं आहे.
0: काय मस्त आहे रे.
1: श्रद्धा तुला कुठला आवडला ग?
2: ती कन्फ्युज आहे, तिला नका विचारू काही.
1: बरं मग तुला कुठला आवडला?
2: मला
3: सांग ना सुजय, कुठला आवडला? मी कन्फ्युज आहे ना, पण तुझं तर ठरलंय, तू सांग बरं कुठला सोफा घ्यायचा. घ्या चहा घ्या आई बाबा.
0: मला वाटतं आपण हा फुल कुशनचा घेऊ, म्हणजे याचा जो रंग आहे ना मोरपंखी, तो आपल्या घराच्या बाकीच्या इंटिरियरला पण मॅच होईल.
2: आई, कुशनचा रंग आपण आपल्याला हवा तो घेऊ शकतो, तू सोफ्याचं डिझाईन सांग ना.
1: मला वाटतं आपण फुल लेदरचा घेऊ, दिसायला पण एकदम रिच दिसतो आणि बसायला पण एकदम कम्फर्टेबल.
0: तुम्हाला पहिल्यापासून लेदरचे सोफे आवडतात, आठवतंय का साताऱ्यात जेव्हा आपण घराचं रिनोव्हेशन केलं होतं तेव्हा तुम्ही आपल्या प्लॅनेट फर्निचर मधून असाच एक लेदरचा सोफा घेतला होता.
1: हो तर आठवतंय ना. अगं काम करून घरी आल्यावर त्या सोफ्यावर बसलो आणि समोरची आपली फुलांनी भरलेली बाग थोडा वेळ जरी बघितली तरी दिवसभराचा सगळा शीण निघून जायचा.
0: आणि सुजय आणि त्याचे मित्र तर घरी आल्यानंतर सोफ्यावर नुसता हैदोस घालायचे, झोपायचे, उड्या मारायचे, खेळायचे, मारामारी करायचे. मला सारखी भीती वाटायची हो सोफ्याला काही झालं तर.
2: हा पण काही झालं नाही त्या सोफ्याला, किती वर्ष साथ दिली त्यांनी.
0: हो
3: मग आता सुद्धा जर बाबांना आवडत असेल तर आपण लेदरचा सोफा घेऊयात ना सुजय.
1: अगं नाही, मला आवडतो म्हणून नाही, आता जो ट्रेंडिंग आहे, ज्याची फॅशन आहे, जो आपल्या घरात सूट होईल असा सोफा घ्या.
2: बाबा असं काही नसतो, जे आपल्याला आवडतं आणि आपल्यासाठी जे कम्फर्टेबल असतं ना तो आपला ट्रेंड. काय श्रद्धा?
3: करेक्ट. आणि आई बाबांसाठी तर सरप्राईज दाखवलं की नाही त्यांना?
0: अगं बाई आता आणि कसलं सरप्राईज.
2: हा दाखवतो. बाबा तुम्हाला आठवतं सातारच्या आपल्या घराच्या गच्चीवर एक आराम खुर्ची होती तुमच्या आवडीची, संध्याकाळ झाली की तिथं तुम्ही निवांत चहा पीत बसायचा. इथं गच्ची नाही पण आपली छोटीशी टेरेस आहे ना, त्यात तुमच्या दोघांसाठी बुक केल्यात या दोन रिक्लायनर.
0: रिक्लायनर?
3: हो, तुमच्या लग्नाच्या 35व्या वाढदिवसानिमित्त तुम्हाला भेट. आता दोघही टेरेस मध्ये निवांत चहा पीत या रिक्लायनर वर बसायचं. आवडली ना भेट आई बाबा?
0: खूप आवडली.
1: आपण साताऱ्याला असतो ना तर हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेतलं असतं.
2: बाबा आता आपण पुण्यात असलो तरी हे सगळं आपण प्लॅनेट फर्निचर मधूनच घेणार आहोत, कारण प्लॅनेटचं मोठं शोरूम आता पुण्यात सुरू झालंय.
1: काय सांगतोस, मग पुढच्या वेळेला मी पण येईन हो तुमच्या बरोबर.
3: डन, आपण एक काम करू, चौघही जण जाऊ काय?
2: हा पण सकाळीच निघू 10 वाजता, आणि जेवायचं घरी काही ठेवू नका, कारण एवढे सगळे जण प्लॅनेटला जाणार म्हटल्यानंतर आपण काही संध्याकाळ शिवाय घरी येणार नाही.
3: एक काम कर, जेवायची सोय तू कर.
4: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
3: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
4: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
3: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
4: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
5: निर्मिती संकल्पना मेसर्स बाळ एम जोगळेकर.
6: ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात प्लॅनेट फर्निचर. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 7:45 झाली आहेत. ऐकूया आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम, बाळ एम जोगळेकर.
5: ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.

0: अशा सुंदर जाहिरातीच्या निर्मितीसाठी किंवा रेडिओवर तुमच्या व्यवसायाचं ब्रँडिंग करण्यासाठी आजच संपर्क करा बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी. संपर्क अमेय जोगळेकर 9920111517 9920111517.
1: नमस्कार श्रोते हो, मेसर्स बाळ एम जोगळेकर प्रस्तुत मेकिंग ऑफ जिंगल्स या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
2: श्रोते हो, ही एक जिंगल आता आपण ऐकली आणि ही होती डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरची जिंगल. त्याच्याच डॉक्टर चारुता जोगळेकर आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी बोलूयात. नमस्कार डॉक्टर चारुता.
3: नमस्कार.
2: मेसर्स बाळेम जोगळेकरनी तुमच्यासाठी ही एक जिंगल बनवली होती. तुमचा याबद्दलचा अनुभव काय आहे, अभिप्राय काय आहे, तुमच्या मनामध्ये काय होतं आणि ते या जिंगल मधून अपेक्षित तुम्हाला साधलं गेलं आहे असं तुम्हाला वाटतं का, याबद्दल आम्हाला सांगा.
3: ही जिंगल खरं तर मला आणि माझ्या घरातल्या सगळ्यांना खूप भावली, कारण हे जिंगल खूप एक पॉझिटिव्ह मेसेज देते आहे की या जिंगल मधनं हे आपल्याला दिसत आहे की ज्यांना प्रेग्नन्सी हवी आहे त्यांना आता ते हातामध्ये बाळ मिळालं आहे.
2: हो.
3: आणि त्या बाळाच्या आगमनामुळे घरात जो एक आनंद येतो, तशीच जी नाती नव्याने तयार होतात, मामा मामी आत्या मावशी काका काकू, ही सगळी नाती एक बाळ परत दृढ करतं आणि हे खूप उत्तमरित्या सोप्या सरळ भाषेमध्ये आणि सुंदर आवाजामध्ये रेकॉर्डिंग झालेलं आहे.
2: वा.
3: त्यामुळे ऐकताना सुद्धा खूप छान वाटतं.
2: वा वा, खूप छान. मॅडम, तुमच्याशी याबद्दल अजून बोलायचं आहे, पण श्रोते हो, तुम्हाला तुमच्या व्यवसाया संदर्भात असेच 5 किंवा 10 मिनिटांचे कार्यक्रम रेडिओवर करायचे असतील किंवा रेडिओ अथवा टीव्हीवर जाहिरात करायची असेल तर नक्की संपर्क करा बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सीला, द्वारा अमेय जोगळेकर. आमचा संपर्क क्रमांक आहे 9920111917, 9920111917, 9920111417. मॅडम, तुम्ही म्हणत होतात की ही जिंगल ऐकायला खूप छान वाटते, अजून तुम्हाला काही सांगायचं आहे?
3: त्याचं म्युझिक सुद्धा मला खूप आवडलं. गाण्याची आवड असल्यामुळे मला म्युझिक सुद्धा मनाला भावलं तर एक प्रसन्नता वाटते. त्यामुळे एक कम्प्लीट पॅकेज आपण जसं म्हणतो की ज्यात पॉझिटिव्हिटी आहे, योग्य शब्द आहे, नवीन नात्यांची कोमलता दाखवली आहे आणि याच्या बॅकग्राऊंडला सुंदर असं म्युझिक आहे, अशी फुल ऑन 100 on 100 अशी ही जिंगल झालेली आहे. आणि त्याबद्दल माझ्यातर्फे सगळ्या टीमचं खूप खूप कौतुक. म्हणजे मला साधारण अपेक्षा होती त्याच्यापेक्षाही खूप जास्त सुंदर स्वरूपाची अशी ही जिंगल झाली आहे. आणि हाच अभिप्राय नातेवाईकांकडनं, पेशंटकडनं, हॉस्पिटलच्या स्टाफकडनं जेव्हा मला मिळतो तेव्हा निश्चितच खूप आनंद होतो. आणि यासाठी बाळ एम जोगळेकर यांच्या संपूर्ण टीमचे मनपूर्वक मी आभार मानते.
2: धन्यवाद मॅम, तुम्ही इतका छान अभिप्राय आम्हाला दिला त्यासाठी. श्रोते हो, पुन्हा भेटूयात मेसर्स बाळेम जोगळेकर प्रस्तुत मेकिंग ऑफ जिंगल्स या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.
3: नमस्कार.

0: अशा सुंदर जाहिरातीच्या निर्मितीसाठी किंवा रेडिओवर तुमच्या व्यवसायाचं ब्रँडिंग करण्यासाठी आजच संपर्क करा बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी. संपर्क अमेय जोगळेकर 9920111517 9920111517.
1: संकल्पना आणि निर्मिती किशोर जोगळेकर, अमेय जोगळेकर. ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक मेसर्स बाळ एम जोगळेकर.
2: बाळ एम जोगळेकर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. 7:51 झाली आहेत.
3: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. 1-1 ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची.
4: भसवडकर सराफ, सदाशिवपेठ, मोती चौक, सातारा.
5: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
6: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड

0: machine learning, automation and robotics, electronics and telecommunication, computer engineering, mechanical, electrical आणि diploma in civil engineering.
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
0: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
2: आदेश्वर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: रोज रोज हवे हवे,
4: ताजे ताजे, नवे नवे,
3: हेल्दी बाईट, हॅपी लाईफ, रुची अँब्रोसिया.
5: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
6: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, क्षण अधिक मासाचे, खास चंदेरी वाणांचे.
7: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स, मुख्य शाखा सम्राट गणपती चौक, सातारा. शाखा नंबर 2, पंचमुखी गणपती समोर, सातारा.
0: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे बीए इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
8: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
0: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा. प्रवेश सुरू.
8: संपर्क 83-29-72-94-98.
9: सुगम संगीत आता ऐकणार आहोत. श्रोते हो, अर्थपूर्ण भावकविता लिहिणारे कवी प्राध्यापक डॉ सूर्यकांत खांडेकर यांचा 15 जून हा स्मृती दिवस. कवितेत रमलेलं आणि कवितेचंच होऊन राहिलेलं असं त्यांचं व्यक्तिमत्व. ते विशुद्ध भावकवी होते. मानवी जीवनातल्या मूल्यभावांची त्यांना लक्षणीय जाण होती, जी त्यांच्या कवितेतून प्रकट झाली. लोकसाहित्याचीही वेधक जाण त्यांच्याजवळ होती. त्यातूनच शाहिरी वाङ्मय हा त्यांनी आपला अभ्यास विषय बनवला. छुमछुम, सावली, पानफूल हे त्यांचे काही कविता संग्रह. सूर्यकांत खांडेकर यांच्या स्मृतिदिनी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करून ऐकूया त्यांनी लिहिलेलं हे गीत.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात हे हिंदी बातमीपत्र दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: गेले 8 वर्ष कन्सिस्टंटली SIP केली आणि ही आहे त्यांची इन्व्हेस्टेड अमाऊंट आणि ही आहे करंट व्हॅल्यू.
1: ओ माय गॉड, लॉटरी लागली म्हणायची की?
0: होय, पण यात सातत्य आणि संयम या दोन्ही गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. यांच्यासारखेच माझ्याकडे जवळपास 7,000 अधिक क्लायंट्स आहेत. सरकारी कर्मचारी, सातारा जिल्हा पोलीस डिपार्टमेंट, ग्रामसेवक, तलाठी, अंगणवाडी सेविका यांचं देखील आर्थिक नियोजन आपल्या कंपनीमार्फत केलं जातं. आता तुमच्या केसमध्ये मी अजून एक सजेशन असं देईल की आपण तुमचा हेल्थ आणि टर्म इन्शुरन्स देखील काढून घेऊ, कारण आजकाल हे दोन्ही कव्हर असणं फार गरजेचं आहे.
1: ओके, हे इन्शुरन्स कोणत्या कंपनीचे काढावे लागतील?
0: त्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर जायची गरज नाही, कारण आपल्या इथे टर्म इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्स, व्हेईकल, ट्रॅव्हल, फायर, बिझनेस अशा सर्व प्रकारचे इन्शुरन्स काढून दिले जातात. त्याचबरोबर थोडीफार अमाऊंट तुम्ही लॉंग टर्म साठी कोणत्या तरी एखाद्या चांगल्या शेअर्स मध्ये नक्की गुंतवा.
1: ओके सर, पण मला शेअर मार्केट बद्दल काहीच माहित नाहीये.
0: काळजी करायचं कारण नाही, आपल्या कंपनी मार्फत शेअर मार्केटचे शास्त्र सुद्धा प्रशिक्षण दिलं जातं. रोजच्या रोज ट्रेडिंग करून तुम्ही कशा प्रकारे अर्न करू शकता याचं देखील मार्गदर्शन आम्ही करतो. शेअर मार्केटच्या बॅचेस या मंथली बेसिस वरती असतात. दर शनिवार रविवारी थेरी आणि सोमवार ते शुक्रवार प्रॅक्टिकल असं या बॅचेसचं शेड्यूल असतं. तसं बघायला गेलं तर आपल्याकडे प्रॅक्टिकल हे लाईफटाईम फ्री मध्ये दिलं जातं.
1: फॅन्टॅस्टिक.
0: पश्चिम महाराष्ट्रातले सेबी रजिस्टर्ड आणि इन्व्हेस्टमेंट रिलेटेड सगळ्या गोष्टी एकाच छताखाली असणारी आपली एकमेव संस्था आहे. साताऱ्याबरोबर पुणे, रत्नागिरी तसेच पश्चिम महाराष्ट्र मधल्या अनेक कॉलेजेस सोबत आपण टाईप केलं आहे. आपल्याकडे 25+ वेल एज्युकेटेड लोकांची टीम आहे. तसेच टाटा AIA कंपनी मार्फत लाईफ इन्शुरन्सची एजन्सी आपण देतोय. त्याचबरोबर टाटा AIG मार्फत जनरल इन्शुरन्सची एजन्सी आपण देतो. शेअर ब्रोकरची फ्रँचायसी पण आपण देतो. तुमचा इन्कम वाढवण्यासाठी याचा वापर तुम्ही करू शकता. पार्ट टाइम, फुल टाइम व्यवसाय संधीही आपल्याकडे उपलब्ध आहेत.
1: ऑसम सर, SIP सुरू करण्यासाठी मी डॉक्युमेंट्स घेऊन येते, मला तुमचा नंबर देता का?
0: 73-87-88-12-79.
1: 73-87-88-12-79. थँक्यू सर. सो फ्रेंड्स, अजूनही वेळ गेली नाही. तुम्हाला देखील तुमचं आर्थिक नियोजन करायचं असेल तर आजच सातारच्या बॉम्बे रेस्टॉरंट चौकातील हॉटेल प्राईडच्या फर्स्ट फ्लोअरला असणाऱ्या गिरीशा वेल्थ प्रायव्हेट लिमिटेडला अवश्य भेट द्या. आणि हो, बाजारपेठेतील अशीच उपयुक्त माहिती जाणून घेण्यासाठी ऐकत रहा ओळख बाजारपेठेची.
2: ओळख बाजारपेठेची हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 8:20 झाली आहेत.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84-08-92-93-94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: फर्स्ट क्राय इंटेली डॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा. इंटेलिसी करिक्युलम, स्क्रीन फ्री तंत्रज्ञान,
6: प्रत्येक क्लाससाठी स्वतंत्र उच्च शिक्षित शिक्षक, मर्यादित स्टुडंट्स,
5: हँड्स ऑन लर्निंग, सायंटिफिक डिझाईन प्ले झोन, इनडोअर आउटडोअर गेम्स,
6: CCTV कॅम्पस आणि मेडिकल फॅसिलिटी.
5: फर्स्ट क्राय इंटेली डॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा.
6: 2 वर्षावरील मुलांसाठी ऍडमिशन सुरू. पत्ता: अजिंक्य बाजार चौक, गुरुकुल स्कूल रोड, शाहूनगर, सातारा. संपर्क 94-03-23-36-30.
7: अल्पावधीतच कराडवासियांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली बँक पंचगंगा बँक
8: घेऊन येते आहे उत्सवाचे नवे रंग.
7: कारचे स्वप्न पूर्ण करा, हक्काचं घर घ्या, झटपट सोने तारण कर्जानं आपली निकड भागवा,
8: वास्तव व्याजदराचा फायदा घ्या.
7: शिवाय आधुनिक बँकिंग सेवेसह लॉकर सुविधा उपलब्ध.
8: पंचगंगा बँक, कृष्णा नाका कराड इथं स्ववास्तू.
7: तत्पर कर्ज आणि आकर्षक ठेव योजनेसाठी संपर्क करा पंचगंगा बँक.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 8:25 होत आहेत. ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करत आहोत वेदांत हॉस्पिटल.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार श्रोते हो, वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांध्यादुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मी रेणू स्वागत करते. वेदांत हेल्थकेअर सेंटरचे ऑर्थोपेडिक तज्ज्ञ डॉक्टर अमोल ढवळे सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
3: नमस्ते.
2: आपण बोललो होतो की लोकांचा जनरली ऑपरेशन टाळण्याकडे कल असतो आणि म्हणून बरेच जण नी रिप्लेसमेंट सर्जरी करून घेत नाहीत. पण मग मला असं विचारायचंय की अशा वेळेला ऑपरेशन न करण्याचे काही साईड इफेक्ट होतात का, त्याबद्दल आज बोलूया.
3: नक्कीच, छान प्रश्न विचारलाय तुम्ही. ऍक्च्युली ऑपरेशन जेव्हा गरज आहे आणि लोक टाळतात त्यामुळे त्यांच्या गुडघ्यामध्ये बरेच बदल होत राहतात.
2: बर.
3: आणि नुसत्या गुडघ्यामध्ये नाही तर पूर्ण शरीरामध्ये त्याचा त्रास जाणवायला लागतो. की गुडघ्यांमध्ये रचना बिघडत राहते. की जसजसं ऑस्टिओआर्थरायटिसचं प्रमाण वाढतं तसतसं व्हायरस किंवा व्हाल्गस डिफॉर्मिटी व्हायला लागते. तसंच फिक्स फ्लेक्शन डिफॉर्मिटी म्हणजे गुडघा पूर्ण सरळ न होणं. आणि मग बरेच दिवस आपलं शरीर त्याच पद्धतीनं चालणं अ्डॉप्ट करायला लागतं.
2: अच्छा.
3: ऍक्च्युली दुखणं तर आहेच, त्यात हे डिफॉर्म गुडघे झाल्यामुळे आपल्या चालण्याची ढब बदलते.
2: बरं.
3: आणि मग त्याचा परिणाम खुब्यावर व्हायला लागतो, तुमच्या मणक्यावरही व्हायला लागतो.
2: बरं.
3: आणि एवढंच नाही तर ह्याच्यामुळं शस्त्रक्रिया पण कॉम्प्लिकेटेड होत राहते. वेळेत केल्यामुळं जेवढं शस्त्रक्रिया सरळ होणार आहे त्या मनानं पेशंटला जेव्हा डिफॉर्मिटी वाढते तेव्हा शस्त्रक्रियेचे काही अडचणी वाढतात. कधी कधी ह्याच्यामध्ये स्ट्रेस फ्रॅक्चर्स होतात.
2: ओके.
3: की ह्या सगळ्या बदललेल्या डिफॉर्मिटीमुळं पायाच्या हाडांमध्ये काही स्ट्रेस फ्रॅक्चर्स होतात. की वेगळ्या ठिकाणी स्ट्रेसेस बॉडीचे एकवटतात आणि तिथं फ्रॅक्चर सदृश्य परिस्थिती निर्माण होते. आणि मग अशा वेळेस वेगळ्या पद्धतीचा सांधा वापरण्याची गरज भासते. आता हे झाले गुडघ्यावर होणारे परिणाम. आणि गुडघा सोडून पण शरीरावर पण ह्याचे काही परिणाम होतात.
2: ते कोणते कोणते याबद्दलही श्रोत्यांना सांगूयात. तत्पूर्वी श्रोते हो, सांधेदुखी त्यासंबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांधेरोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थकेअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. डॉक्टर ढवळे सर, आपण बोलत होतो की ऑपरेशन टाळल्यामुळे सुद्धा काही साईड इफेक्ट होतात, तर शरीरावरती कोणते साईड इफेक्ट होतात?
3: हा, आणि हे आपण बोलण्याआधी मला असं नक्की सांगा असं वाटेल की हे गुडघ्यामध्ये जे काही बदल झालेले आहेत त्याच्यामुळं त्याच्या

0: अवतीभोवतीचं वातावरण तर बदलतं, जसं की लिगामेंट्स काही बाजूच्या टाईट होणार, काही बाजूच्या लांबणार, तुमचे मसल्स पण वीक होणार, कारण तुमचं चालणं नाही म्हटल्यावर तुमचं क्वाड्रिसेप्स मधली ताकद कमी होणार, तुमचं गेट बदलणार, तुमचं चालणं फिरणं कमी होणार. आता चालणं फिरणं कमी झालं की साधारणपणे तुमच्या शरीरातल्या हाडांमधलं ऑस्टिओपोरोसिसचं प्रमाण वाढायला लागतं. ऑस्टिओपोरोसिस वाढलं की बाकीचे अडचणी चालू होतात, फ्रॅक्चरची रिस्क वाढणार. तुमचं चालण्याची ढब बदलल्यामुळे तुमच्या मणक्याची झीज वाढते, मणक्याची झीज वाढली की मणक्याचे प्रॉब्लेम चालू होतात. तुमचं चालणं फिरणं नसलं की तुम्हाला अँझायटी वाढते, तुमचं मन चार चौघात न गेल्यामुळे प्रसन्न राहत नाही.
1: बरोबर.
0: आणि मग मानसिक त्रास व्हायला लागतात, चिडचिड होणे किंवा मानसिक काही बाकीचे त्रास चालू होऊन जातात,
1: डिप्रेशन होतं.
0: हा, डिप्रेशन होतं, स्लीप डिस्टर्बन्सेस होतात. असं आपण हे दुष्ट चक्रात अडकत राहतो.
1: बरोबर.
0: म्हणून वेळच्या वेळी करून घेणं हे पेशंटच्या दृष्टीनं, म्हणजे नुसतं गुडघ्याच्या दृष्टीनं नाही तर ओव्हरऑल हेल्थच्या दृष्टीनं पेशंटसाठी फार महत्वाचं असतं.
1: अगदी.
0: चालणं फिरणं आपण बंद केलं की वजन वाढतं, आणि वजन वाढल्यामुळे परत आपण गुडघ्यांची झीज वाढवायला कारणीभूत ठरतो.
1: बरोबर.
0: आणि त्या वाढलेल्या वजनाचे मग बीपी आणि डायबिटीसवर होणारे परिणाम वेगळेच.
1: बरोबर.
0: हा,
1: त्यामुळे जवळच्या तज्ज्ञ डॉक्टरांनाही कन्सल्ट करूच शकता या बाबतीत. त्याचबरोबर सांध्यदुखी, त्यासंबंधित कोणतेही आजार, त्यावरील उपचार किंवा रोबोटिक सांध्यारोपण शस्त्रक्रियेसंदर्भात अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर अमोल ढवळे यांच्या वेदांत हेल्थकेअर सेंटरला सातारा इथे. संपर्क 95185-68006, 95185-68006, 9518568006. पुन्हा भेटूयात. वेदांत हेल्थकेअर सेंटर प्रस्तुत सांध्यादुखीबद्दल सर्व काही या कार्यक्रमात डॉक्टर अमोल ढवळे यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्ते.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: वेदांत हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. सकाळचे 8:30 होत आहेत. आता मराठीतून बातम्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी पुणे सकाळचे 8:30 झाले आहेत. प्रसारित करीत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
1: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषक स्पर्धेत भारताचा पाकिस्तानवर विजय. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज स्लोवाकियाच्या दौऱ्यावर जात आहेत. त्या स्लोवाकियाची राजधानी ब्रातिस्लावा इथं स्लोवाकियाचे पंतप्रधान रॉबर्ट फिको यांची तसंच राष्ट्राध्यक्ष पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी व्यापार, गुंतवणूक, ऑटोमोबाईल आणि रेल्वे उत्पादन यासारख्या विविध क्षेत्रात स्लोवाकियासोबतचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ करण्याच्या दृष्टीनं चर्चा करतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून एखाद्या भारतीय पंतप्रधानांची ही पहिलीच भेट आहे. भारतात 2 लाखांहून अधिक स्टार्टअप्स आहेत. या माध्यमातून देशातली युवा पिढी विविध क्षेत्रातील जागतिक आव्हानांवर उपाययोजना विकसित करण्याचा प्रयत्न करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. पंतप्रधान मोदी आणि फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनी संयुक्तपणे फ्रान्समधल्या नीस इथं भारत इनोव्हेट्स या कार्यक्रमाचं काल उद्घाटन केलं. त्यावेळी ते बोलत होते. भारताची प्रतिभा आणि युरोपीय भांडवल यांच्यामधला एक दुवा म्हणून भारत इनोव्हेट्स हा उपक्रम महत्वाचा आहे असंही मोदी म्हणाले. भारतात मानवतेसाठी तंत्रज्ञान या तत्वाला अनुसरून मानव केंद्रित नवोपक्रमाला प्रोत्साहन दिलं असल्याचं त्यांनी सांगितलं. फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रॉन यांनी या कार्यक्रमात बोलताना भारताच्या नवोन्मेषी उपक्रमांची प्रशंसा केली. भारत नवोन्मेषाचं जागतिक केंद्र म्हणून उदयाला आला असल्याचं ते म्हणाले. भारत इनोव्हेट्स या उपक्रमांतर्गत देशातील 120 जास्त स्टार्टअप्स आणि जगभरातील आघाडीचे गुंतवणूकदार, तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज तसंच प्रमुख शैक्षणिक संस्था

एकत्र आले आहेत. या कार्यक्रमाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर, वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल, राष्ट्रीय सुरक्षितता सल्लागार अजित डोवाल, मुख्य वैज्ञानिक सल्लागार अजय कुमार सूद, इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि उद्योग क्षेत्रातले अनेक मान्यवर उपस्थित होते. फ्रान्समधल्या एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. या 3 दिवसीय परिषदेत G7 सदस्य देश कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, ब्रिटन, अमेरिका आणि युरोपियन युनियन सहभागी होत आहेत. सदस्य देशांव्यतिरिक्त फ्रान्सनं भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सिरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिराती यांनाही या परिषदेसाठी आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत भारताचा सहभाग असण्याची ही 13वी वेळ असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या या शिखर परिषदेतल्या संवाद सत्रात सहभागी होणार आहेत. आजपासून सुरू होणाऱ्या या परिषदेतल्या सत्रामध्ये सहभागी विविध देशांचे नेते भूराजकीय आव्हानं, आंतरराष्ट्रीय शांतता, सुरक्षा, संतुलित आर्थिक विकास आणि प्रमुख जागतिक संकटांवर चर्चा करतील. आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर आयुष मंत्रालयाच्या अधिकृत युट्यूब वाहिनीवर काल योग प्रात्यक्षिकाचं थेट प्रसारण करण्यात आलं. या प्रक्षेपणाद्वारे मंत्रालयानं सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा नवा गिनीज विश्वविक्रम नोंदवला. या विशेष जागतिक ऑनलाईन योग सत्रात 4,35,831 नागरिक सहभागी झाले. सहभागी झालेल्या जगभरातल्या नागरिकांचं आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी अभिनंदन केलं. हा कार्यक्रम आयुष मंत्रालयानं मोरारजी देसाई राष्ट्रीय योग संस्था आणि इतर सहयोगी संस्थांच्या सहकार्यानं आयोजित केला होता. कार्यक्रमादरम्यान हॅबिल्ट संघानं मार्गदर्शन केलं. राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. विद्यार्थ्यांनी NTA neet.nta.nic.in या अधिकृत संकेतस्थळावरून प्रवेशपत्र डाऊनलोड करावीत. ही पुनर्परीक्षा येत्या 21 जूनला दुपारी 2 ते 5 या वेळेत होणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. उत्तर प्रदेशमधल्या गौतम बुद्ध नगरातल्या जेवर इथं असलेल्या नोएडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आजपासून व्यावसायिक विमानसेवेला सुरुवात होत आहे. पहिल्या विमानातून जेवरचे आमदार धीरेंद्र सिंग यांच्यासोबत विमानतळासाठी ज्या शेतकऱ्यांची जमीन संपादित करण्यात आली असे 172 शेतकरी प्रवास करतील. यामध्ये 20 महिलांचा समावेश आहे. लखनौला पोहोचल्यावर हे शेतकरी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची भेट घेतील. हे विमानतळ पश्चिम उत्तर प्रदेश, दिल्ली NCR आणि शेजारील राज्यांसाठी विमान वाहतुकीचं एक नवीन प्रवेशद्वार ठरेल अशी अपेक्षा आहे. जम्मू विमानतळ आज यात्री सुविधा दिवस साजरा करत आहे. याअंतर्गत प्रवाशांसाठीच्या सोयी सुविधा वाढवणं, जनजागृती करणं आणि प्रवाशांसाठीच्या विविध सेवांचं प्रदर्शन यासारखे उपक्रम राबवले जात आहेत. देशभरातून येणाऱ्या भाविकांना आगामी श्री अमरनाथ यात्रेच्या पार्श्वभूमीवर विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांसाठी मदत कक्ष, माहिती केंद्र, अतिरिक्त कर्मचारी आणि सुधारित प्रवासी व्यवस्थापन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून मुंबईत सुरुवात होत आहे. या महोत्सवात भारत आणि जगभरातील माहितीपट, लघुपट आणि अॅनिमेशनपट रसिकांना पाहायला मिळणार आहेत. आजपासून 21 जूनपर्यंत हा महोत्सव सुरू राहील. महोत्सवात आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्पर्धा विभागांतर्गत चित्रपट प्रदर्शित होतील. तसंच स्पर्धाबाह्य विषय सत्र आणि चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञांची सत्रही आयोजित केली जाणार आहेत. यावर्षीच्या महोत्सवात वेव्ज डॉग बाजार हे उद्योग केंद्रित नेटवर्किंग आणि व्यावसायिक व्यासपीठ एक प्रमुख आकर्षण असेल. या महोत्सवात पहिल्यांदाच मुंबई थ्रू 1000 आईज या शीर्षकाखाली AI सिनेमा हॅकॉथॉन आयोजित केले जाईल. पक्षीय आमदारांच्या बनावट स्वाक्षऱ्या केल्या प्रकरणातल्या कथित सहभागाबाबत गुन्हे अन्वेषण विभागानं तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांची काल 9 तासांहून अधिक काळ चौकशी केली. CIDनं काल भवानी भवन इथं तृणमूल काँग्रेसचे आमदार कुणाल घोष यांचीही चौकशी केली. महाराष्ट्रात सोलापूर जिल्ह्याच्या माळशिरस तालुक्यातल्या मसवड पंढरपूर मार्गावर तांदुळवाडीजवळ काल दुपारी झालेल्या भीषण अपघातात 8 जणांचा मृत्यू झाला तर 5 जण जखमी झाले. मृतांमध्ये 5 महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश आहे. रस्त्याच्या कडेला असलेल्या विहिरीत पिकअप वाहन कोसळल्यानं हा अपघात झाला. रांजणी इथले 14 भाविक देवदर्शन आटोपून परत येत असताना तांदुळवाडी परिसरात चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्यानं गाडी रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला असून मृतांच्या वारसांना 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या अपघाताविषयी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना 2 लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी 50,000 रुपयांची मदत जाहीर केली.

0: आहे. भारतीय हवामान विभागानं मान्सूनची आगेकूच होण्यास अनुकूल वातावरण निर्माण झाल्याचं म्हटलं आहे. येत्या 4 ते 5 दिवसात महाराष्ट्राचा आणखी काही भाग, कर्नाटक, तेलंगण, आंध्र प्रदेश, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड, बिहार आणि छत्तीसगडच्या काही भागात मान्सून पोहोचण्यासाठी अनुकूल परिस्थिती आहे. तर येत्या 6 ते 7 दिवसात पश्चिम बंगालचा डोंगराळ भाग, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय या भागात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर ईशान्य भारत आणि पश्चिम बंगालच्या काही भागात आज मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. फिफा विश्वकरंडक 2026 स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात जर्मनीनं पदार्पण करणाऱ्या कुराकाव संघाचा 7-1 असा धुव्वा उडवला. बीटच्या उत्कृष्ट पासवर जर्मन मिडफिल्डर फेलिक्स नमेचानं 6व्या मिनिटाला गोल करून खातं उघडलं. 21व्या मिनिटाला लियानो कोमेन्सियाने यानं गोल करून कुराकावला बरोबरी साधून दिली. फिफा विश्वचषकातल्या इतर सामन्यांमध्ये टेक्सासमधल्या डॅलस स्टेडियमवर झालेल्या गट एफच्या सलामीच्या सामन्यात जपान आणि नेदरलँड्स यांच्यात 2-2 अशी बरोबरी साधली. विश्वचषकांच्या महिला विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारतीय महिला क्रिकेट संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतल्या 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीनं सर्वाधिक 41 धावा केल्या. गोलंदाजी दीप्ती शर्मानं केवळ 10 धावा देत 5 बळी घेत आपला 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना 17 जून रोजी लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. तर दुसरीकडे बांगलादेशनं काल नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँडनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशनं 19व्या षटकात 4 बाद 141 धावा करत सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. 33 चेंडूत 50 धावांची विजयी खेळी साकारल्याबद्दल जुएरिया फिरदौसला सामनावीर पुरस्कार देण्यात आला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. मानव केंद्रित नवोपक्रमाला भारतात प्रोत्साहन. फ्रान्समधल्या भारत इनोव्हेट्स कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आज सुरुवात. भारताच्या सहभागाची यंदा 13वी वेळ. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 विश्वचषकात भारताचा पाकिस्तानवर विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोता, आपल्या प्रसन्न सकाळची सुरेल सोबत सातारा आकाशवाणीची 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR ऍपवर सकाळचे 8:40 झाली आहेत. प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

0: सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं मल्हारी मार्तंडे या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. गदी माडगुळकर यांच्या गीताला संगीत दिलं होतं वसंत पवार यांनी.
1: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
2: नॅक ग्रेड अॅक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
1: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
2: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
1: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552505030 किंवा 9421874256.
3: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील. सो इझी.
4: फसला.
5: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते,
4: जाणकार बना, सतर्क रहा.
0: मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे गुरुकिल्ली चित्रपटातलं गदी माडगुळकर यांचं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत दिलंय सुधीर फडके यांनी.

0: दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.
1: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी
2: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज 3 वर्ष डिग्री
1: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष
2: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष
1: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती
2: महाडीबीटी NSP अल्पसंख्याक स्कॉलरशिप
1: स्वधार योजना देश विदेशात नोकरीची संधी
2: स्मार्ट क्लासरूम
1: ST पास हॉस्टेलची सोय IT ट्रेनिंग प्लेसमेंट
2: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी
1: आजच प्रवेश निश्चित करा
2: 30 वर्षांची यशस्वी परंपरा
1: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट YC कॉलेज समोर सातारा
2: मोबाईल 99 60 13 59 15
1: 0 21 62 22 45 45.
3: श्रोतेहो मराठी चित्रपट संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

जगाच्या पाठीवर या चित्रपटातलं ग दि माडगुळकर यांचं गीत आपण ऐकलं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत दिलं होतं सुधीर फडके यांनी. श्रोत्या, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात यानंतर ऐकूया कामापुरता मामा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत. याचे गीतकार आणि संगीतकार आहेत यशवंत देव.

श्रोते, मराठी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं गीत आहे गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं जगदीश खेबुडकर यांचं. आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत दिले विश्वनाथ मोरे यांनी.

गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं आशा भोसले यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. 103.1 MHz तसंच न्यूज ऑन AIR या ऍपवर सकाळचे 9 वाजलेत. प्रसारित करत आहोत हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम. श्रोते, जुन्या जमान्यातली गायिका अभिनेत्री सुरैया यांचा जन्म 15 जूनचा. बालकलाकार म्हणून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या सुरैया यांना गायिका म्हणून कारकीर्द घडवण्यासाठी संगीतकार नौशाद यांचं मार्गदर्शन लाभलं. अनमोल घडी, फूल, दर्द, तदबीर, क्षमा हे सुरैया यांचे काही गाजलेले चित्रपट. आजच्या हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया सुरैया यांच्या स्वरातल्या या गीतानं.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध।
1: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची। एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची। म्हणून तर आम्ही म्हणतो गुंतवणूक सोन्याची हमी भविष्याची।
2: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा।
3: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स।
4: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू।
3: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस,
4: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी।
3: आजच प्रवेश निश्चित करा। ycis.ac.in कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256।

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
2: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
1: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
3: हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यक्रमात आता ऐकूया जानी दुश्मन या चित्रपटातल्या किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांनी गायलेलं गीत. वर्मा मलिक यांच्या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: दहावी बारावी ते पदवी पर्यंत
1: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा
0: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
1: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
0: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा.
1: 11वी 12वी करण्याची गरज नाही.
0: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश.
1: डिजिटल क्लासरूम,
0: साइट विजिट,
1: ST पास,
0: हॉस्टेलची सोय.
1: संपर्क मयूर चेंबर्स, 2रा मजला, YC कॉलेज समोर, सातारा.
0: मोबाईल 9960139915,
1: 0121622545.
2: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
3: म्हणजेच CNG आणि पेट्रोल वर चालणारा,
2: 1218 किलो पेलोड,
3: 400+ किलोमीटर ची रेंज,
2: CNG प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधे,
3: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी,
2: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
3: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
2: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
3: संपर्क 8108383380,
2: 8108383480.
4: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
5: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त, BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
4: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
5: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
4: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: अशोक लेलँडचा दोस्त आता ट्विन फ्युएल मध्ये,
2: म्हणजेच सीएनजी आणि पेट्रोल वर चालणारा,
1: 1218 किलो पेलोड,
2: 400+ किलोमीटरची रेंज,
1: सीएनजी प्लस पेट्रोल अशा ट्विन फ्युएल सुविधेत,
2: 5 वर्ष किंवा 2 लाख किलोमीटर वॉरंटी,
1: एक्सचेंज सुविधा आणि 100% कर्ज उपलब्ध.
2: खरेदीसाठी संपर्क गजानन ऑटोमोबाईल्स प्रायव्हेट लिमिटेड,
1: सातारा, कराड, फलटण, वडूज, शिरवळ, दहिवडी, नवा रस्ता, पाटण.
2: संपर्क 810-83-33-480,
1: 8108333480.
3: श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. कार्यक्रमातलं यानंतरचं गीत आहे जुदाई चित्रपटातलं आनंद बक्षी यांचं. किशोर कुमार आणि आशा भोसले यांनी गायलेल्या या गीताला संगीत आहे लक्ष्मीकांत पॅरेलाल यांचं.

0: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
1: नॅक आणि MBA मानांकित KBP मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
0: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 9665784.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय सातारा.
4: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
5: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.
4: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी.
6: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
7: मग विजिट करा प्लॅनेट फर्निचर.
6: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
7: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
6: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
8: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी
9: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज. 3 वर्ष डिग्री.
8: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष.
9: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष.
8: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती.
9: महा DBT, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप.
8: स्वधार योजना. देश विदेशात नोकरीची संधी.
9: स्मार्ट क्लासरूम.
8: ST पास. हॉस्टेलची सोय. IT ट्रेनिंग प्लेसमेंट.
9: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी.
8: आजच प्रवेश निश्चित करा.
9: 30 वर्षांची यशस्वी परंपरा.
8: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर सातारा.
9: मोबाईल 99 60 13 59 15
8: 0 21 62 22 25 45.

किशोर कुमार यांनी गायलेलं गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं. आर डी बर्मन यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत होतं सनम तेरी कसम या चित्रपटातलं.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: 1983 पासूनची उज्ज्वल परंपरा जपणारे रयत शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा आता ऑटोनॉमस झालंय.
3: नॅक आणि एनबीए मानांकित केबीपी मध्ये इंजिनिअरिंगच्या विविध शाखा, दर्जेदार शिक्षणामुळे प्लेसमेंटच्या अनेक संधी, सुरक्षित सुसज्ज कॅम्पस.
2: ऑटोनॉमस कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सातारा. संपर्क 966-578-84-04.
4: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
0: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉइंट रिप्लेसमेंट सर्जरी.
4: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
0: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
4: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
0: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
4: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स.

0: फर्स्ट.
1: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर 95185-68006.
2: बारावीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
3: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
2: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
3: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
2: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
4: श्रोतो, हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. आज यामध्ये मिर्झा गालिब, जानी दुश्मन, जुदाई, सनम तेरी कसम या चित्रपटातली काही गीतं आपण ऐकलीत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 9:30 झाली आहेत. आनंद घेणार आहोत मिश्र संगीताचा. मिश्र संगीताच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो आहोत एका बालगीतानं.

सलील कुलकर्णी यांनी गायलेलं आणि संगीतबद्ध केलेलं संदीप खरे यांचं बालगीत आपण ऐकलं. मिश्र संगीतात आता ऐकणार आहोत राजा बढे यांची भावगीत रचना, आशा भोसले यांनी गायलेली, संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर.

कृष्णा शिंदे आणि सहकाऱ्यांनी गायलेलं लोकगीत आपण ऐकलं. संगीतकार होते मधुकर पाठक. मिश्र संगीतात आता ऐकूया सुलोचना चव्हाण यांच्या स्वरात ए पी निकम यांची रचना. संगीतकार आहेत धनंजय धुमाळ.

सुलोचना चव्हाणींनी गायलेल्या या लावणी गीतानंतर मिश्र संगीताच्या कार्यक्रमात शेवटी ऐकूया गुलाम अली यांनी गायलेली ही गझल.

0: गुलाम अली यांनी गायलेली गझल आपण ऐकलीत. याबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे.
1: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेणं.
2: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
3: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं. हो दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न.
2: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव. तुम्हीही तो अनुभवू शकता. योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा. संपर्क 866-91-676-72.

0: वारणा श्रीखंड चीज पनीर वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: श्रोता सकाळी 10:30 सुगम संगीत, 11:00 नाट्य संगीत आणि 11:30 सूत्रबद्ध निवेदनासह मराठी गीतांचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आपण ऐकणार आहात. ऐकत रहा सातारा आकाशवाणी 103.1 MHz.

0: आकाशवाणी एफएम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करत आहोत. आद्या ब्रेस्ट केअर सेंटर.
1: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
2: नमस्कार मैत्रिणींनो, आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील आपल्या बरोबर आहेत. नमस्कार डॉक्टर स्नेहल.
3: नमस्कार.
2: आपण आपल्या मैत्रिणींना काही प्रश्नांची उत्तरं देतोय. त्याच्यामध्ये असा एक प्रश्न विचारला होता की ब्रेस्ट कॅन्सरची ट्रीटमेंट झाल्यानंतर बाळ होऊ शकतं का? तर ऑब्व्हियसली बाळ होतं. तुम्ही काही पिरियड ठरवलेला असतो, त्यानंतर ते प्लॅन करू शकतात. पण मग हाही एक प्रश्न विचारला गेला की ब्रेस्ट कॅन्सरच्या सर्जरीनंतर बाळाला फीडिंग कशा पद्धतीने केलं जातं, कारण ब्रेस्टवरच सर्जरी केलेली असते.
3: डेफिनेटली रेणू, आता मी नेहमीच हे माझ्या बोलण्यातून येत असेल की ट्रीटमेंट पद्धती इतक्या सुधारल्या आहेत आणि इतके छान पद्धतीने कमीत कमी ब्रेस्टला ट्रॉमा होऊन फक्त लंप काढणं असं करून ब्रेस्ट सेव्ह करता येते. आणि डेफिनेटली जर ब्रेस्ट सेव्ह झाली आहे तर नक्कीच ब्रेस्ट फीडिंग हे होऊ शकतं. ब्रेस्टच्या ज्या पार्टमध्ये डिझीज होतं आणि त्या पार्ट मध्ये जी शस्त्रक्रिया झालेली आहे त्याच्यामुळे हिलिंगच्या वेळेस जे काही थोडेफार चेंजेस होतात त्याच्यामुळे कधी कधी त्या पार्ट मधनं मिल्क येणं थोडस अवघड असतं. पण युजुअली उर्वरित ब्रेस्ट मधून व्यवस्थित मिल्क हे येऊ शकतं.
2: ओके.
3: अगदी ब्रेस्ट काढलेली जरी असली एक साईडची तरी दुसऱ्या साईडने मिल्क हे येऊच शकतं.
2: बरं.
3: त्यामुळं ब्रेस्ट वरच्या सर्जरीमुळे बाळ झाल्यानंतर बाळाला मिल्क नाही मिळणार असं नाहीये. ही गोष्ट डोक्यामध्ये आणू नये आणि आपल्या हेल्दी बेबीला व्यवस्थित सगळं मिळणार आहे असा विश्वास ठेवायचा.
2: अगदी. याबद्दल अजूनही बोलूयात, पण त्याआधी मैत्रिणींनो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 83 800 43 536, 83 800 43 536, 8380043536. डॉक्टर स्नेहल, मग ज्यावेळेला अशी सर्जरी झालेली असते तिथे, त्यावेळेला तिथे काही इन्फेक्शन होण्याचा धोका असतो का? तो दुधामध्ये मिक्स होऊ शकतो का? अशा वेळेला तुम्ही काय सांगता?
3: नाही, खरं तर जेव्हा ही सर्जरी झाली आहे त्याच्यानंतर आपण बराच वेळ थांबणार आहे. एक योग्य टाइम लिमिट त्या सगळ्या ट्रीटमेंटला पूर्ण व्हायला आणि त्या ट्रीटमेंटमुळे झालेल्या लोकल आणि सिस्टमिक बॉडीमधल्या तिथल्या तिथे ब्रेस्टमधलं आणि बॉडीमधल्या जे काही चेंजेस झालेले आहेत, इफेक्ट, साईड इफेक्ट, त्यातनं बाहेर पडायला आपण मध्ये बराच कालावधी देतो. ऍटलिस्ट एक 3 इयर्सचा गॅप देतो आपण की बॉडीला पूर्ण हील होऊ द्या.
2: ओके.
3: आणि मगच आपण प्लॅनिंग करू शकता किंवा मगच आपण बेबी प्लॅन करण्याचा सल्ला देतो. सो या काळामध्ये तिथलं लोकल जे काही चेंजेस होते त्यामधनं पूर्ण आता हिलिंग झालेलं आहे.
2: ओके.
3: त्यामुळं त्या सर्जरीमुळे इथं काही इन्फेक्शन

0: इन्फेक्शन हो असेल आणि ते मिल्क मध्ये जाईल असं नाही.
1: मैत्रिणींनो, ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा कॅन्सरबद्दल सुद्धा अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या ब्रेस्ट ऑन्कोसर्जन डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 8383 8383 8380043536.
0: जेव्हा आपण प्रेग्नन्सी प्लॅन करतोय आणि त्याच्यानंतर फीडिंग प्लॅन करतोय, तेव्हा जसं एखाद्या नॉर्मल पेशंटला फीडिंगच्या दरम्यान ॲब्सेस होण्याची, इन्फेक्शन होण्याची शक्यता असते, तशीच या पेशंटला असते. सर्जिकल स्कारिंगमुळे थोडंफार आपण म्हणू शकतो की थोडेसे काही अडथळे येऊ शकतात, पण त्या सर्जरीमुळे आत्ता खूप काही त्रास होईल आणि मिल्कमधनं बाळाला काही त्रास होईल असं मला वाटत नाही.
1: अगदी. मैत्रिणींनो, अशाच प्रकारे ब्रेस्टच्या विविध आजारांबद्दल किंवा ब्रेस्ट कॅन्सरबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता आद्या ब्रेस्ट केअर सेंटरच्या डॉक्टर स्नेहल पाटील यांना. संपर्क 8383 8383536 8380043536. पुन्हा भेटूयात आद्या ब्रेस्ट केअर सेंटर प्रस्तुत अवेअरनेस ब्रेस्ट कॅन्सरसाठी या कार्यक्रमात डॉक्टर स्नेहल पाटील यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
3: आद्या ब्रेस्ट केअर सेंटर हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 10:05 झाली आहेत. महाजन हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आता ऐकूया.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
5: नमस्कार श्रोते हो, महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमात मी रेणू आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. महाजन हॉस्पिटलचे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर अभिषेक महाजन सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
6: नमस्कार श्रोते हो.
5: महाजन हॉस्पिटलमध्ये मणक्याची शस्त्रक्रिया सुद्धा दुर्बिणीद्वारे केली जाते असं आम्ही ऐकलेलं आहे, तर याबद्दल आज आम्हाला माहिती सांगा.
6: येस. तर आता आपल्या नवीन हॉस्पिटलमध्ये स्पाईन मायक्रोस्कोप अवेलेबल आहे. थोडक्यात आता दुर्बिणीची शस्त्रक्रिया ही बऱ्यापैकी लोकांनी ऐकलं असेल, हर्निया, अपेंडिक्स किंवा लिगामेंटची शस्त्रक्रिया जिथे आजकाल दुर्बिणींना होते, तसंच मागच्या काही वर्षात स्पाईन मायक्रोस्कोप हे देखील अवेलेबल झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये मिनिमली इन्व्हेझिव्ह किंवा कमीत कमी चिरफाड करून किंवा कमीत कमी टाक्यामध्ये हे ऑपरेशन आपल्याला मणक्यांचं करता येतं, जे की आधी आता ज्यांनी आधी ऑपरेशन केलं असेल त्यांच्या मणक्या पूर्ण उघडावा लागायचा किंवा भरपूर टाके यायचे, जे की आता आपल्याला कमीत कमी टाक्यांमध्ये ऑपरेशन हे करता येतं. आणि जसंही कुठल्या मिनिमल इन्व्हेझिव्ह सर्जरी किंवा जिथं कमी चिरफाड असते त्याचे जे फायदे असतात ते आपल्याला मणक्याच्या ऑपरेशनमध्ये देखील मिळतात. फायदे काही सांगायचे म्हणजे कमी रक्तस्त्राव, ऑपरेशन नंतर वेदना हे कमी राहते, पेशंटची रिकव्हरी लवकर येते, आणि प्लस मसल्स किंवा स्नायूंना चिरफाड कमी झाल्यामुळे ताकद जी मणक्याची असते ती देखील लवकर रिकव्हर होते आणि पेशंट लवकर मोबिलाइज किंवा हालचाल हे लवकर करू शकतो.
5: ओके. याबद्दल अजूनही माहिती देऊयात, पण त्याआधी श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये मणक्याची शस्त्रक्रिया आता दुर्बिणीद्वारे सुद्धा शक्य आहे, त्याचबरोबर सांध्यारोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक शस्त्रक्रियेचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. महाजन हॉस्पिटलमध्ये ऑर्थो केअर, स्किन केअर, पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू बरोबरच रुग्णाला ऍडमिट करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मुनार हॉटेलजवळ, सातारा इथे 90 75 023 025 9075023025. डॉक्टर अभिषेक सर, जसं आता तुम्ही सांगितलं की स्पाईन मायक्रोस्कोप आपल्याकडे उपलब्ध आहे, मग मणक्याचे सगळेच ऑपरेशन याद्वारे करता येतात का?
6: येस. तर आता ह्याला काही ठराविक इंडिकेशन्स आहेत की ज्याच्यामुळे आपल्याला करता येतं, जसं की पेशंट यंग आहे, खूप काही मणक्यात झीज नाहीये आणि आधी असं काही ऑपरेशन झालेलं नाहीये किंवा खूप मणक्याला बाक नाही, असे काही ठराविक इंडिकेशन आपण वापरू शकतो. आणि जर काही किचकट केसेस असतील, जसं की आधी ऑपरेशन होऊन गेलेलं आहे किंवा आता जे वयस्क काही लोक असतील भरपूर झीज आहे किंवा इन्फेक्शन जंतुसंसर्ग टीबी असं जर काही मणक्याला त्रास असेल किंवा पॅरालिसिस किंवा पेशंटचे पूर्णच हातापायची ताकद गेली असेल, तर अशा काही केसेसमध्ये दुर्बिणीचा वापर आपल्याला करता येत नाही. त्यामुळे जर मणक्याची शस्त्रक्रिया आपण आपल्यापैकी श्रोत्यांपैकी जर कोण करणार असेल तर डेफिनेटली आपल्या सर्जनशी त्याविषयी चर्चा करा की ते त्यांना सुटेबल

0: आहे की नाही.
1: ओके.
0: आणि प्रत्येक वेळेस दुर्बिणीनं केलं हे ऑपरेशन चांगलंय असं नसतं, तर पेशंटचा आजार, त्याला येणारा आउटकम हा जास्त महत्वाचा आहे.
1: पण
0: डेफिनेटली जर मायक्रोस्कोपनी जर पॉसिबल असेल तर ते केलेलं कधीही चांगलं, कारण की त्याचे फायदे हे पेशंटला भरपूर होतात. पण मेन हे तुमच्या सर्जनच डिसिजन घेईल की मायक्रोस्कोपनं हे शक्य आहे की नाही.
2: अच्छा श्रोते हो, महाजन हॉस्पिटलमध्ये मणक्याची शस्त्रक्रिया आता दुर्बिणीद्वारे सुद्धा शक्य आहे. त्याचबरोबर सांधेरोपण शस्त्रक्रियेसाठी रोबोटिक शस्त्रक्रियेचा पर्याय सुद्धा उपलब्ध आहे. महाजन हॉस्पिटलमध्ये ऑर्थो केअर, स्किन केअर, पॅथॉलॉजी लॅब, मॉड्युलर ओटी, आयसीयू बरोबरच रुग्णाला ऍडमिट करण्याची सुविधा सुद्धा उपलब्ध. अधिक माहितीसाठी संपर्क महाजन हॉस्पिटल, पारसनीस कॉलनी, जगदंब चौक, मुनार हॉटेलजवळ, सातारा इथे 90 75 023 025 90 75 023 025 9075 023 025. पुन्हा भेटूयात. महाजन हॉस्पिटल प्रस्तुत सर्व आरोग्य सेवांसाठी विश्वासाचं ठिकाण महाजन हॉस्पिटल या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर अभिषेक महाजन यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार श्रोते हो.
3: महाजन हॉस्पिटल हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. 10:10 झाली आहेत. आणखी एक ग्राहक केंद्रित कार्यक्रम डॉक्टर सिद्धार्थ बोकील आय सर्जरी.
4: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही. मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
5: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
4: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
5: शिवाय सर्जरी प्लॅनरमुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
4: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय, सातारा.
6: नमस्कार श्रोते हो, नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा प्रस्तुत नेत्र संजीवनी या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत. डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालयाचे नेत्र तज्ज्ञ डॉक्टर सिद्धार्थ बोकील सर आपल्या बरोबर आहेत. नमस्कार सर.
7: नमस्कार.
6: आपण आज भेटलोय ते म्हणजे नवीन जे काही एक टेक्निक नेत्र संजीवनी मध्ये आलेलं आहे त्या संदर्भात बोलायला. तर ते मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी वापरलं जाणारं एक टेक्निक आहे बायोमेट्री. हे आम्हाला ऐकून माहिती आहे पण आज समजून घ्यायचंय की बायोमेट्री म्हणजे नेमकं काय असतं.
7: मोतीबिंदू झाल्यानंतर तो मोतीबिंदू काढून त्या जागी आपल्याला आर्टिफिशियल लेन्स बसवायची असते. तर बायोमेट्री म्हणजे काय? तर त्या लेन्सची पॉवर ठरवण्यासाठी आपल्याला डोळ्याची लांबी काय आहे, बुबळ्याची पॉवर किती आहे हे मोजमाप करतो आपण. डोळ्याची लांबी, बुबळाची पॉवर ही प्रत्येक पेशंटची वेगवेगळी असते. त्यासाठी बायोमेट्री प्रमाणे लेन्सची पॉवर ठरवावी लागते.
6: अच्छा, मग आता हे जे बायोमीटर आहेत हे कुठल्या कुठल्या प्रकारचे असतात?
7: तर हे तंत्रज्ञान आता अद्ययावत होत चाललेले आहे. आजच्या जीवनशैलीप्रमाणे आणि पेशंटच्या वाढत्या अपेक्षांप्रमाणे तंत्रज्ञान अपडेट आपल्याला करत राहावं लागतं. अल्ट्रासाऊंड ही सर्वात जुनी पद्धत आहे आणि बऱ्याच वर्षापासून हे तंत्रज्ञान वापरत आहे. पण अचूकता येण्यासाठी हे तंत्रज्ञान थोडे कमी पडते.
6: अच्छा.
7: ऑप्टिकल बायोमीटर त्यातून ऍडव्हान्स मशीन आहे. आता ओसीटी बायोमीटर हा सर्वात अत्याधुनिक बायोमीटर मानला जातो, तो आता आपल्याकडे आलेला आहे.
6: अरे वा, याबद्दलची अधिक माहिती आपण जाणून घेऊयात. पण त्याआधी श्रोते हो, अत्याधुनिक प्रणालीचा वापर करून मोतीबिंदूची शस्त्रक्रिया करण्यासाठी तुम्ही देखील संपर्क करू शकता नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा इथे. संपर्क 0212-231-931 0212-231-931 02162-231-931. डॉक्टर सिद्धार्थ सर, एर्गोस बायोमीटर विथ इमेज गाइडेड सिस्टीम असा उल्लेख आपल्याकडे झालेला आहे, तर ही सिस्टीम नेमकी काय आहे आणि याच्यामुळे अचूकता वाढण्यासाठी कशी मदत होते?
7: बायोमेट्री काय आहे हे आता आपण बघितलेलेच आहे. तर त्याच्या बरोबर आता इमेज गायडन्स हा अजून एक ऍडव्हान्स प्रकार आलेला आहे.
6: बर.
7: यामध्ये बायोमेट्री सोबत पेशंटच्या डोळ्याची इमेज घेतली जाते. पूर्ण डोळ्याचे लँडमार्क्स आणि बुबळ्याचे मोजमाप घेतल्यानंतर इमेजनुसार पेशंटला कुठले इन्सिजन योग्य आहे, त्यातून कुठली लेन्स आपल्याला बसवायची आहे हे आपण ठरवू शकतो.
6: अच्छा.
7: पेशंटचे पूर्वीचे चष्म्याचे नंबर वेगवेगळे असू शकतात, ते कॉम्प्लिकेटेड असतात. त्यामध्ये सिलेंड्रिकल पॉवर म्हणजेच अँगलचा नंबर असतो. तर ह्या अँगलच्या नंबरवर सुद्धा आता आपण मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये ट्रीटमेंट देऊ शकतो. त्यासाठी आपण टोरिक लेन्स बसवू शकतो. त्यामध्ये ह्या इमेज घेतल्यामुळे त्याचे प्लॅनिंग करू शकतो. व्हिजन प्लॅनर

0: हा मशीनचा एक पार्ट आहे, त्यावर पेशंटला कोणत्या प्रकारची लेन्स टाकायची हे आपण ठरवतो.
1: अच्छा.
0: आता ह्या वेगवेगळ्या लेन्सेस प्रमाणे ते प्लॅनिंग केलं जातं ऑपरेशनच्या आधी. म्हणजे आता मोतीबिंदू शस्त्रक्रियेमध्ये नुसती लेन्स बसवणे ही मर्यादित राहिलेली नाही आहे शस्त्रक्रिया. तर आपल्याला चान्स असतो त्या शस्त्रक्रियेमध्ये की आपण आपला चष्म्याचा नंबर पूर्ण घालवू शकतो.
1: अरे वा.
0: त्यामध्ये लांबच्यासाठी मोनोफोकल लेन्स, कॉम्प्लिकेटेड नंबर असेल तर टोरिक प्रकारची लेन्स, जवळचं दिसण्यासाठी आपल्याला ट्रायफोकल प्रकारची लेन्स, आणि इंटरमिजिएट विजन म्हणजे कॉम्प्युटर मोबाईल हे वापरायचे असेल तर इड ऑफ प्रकारची लेन्स, असं ह्या विजन प्लॅनर मध्ये आपण ठरवू शकतो.
1: वा.
0: त्याप्रमाणे हे अचूक शस्त्रक्रिया आपल्याला करता येते.
1: अगदीच उत्तम टेक्निक आहे हे, आणि तुम्ही माहिती सुद्धा त्याची खूप छान सांगितलेली आहे. अर्थातच ज्या वेळेला मोतीबिंदूची शस्त्रक्रिया केली जाते त्यावेळेला या सर्जरीद्वारे तुम्ही तुमचा चष्म्याचा नंबरही घालवू शकता. याबद्दलची अजूनही माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे, पण पुढच्या भागात पुन्हा भेटूयात. डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा प्रस्तुत नेत्र संजीवनी या कार्यक्रमात डॉक्टर सिद्धार्थ बोकील सर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
0: नमस्कार.
2: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
3: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
2: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
3: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
2: सौजन्य नेत्र संजीवनी डॉक्टर बोकील नेत्र रुग्णालय सातारा. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
4: डॉक्टर सिद्धार्थ बोकील आय क्लिनिक हा ग्राहक केंद्रित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:15 झाली आहेत.
5: व्हिडिओ लाईक करण्यासाठी पैसे मिळतील.
6: अनोळखी लिंक्स वर क्लिक करू नका. RBI सांगते
7: जाणकार बना सतर्क रहा.
8: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग.
9: ट्रुली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
8: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग @ छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा. प्रवेश सुरू.
9: संपर्क 83 29 72 94 98.

0: परीक्षा स्कीम च्या टेली लॉ न्याय बंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉ च्या 1444 या टोल फ्री नंबर वर तसेच www.tele-law.in या वेबसाइट वर माहिती मिळवू शकता.
1: बेतले जर कधी जीवाशी DCC उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
2: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
1: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा DCC शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा DCC बँक भरेल.
2: सातारा DCC च्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
3: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
4: @ईशा टीचर्स ट्रेनिंग, मोती चौक, सातारा. 88 05 98 99 08
3: ईशा टीचर्स ट्रेनिंग. थेट अनुभव पण उत्तम करिअर पण.
5: मंदार ट्रेडर्स, वेल्डिंग मशीन्स, कट ऑफ मशीन, ग्राइंडर्स, ड्रिल मशीन, गॅस कटर, रेग्युलेटर्स, प्रेशर गेजेस, वेल्डिंग केबल, वेल्डिंग वायर स्पूल, लेजर डिस्टन्स मेजर्स, मॅग्नेटिक ट्राय स्क्वेअर, प्रेस डिझाईन, फिटिंग्स, वेल्डिंग हेड स्क्रीन, लेदर ऍपरन, सेफ्टी शूज, कलर स्प्रे, चेन पुली ब्लॉक, असे बरेच काही.
3: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर, अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1, H39 जुनी MIDC सातारा, 98 22 801 804.
2: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब, पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ञ चिकित्सा, सिव्हिल हॉस्पिटल समोर, सातारा, 90 21 28 45 70.
6: श्री वर्धमान ज्वेलर्स NX.

0: क्षण अधिक मासाचे खास चंदेरी वाणांचे
1: श्री वर्धमान ज्वेलर्स एनएक्स मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा।

0: ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयी.
1: शेतशिवाराची खबरबात, रानामाळातल्या घडामोडी, पीक पाण्याची परिस्थिती, यासोबतच तज्ज्ञांचं मार्गदर्शन. ऐकूया दिलखुलास गप्पांसोबत शिवार गप्पा हा संवादात्मक कार्यक्रम. तेव्हा जरूर ऐका प्रत्येक गुरुवारी संध्याकाळी 7:30 वाजता किसानवाणी कार्यक्रमात शिवार गप्पा आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

0: आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:20 झाली आहेत. ग्राहक केंद्रित कार्यक्रम प्रसारित करत आहोत पूना गाडगीळ अँड सन्स.
1: विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
3: सण समारंभासाठी असो वा लग्न सराईसाठी असो, सोने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. दागिने सोन्याचे असो वा मोत्यांचे, दागिने हिऱ्यांचे असो वा प्लॅटिनमचे, दागिने खरेदी म्हणजे पूना गाडगीळ आणि सन्स. इथे दागिने खरेदी म्हणजे आनंदाचा अनुभव, भरपूर व्हरायटी आणि सस्मित सेवा. पूना गाडगीळ आणि सन्स, दागिना महाराष्ट्राचा 1832 पासून.
2: श्रोते हो, सध्या आपण नेकलेस या लोकप्रिय सुवर्ण अलंकाराविषयी माहिती घेत आहोत. भारतातल्या विविध भागातील लोकप्रिय नेकलेसची माहिती या मालिकेत आपण देतोय. पूना गाडगे आणि सन्स या सराफी कंपनीचे संचालक श्रीयुत अमित मोडक आज आपल्याला कोइंबतुरी नेकलेस बद्दल माहिती देणार आहेत. मोडक सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार.
4: नमस्कार.
5: कोइंबतुरी नेकलेस म्हणजे एकतर केरळ म्हटलं, तामिळनाडू म्हटलं, कर्नाटक म्हटलं तर सोन्याचं वेड असलेली राज्य आहेत.
2: खरं.
5: आणि केरळमध्ये आणि तामिळनाडूमध्ये घडवणार पण होते, म्हणजे तिथे कारागीर पण आहेत.
2: बर.
5: तर हे कोइंबतुरी नेकलेस जे आहे ते केरळी पॅटर्नचे.
2: बर.
5: त्याचं वजन हलकं असतं, दिसायला बल्की जरी दिसलं तरी.
2: अच्छा.
5: आणि पानं फुलं आणि ते मगाशी सांगितलं जसं जोंधळी हारातले जे गुळगुळीत मणी असतात
2: हो.
5: त्यातून मोठाल्या फुलांचा आकार क्रिएट केला जातो, कोइंबतुरी नेकलेस ज्याला म्हणतात, जे जनरली येतं मेनली ते मानेवर गोंडा किंवा साखळी असते. आणि पत्रा जो असतो पातळ सोन्याचा
2: हो.
5: तर त्याला विविध आकार देऊन त्याचे साईडचे जे मानेवरती येणारा जो भाग असतो तो बनवलेला असतो, त्यामुळे खूप छान दिसतं. त्याच्यातून म्हणजे आपण जे पुंगळ्या बनवतो तर तशा टाईपचे ते बनवून ते छानपैकी ते फॅब्रिकेट केलेलं असतं.
2: बरोबर.
5: ते कोइंबतूर नेकलेस असतं, दिसायला बल्की दिसतं पण वजनाला हलकं असतं. साधारणपणे 25-30 ग्रॅम मध्ये टॉप सकट बनतं. मजुरी म्हणाल तर त्याची 16-18% पर्यंत मजुरी असते.
2: बरोबर.
5: तसं आता कोइंबतुरी नेकलेस जसं तुम्ही विविध राज्यांच्या याच्या म्हणताय, तसं आता आंतरराष्ट्रीय पातळी आपण टर्की ज्वेलरी, टर्की ज्वेलरी म्हणून पण खूप ऐकतो.
2: खूपदा
5: टर्की ज्वेलरीची पण नेकलेस येतात पण ती मशीन मेड असतात.
2: अच्छा.
5: ती मॅनमेड नसतात, म्हणजे आपण हँडीक्राफ्टला फार महत्व देतो भारतामध्ये. तर टर्की मशिनरीवरती जे केले जातात टर्की नेकलेस, ती मशीनवर केलेली असतात. आणि त्याचे मणी वगैरे असतात त्या नेकलेसमध्ये, पण ते मणी ते तारेतून आणि कास्टिंग मधून निर्माण केलेले असतात, ते हँडमेड नसतात.
2: खरे.
5: आणि ती वजनाला हलकी असतात. साधारणपणे 12-15 ग्रॅम पासून ती टर्की नेकलेस मिळतात. आणि त्याची मजुरी म्हणाल तर 15-17% पर्यंत असते. जसं आपण ते पहिलं नेकलेस बघितलं एम्बॉस की जे वजनाला हलकं पण सुंदर दिसतं, तशी टर्की नेकलेसही दिसायला सुंदर दिसतात पण वजनाला हलकी असतात. मजुरी 15-18% पर्यंत असते. आणि आणखीन एक प्रकार आहे ब्राईट येलो कलरचे दागिने कोणाला जास्त आवडत नाहीत, त्याच्यामध्ये गेरू किंवा असे मॅट फिनिश आवडतात. तर अँटिक आर्टिकल्स म्हणजे त्याच्यात वापरलेले असतात, आकार वेगवेगळे पण येलो फिनिश असतं.
2: अच्छा.
5: त्याला म्हणजे म्हटलं जातं अँटिक येलो फिनिश विथ पेंडंट. त्याच्यामध्ये जसे गुळगुळीत मणी आपण वापरतो मोहन

0: घेतले तसे लाल किंवा हिरवे वेगवेगळ्या कलरचे खडे पण त्याच्यामध्ये बसवलेले असतात आणि त्यामुळे त्याला ते अँटिक लुक देण्याच्या दृष्टीने म्हणून 32 ते 35 ग्रॅम मध्ये साधारणपणे ही नेकलेस विथ टॉप्स होतात पण याची मजुरी थोडी जास्त असते काम जास्त असल्यामुळे साधारण 20 ते 22% पर्यंत याला मजुरी असते.
1: बरोबर. मग अशी तुम्ही सांगितलं तसं दाक्षिणात्य लग्न कार्यांमधनं समारंभातनं अंगभर दागिने घालायची जी पद्धत आहे त्याच्यासाठी ही खूप चांगली ज्वेलरी असं आपण म्हणू शकतो.
0: दाक्षिणात्य नेकलेस हे 3 पीस असतं जे आपण 3 पीस सूट वगैरे म्हणतो असं की अगदी गळ्याजवळ त्याच्यानंतर खांद्यापर्यंत येणारं त्यानंतर कमरेपर्यंत येणार असं एकाखाली एक 3 नेकलेस घातले जातात त्याला ते नेकलेस म्हणतात. आपण महाराष्ट्रात एक सिंगल पीसच नेकलेस बघतो.
1: बरोबर.
2: मोडक साहेब, आज आपण आमच्या श्रोत्यांना कोईम्बतुरी नेकलेस म्हणजे काय असतात ते कसे असतात त्याचप्रमाणे टर्की ज्वेलरी आणि त्याचं सौंदर्य याविषयी सविस्तर माहिती दिलीत. श्रोत्यांच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद.
0: धन्यवाद.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, राजपथ रोड, सातारा आणि फलटण.
3: ग्राहक केंद्रित कार्यक्रम पूना गाडगीळ आणि सन्स आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 10:25 झाली आहेत.

0: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. एनबीए मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, एमएसबीटी ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
1: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
0: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
1: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.

0: वारणा श्रीखंड, चीज, पनीर, वारणाची दर्जेदार उत्पादने सर्वत्र उपलब्ध.
1: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची पाचवी विंग सुरू.
2: ऍट 64 अवेन्यू, 1BHK 2BHK फ्लॅट, मेडिकल कॉलेज शेजारी, सातारा. 72 94 94 64 64.
1: बुकिंग सुरू.
3: अल्पावधीतच कराडवासियांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली बँक पंचगंगा बँक
4: घेऊन येते आहे उत्सवाचे नवे रंग.
3: कारचे स्वप्न पूर्ण करा, हक्काचं घर घ्या, झटपट सोने तारण कर्जानं आपली निकट भागवा,
4: वास्तव व्याजदराचा फायदा घ्या.
3: शिवाय आधुनिक बँकिंग सेवेसह लॉकर सुविधा उपलब्ध.
4: पंचगंगा बँक, कृष्णा नाका कराड इथं स्ववास्तू.
3: तत्पर कर्ज आणि आकर्षक ठेव योजनेसाठी संपर्क करा पंचगंगा बँक.
5: बागडे बंधू सराफ, सातारा रोड, जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
6: बागडे बंधू सराफ, नाते विश्वासाचे, पिढ्यान पिढ्यांचे.
7: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
8: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
7: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
8: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97 66 86 68 37.

आता मनात रुजलेली आकाशवाणी, आकाशवाणीवरून जाहिरात करा, आपल्या व्यवसायाची माहिती घराघरात पोहोचवा। व्यवसाय कुठलाही असो, लहान असो वा मोठा, आकाशवाणीवरून जाहिरात करा, हमखास नफा कमवा। आकाशवाणीचे दर अगदी मफक परवडणारे। अधिक माहितीसाठी आमच्या जाहिरात विभागाशी संपर्क करा। आमचा दूरध्वनी क्रमांक 021-62-25-0046। दूरध्वनी क्रमांक पुन्हा एकदा 021-62-25-0046।

103.1 MHz आपण आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रासोबत. सकाळचे 10:30 झाली आहेत. प्रसारित करत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम. तू दोऱ्यात झेंडूची फुले ओवीत होतीस, माळ गुंफीत होतीस. फुले ओतावता सगळा दोरा केशरी होत गेला. तुझ्या माझ्या संबंधात मला एवढंच सांगायचंय. श्रोते हो, इतकी तरल कविता लिहिणारे सुप्रसिद्ध कवी, कथाकार, वक्ते, समीक्षक असं बहुआयामी व्यक्तिमत्व असणारे कविवर्य शंकर वैद्य यांचा 15 जून हा जन्मदिवस. आजच्या सुगम संगीतात काही गीतं शंकर वैद्य यांच्या लेखणीतून उतरलेली.

0: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था गणपती आळी भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
1: हॉटेल विद्येचं नवं माहेर घर, साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी कॉलेजचे BA इन हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग,
2: ट्रूली प्रोफेशनल सिलेबस, त्याला साजेसं किचन, हाऊसकीपिंग, डेमो रेस्टॉरंट, बँक्वेट, तज्ञ प्राध्यापक, स्टार रेंजचे अनुभव, माफक फी, 100% नोकरी संधी.
1: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग ऍट छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा, प्रवेश सुरू.
2: संपर्क 83 29 72 94 98.
3: सांधेदुखीने त्रस्त आहात का? आता आली एक नवी क्रांती.
4: साताऱ्यात वेदांत हेल्थ केअर सेंटर घेऊन आले रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी.
3: अधिक अचूक, अधिक सुरक्षित,
4: कमी वेदना, जलद रिकव्हरी,
3: रोजच्या आयुष्यात लवकर परत.
4: आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ज्ञ डॉक्टर्स आपल्या आरोग्यासाठी.
3: वेदांत हेल्थ केअर सेंटर, वेअर केअर कम्स फर्स्ट.
4: आजच संपर्क करा वेदांत हेल्थ केअर सेंटर, 95 185 68 006.
5: इन्व्हेस्टमेंट आहे छोटीशी पण तरीही खूप फायद्याची. एक एक ग्रॅम खरेदी करता हौसही फिटते दागिन्यांची, अडीनडीला उपयोगी पडते अशी साठवण साऱ्यांची. म्हणून तर आम्ही म्हणतो, गुंतवणूक सोन्याची, हमी भविष्याची.
6: भसवडकर सराफ, सदाशिव पेठ, मोती चौक, सातारा.

0: अशी सोनुली बबुडी तुमच्याही घरात येतील, काळजी करू नका.
1: योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटरला, मुक्काम पोस्ट शिरवळ, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा इथं.
0: संपर्क डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर 866-91-676-72.
2: शंकर वैद्य यांचा जन्म 15 जून 1928 ला पुणे जिल्ह्यातल्या ओतूर इथं झाला. वयाच्या 6व्या वर्षापासूनच ते काव्यविश्वात रमले. आला क्षण गेला क्षण हा त्यांचा पहिला कथासंग्रह, तर कालस्वर हा पहिला कविता संग्रह, त्यानंतर दर्शन हा त्यांचा कविता संग्रह तब्बल 27 वर्षांनी प्रकाशित झाला.

0: श्रोतो, सुगम संगीत आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.
1: तुम्हालाही करायची आहे फर्निचरची खरेदी?
2: मग व्हिजिट करा प्लॅनेट फर्निचर.
1: भरपूर ऑफर्स आणि प्रीमियम क्वालिटीच्या फर्निचरची भरपूर व्हरायटी.
2: प्लॅनेट फर्निचर गेल्या 18 वर्षांपासून सातारकरांच्या सेवेत.
1: प्लॅनेट फर्निचर, ओल्ड MIDC सातारा.
3: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास.
4: आदेश्वर ज्वेलर्स, अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
3: आता आकर्षक असे सोन्या चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
4: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
3: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
5: मोतीबिंदूच्या अचूक शस्त्रक्रियेसाठी अजून अॅक्युरेट असलेली इमेज गाइडेड सर्जरी आता प्रथमच साताऱ्यात.
6: अल्कॉन या जगप्रसिद्ध अमेरिकन कंपनीच्या एर्गोस बायोमीटर सर्जरी प्लॅनर
5: आणि व्हेरियंट डिजिटल मार्कर या अत्याधुनिक प्रणालीचा वापर केल्यामुळे मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी होतेच.
6: शिवाय सर्जरी प्लॅनर मुळे चष्म्याशिवाय उत्तम दिसू शकते.
5: सौजन्य नेत्र संजीवनी, डॉक्टर बोकिल नेत्र रुग्णालय, सातारा.
7: आदेश्वर ज्वेलर्स, वाण अधिक मासाचा, माण सोन्या चांदीचा. अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50% सूट. आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.

0: अल्पावधीतच कराडवासियांच्या विश्वासास पात्र ठरलेली आपली बँक पंचगंगा बँक
1: घेऊन येते आहे उत्सवाचे नवे रंग।
0: कारचे स्वप्न पूर्ण करा, हक्काचं घर घ्या, झटपट सोने तारण कर्जानं आपली निकड भागवा,
1: वास्तव व्याजदराचा फायदा घ्या।
0: शिवाय आधुनिक बँकिंग सेवेसह लॉकर सुविधा उपलब्ध।
1: पंचगंगा बँक कृष्णा नाका कराड इथं स्ववास्तू।
0: तत्पर कर्ज आणि आकर्षक ठेव योजनेसाठी संपर्क करा पंचगंगा बँक।
2: फर्स्ट क्राय इंटेली टॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा। इंटेलिसी करिक्युलम, स्क्रीन फ्री तंत्रज्ञान,
3: प्रत्येक क्लाससाठी स्वतंत्र उच्च शिक्षित शिक्षक, मर्यादित स्टुडंट,
2: हँड्स ऑन लर्निंग, सायंटिफिक डिझाईन प्ले झोन, इनडोअर आउटडोअर गेम्स,
3: सीसीटीव्ही कॅम्पस आणि मेडिकल फॅसिलिटी।
2: फर्स्ट क्राय इंटेली टॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा।
3: 2 वर्षावरील मुलांसाठी ऍडमिशन सुरू। पत्ता: अजिंक्य बाजार चौक, गुरुकुल स्कूल रोड, शाहूनगर, सातारा। संपर्क 94 03 23 36 30।
4: श्रोतेहो, सुगम संगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहोत कविवर्य शंकर वैद्य यांनी लिहिलेली काही गीतं। वैद्यांचं बालपण निसर्गाच्या झाडाफुलांच्या सहवासात गेलं। छत्रपती शिवरायांचं जन्मस्थळ असणारा शिवनेरी किल्ला त्यांच्या गावापासून अगदी जवळ होता। एकदा बालदिनी पोवाडे म्हणण्याचं काम छोट्या शंकरकडे आलं। त्यावेळी कौतुक म्हणून कवितांचं पुस्तक त्यांना मिळालं। त्यातल्या कविता आंतरिक ओढीनं त्यांनी वाचल्या। त्यातून आणि घेतलेल्या अनुभवांमधून त्यांच्या मनात कवितेची पाऊलवाट तयार झाली।

0: अँब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: आला अधिक महिना मास सोने चांदीच्या खरेदीसाठी खास
2: आदेश्वर ज्वेलर्स. अधिक मासानिमित्त सोने चांदी दागिने महोत्सव.
1: आता आकर्षक असे सोने चांदीचे पारंपरिक आणि फॅन्सी दागिने महोत्सव. सोन्याच्या दागिन्यांमध्ये बांगडी, पाटली,
2: आकर्षक मिनी गंठन, गंठन, फॅन्सी दागिने यांच्या मजुरीवर 25% घसघशीत सूट मिळवा. तसंच चांदीच्या दागिन्यांमध्ये फॅन्सी जोडवी, पायल, ताटवाटी, ताम्हण आणि बरंच काही. जोडवे पैंजण अधिक मास महोत्सव.
1: आदेश्वर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याजदराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याजदराची कॉल डिपॉझिट योजना.
4: संपर्क 84082993 94. धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा.
3: नियम आणि अटी लागू.
5: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा सातारातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
6: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
5: फिजिक्स, केमिस्ट्री, बॉटनी, झॉलॉजी, मॅथमॅटिक्स, मायक्रोबायोलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी, तसेच कॉम्प्युटर सायन्स, डेटा सायन्स, AI, अॅनिमेशन सायन्स, स्टॅटिस्टिक्स, बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
6: वायफाय कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
5: आजच प्रवेश निश्चित करा. ycis.ac.in. कॉन्टॅक्ट 9552505030 किंवा 9421874256.
7: मराठी काव्य परंपरेचा सखोल आणि प्रदीर्घ अध्ययन शंकर वैद्य यांचं होतं. त्यातूनच संत ज्ञानेश्वर तुकारामांपासून केशवसुत मर ढेकरांपर्यंतच्या काळातल्या कवींवर वैद्य यांनी समीक्षात्मक लेखन केलं. त्याचबरोबर रसपूर्ण व्याख्यानही दिली. सोपे आणि सहजसुंदर शब्द हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य. अगदी नवखा वाचकही त्यांच्या काव्याशी जोडला जायचा. छत्रीसारखी कविता याचा प्रत्यय देते.

कवी अरुण म्हात्रे यांनी शंकर वैद्य यांच्याबद्दल म्हटलंय, काव्यविश्वात पाडगावकर जर झगमगता माणिक असतील तर वैद्य सर म्हणजे माझघरातली मंद दिव्याची ज्योत. काही प्रसंगानुरूप काव्यरचना शंकर वैद्य यांनी केल्या. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाणता राजा या ध्वनीचित्रपटीतील गीतं गोनी दांडेकर यांनी शिवचरित्रातल्या प्रसंगानुसार निवडली होती, पण राज्याभिषेकासाठी योग्य असं गीत काही मिळेना. तेव्हा संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी शंकर वैद्य यांना राज्याभिषेकावर गीत लिहिण्याची विनंती केली. वैद्यांनी एका बैठकीत ते गीत पूर्ण केलं. ती रचना होती

अनेक कविसंमेलनं गाजवणारी, प्रभावी सूत्रसंचालनानं श्रोत्यांना आपलंसं करणारी, व्यासंगी आणि चतुरस्र प्रतिभेचे धनी कवी शंकर वैद्य, एका आंतरिक उर्मीनं त्यांनी कविता लेखन केलं। त्यांच्या मोजक्याच कवितांची गाणी झाली, पण त्यातल्या अर्थवाही शब्दांमुळं आजही ही गाणी रसिका मनात घर करून आहेत हे नक्की। श्रोतो, सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत होतात। आज यामध्ये कविवर्य शंकर वैद्य यांच्या लेखणीतून उतरलेली काही गीतं आपण ऐकलीत। हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून। आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे। सकाळचे 11:01 झाले। नाट्यपदांचा आनंद आता घेऊया नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात।

0: छोटा गंधर्व यांनी गायलेलं संगीत सौभद्र या नाटकातलं नाट्यपद आपण ऐकलं. पदरचना होती अण्णासाहेब किर्लोस्कर यांची.
1: स्वप्नातल्या घराची आवाक्यातल्या दराची आता शेवटची पाचवी विंग सुरू.
2: ऍट 64 अवेन्यू 1BHK 2BHK फ्लॅट्स मेडिकल कॉलेज शेजारी सातारा 72 94 94 64 64.
1: बुकिंग सुरू.
3: बागडे बंधू सराव सातारा रोड जिल्हा सातारा. फोन 91 68 227 325.
4: बागडे बंधू सराव नाते विश्वासाचे पिढ्यान पिढ्यांचे.
5: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
6: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
5: फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झॉलॉजी मॅथमॅटिक्स मायक्रोबायोलॉजी इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी तसेच कॉम्प्युटर सायन्स डेटा सायन्स AI अॅनिमेशन सायन्स स्टॅटिस्टिक्स बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
6: वायफाय कॅम्पस अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
5: आजच प्रवेश निश्चित करा. YCIS.AC.IN कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
3: मंदार ट्रेडर्स वेल्डिंग मशीन्स कट ऑफ मशीन ग्राइंडर्स ड्रिल मशीन गॅस कटर रेग्युलेटर्स प्रेशर गेजेस वेल्डिंग केबल वेल्डिंग वायर स्पूल लेजर डिस्टन्स मेजर्स मॅग्नेटिक ट्राय स्क्वेअर प्रेस डिझाईन फिटिंग्स वेल्डिंग हेड स्क्रीन लेदर ऍपरन सेफ्टी शूज कलर स्प्रे चेन पुली ब्लॉक असे बरेच काही.
2: मंदार ट्रेडर्स .com 30 वर्षीय इंडस्ट्रियल सप्लायर अगदी नंबर 1 आणि ऑल ऍट 1 H39 जुनी MIDC सातारा 98 22 801 804.
7: डॉक्टर रेवलेस डायबेटिक फूड क्लब पायाच्या मधुमेही व्याधींची तज्ज्ञ चिकित्सा सिव्हिल हॉस्पिटल समोर सातारा 90 21 28 45 70.
5: 12वीचा रिझल्ट लागलाय आणि दर्जेदार शिक्षणासाठी निवडा साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स.
6: नॅक ग्रेड अक्रेडिशन मध्ये A++ मानांकन प्राप्त. BSc आणि MSc प्रवेश प्रक्रिया सुरू.
5: फिजिक्स केमिस्ट्री बॉटनी झॉलॉजी मॅथमॅटिक्स मायक्रोबायोलॉजी इलेक्ट्रॉनिक्स आणि फिशरी तसेच कॉम्प्युटर सायन्स डेटा सायन्स AI अॅनिमेशन सायन्स स्टॅटिस्टिक्स बायोटेक्नॉलॉजी यांसारखे असंख्य कोर्सेस.
6: वायफाय कॅम्पस अनुभवी प्राध्यापक आणि उज्ज्वल करिअरची हमी.
5: आजच प्रवेश निश्चित करा. YCIS.AC.IN कॉन्टॅक्ट 9552504530 किंवा 9421874256.
0: श्रोत्या नाट्य संगीताच्या कार्यक्रम

0: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा.
1: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा. रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये.

0: पुस्तकाळ ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
1: 10वी 12वी ते पदवी पर्यंत
2: 29 वर्षांची परंपरा असलेल्या मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सातारा,
1: MSBT मुंबई मान्यता प्राप्त डिप्लोमा इंटीरियर डिझायनिंग 2 वर्ष कालावधी कोर्स, डिप्लोमा आर्किटेक्चर ड्राफ्ट्समन 2 वर्ष,
2: डिप्लोमा फॅशन डिझायनिंग
1: 2 व 1 वर्ष, कन्स्ट्रक्शन सुपरवायझर 1 वर्ष कोर्स करा आणि PWD लायसन्स मिळवा।
2: 11वी 12वी करण्याची गरज नाही,
1: डिप्लोमा नंतर थेट 13वी मध्ये प्रवेश।
2: डिजिटल क्लासरूम,
1: साइट व्हिजिट,
2: ST पास,
1: हॉस्टेलची सोय।
2: संपर्क मयूर चेंबर्स, दुसरा मजला, YC कॉलेज समोर, सातारा।
1: मोबाईल 99 60 13 59 15,
2: 0121 62 22 45।
3: सहकार भूषण धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा
4: देत आहे 18 महिने मुदतीची
3: 9% व्याज दराची समृद्धी ठेव योजना
4: आणि कमी दिवसात जास्त व्याज देणारी
3: 15 दिवसांची 6% व्याज दराची कॉल डिपॉझिट योजना।
4: संपर्क 84 08 92 93 94, धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्था सातारा।
3: नियम आणि अटी लागू।
5: फर्स्ट क्राय इंटेलिटॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा, इंटेलिसी करिक्युलम, स्क्रीन फ्री तंत्रज्ञान,
6: प्रत्येक क्लास साठी स्वतंत्र उच्च शिक्षित शिक्षक, मर्यादित स्टुडंट्स,
5: हँड्स ऑन लर्निंग, सायंटिफिक डिझाईन प्ले झोन, इनडोर आउटडोर गेम्स,
6: CCTV कॅम्पस आणि मेडिकल फॅसिलिटी।
5: फर्स्ट क्राय इंटेलिटॉट्स प्री स्कूल अँड डे केअर सातारा।
6: 2 वर्षावरील मुलांसाठी ऍडमिशन सुरू। पत्ता अजिंक्य बाजार चौक, गुरुकुल स्कूल रोड, शाहूनगर, सातारा। संपर्क 94 03 23 36 30।
7: गर्भाशयातील अंधारात कधी येईल चांदण, कधी मिळेल मला आईपणाचं लेण,
8: इवल्या इवल्या पावलांचं घरभर बागडणं, त्याचं हसणं रडणं बोबड बोबड बोलणं,
7: या दोन जीवांचं आता हे एकच मागणं, होऊ दे ना पूर्ण आमचं बाळाचं स्वप्न।
8: आई बाबा होणं हा एक अतिशय सुंदर अनुभव, तुम्हीही तो अनुभवू शकता। योग्य मार्गदर्शन आणि उपचारांसाठी आजच संपर्क करा डॉक्टर जोगळेकर फर्टिलिटी सेंटर, मुक्काम पोस्ट शिरवड, तालुका खंडाळा, जिल्हा सातारा। संपर्क 8661976772।
9: रिमझिम बरसती पाऊस धारा, इंद्रधनुचा दिसे अनोखा नजारा,
10: अशा सुखद पावसाळ्याची तुमची तयारी आजच करा। रंगबिरंगी छत्र्या, लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व साईजचे रेनकोट, रेनसूट आणि टोप्यांची भरपूर व्हरायटी फक्त म्हसवडकर ड्रेसेस मध्ये।
0: म्हसवडकर ड्रेसेस सातारा, जशी पर्सनॅलिटी तशी व्हरायटी।
1: हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रातील UGC मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी,
11: सातारा जिल्ह्यातील फक्त आणि फक्त एकमेव BSc हॉटेल मॅनेजमेंट कॉलेज, 3 वर्ष डिग्री,
1: डिप्लोमा हॉटेल मॅनेजमेंट 2 वर्ष,
11: हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग टेक्नॉलॉजी 1 वर्ष,
1: महाराष्ट्र शासनाची शिष्यवृत्ती,
11: महाडीबीटी, NSP, अल्पसंख्याक स्कॉलरशिप,
1: स्वधार योजना, देश विदेशात नोकरीची संधी,
11: स्मार्ट क्लासरूम,
1: ST पास, हॉस्टेलची सोय, IT ट्रेनिंग प्लेसमेंट,
11: पात्रता 10वी ते 15वी पर्यंत सर्वांसाठी।
1: आजच प्रवेश निश्चित करा।
11: 30 वर्षांची यशस्वी परंपरा।
1: मंजू इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट, YC कॉलेज समोर, सातारा।
11: मोबाईल 99 60 13 59 15,
1: 0121 62 22 45।
12: श्रोतो, नाट्यपदांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून।

0: स्वयंवर या नाटकातलं मालती पांडे यांनी गायलेलं पद आपण ऐकलं. पदरचना होती कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांची.
1: बेतले जर कधीची बाशी डीसीसी उभी आहे पाठीशी. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण.
2: अर्थात खातेदाराचा अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास 2 लाख रुपये मिळणार सदर विमाला प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजने अंतर्गत.
1: तेव्हा लगेचच नजीकच्या सातारा डीसीसी शाखेत समक्ष जाऊन केवळ सुविधा फॉर्म भरून द्या बस. बाकी वार्षिक प्रीमियम सातारा डीसीसी बँक भरेल.
2: सातारा डीसीसीच्या बचत खातेदारांना 2 लाखाचे मोफत अपघात विमा संरक्षण. सदर सुविधा नव्याने बचत खाते काढणाऱ्यांनाही लागू.
3: प्री प्रायमरी आणि प्रायमरी टीचर होण्यासाठी महाराष्ट्र शासनाचा 1 वर्षाचा टीचर्स ट्रेनिंग प्रोग्राम
4: ऍट ईशा टीचर्स ट्रेनिंग मोती चौक सातारा 88 05 98 99 08.
3: ईशा टीचर्स ट्रेनिंग थेट अनुभव पण उत्तम करिअर पण.
5: श्री वर्धमान ज्वेलर्स NX क्षण अधिक मासाचे खास चंदेरी वाणांचे.
2: श्री वर्धमान ज्वेलर्स NX मुख्य शाखा सम्राट गणपती चौक सातारा शाखा नंबर 2 पंचमुखी गणपती समोर सातारा.
6: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम MSBTE ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
3: उपलब्ध ब्रांचेस डिप्लोमा इन इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग ऑटोमेशन अँड रोबोटिक्स इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन कम्प्युटर इंजिनिअरिंग मेकॅनिकल इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
6: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
3: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा 97 66 86 68 37.

0: अंब्रोसिया फूड्सची दर्जेदार बेकरी उत्पादने.
1: आदेशवर ज्वेलर्स वाण अधिक मासाचा माण सोन्या चांदीचा अधिक मास महोत्सवानिमित्त सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर 25% सूट आणि चांदीच्या दागिन्यांच्या मजुरीवर 50%

0: 5% सूट. आदेशवर ज्वेलर्स, सदाशिव पेठ, सातारा.
1: यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा मध्ये पॉलिटेक्निक साठी प्रवेश सुरू. NBA मान्यता प्राप्त अभ्यासक्रम, MSBT ची एक्सलंट ग्रेड आणि नामांकित कंपन्यांमध्ये प्लेसमेंट.
2: उपलब्ध ब्रांचेस: डिप्लोमा इन इंस्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, ऑटोमेशन अँड रोबोटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, कम्प्युटर इंजिनिअरिंग, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग.
1: तांत्रिक शिक्षण क्षेत्रात प्रदीर्घ अनुभवी आणि अग्रगण्य यशोदा टेक्निकल कॅम्पस सातारा.
2: तेव्हा डिप्लोमा मधील उज्ज्वल करिअर साठी यशोदा टेक्निकल कॅम्पस मध्ये ऍडमिशन त्वरित कन्फर्म करा. 97-66-86-37.
3: श्री गणेश नागरी पतसंस्था वाई, गृह कर्ज, वाहन कर्ज आणि सोने तारण कर्ज तेही सुलभ प्रक्रियेत. आमच्या आकर्षक ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अतिरिक्त व्याजदर देखील. गेली अनेक वर्ष सातत्याने अ वर्ग मानांकन असणारी, दरवर्षी खातेदारांना लाभांश देणारी श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था, गणपती आळी, भाजी मंडई वाई. श्री गणेश नागरी पतसंस्था, जिथे तुमच्या स्वप्नांना मिळतो आर्थिक आधार.
4: श्रोत, नाट्यसंगीताच्या कार्यक्रमातलं शेवटचं पद आहे संत गोरा कुंभार या नाटकातलं. पदरचना अशोकजी परांजपे यांची आणि यासाठी स्वर पंडित जितेंद्र अभिषेकी यांचा.

0: संत गोरा कुंभार या नाटकातलं पंडित जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं पद आपण ऐकलं. श्रोतो, याबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून. आकाशवाणी FM प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. सकाळचे 11:30 झाली आहेत. आता सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. याचं सूत्रनिवेदन आहे मानसी मोघे यांचं.
1: श्रोते हो, नमस्कार. आपल्या मराठी मातीतल्या कलाकारांचं हिंदी चित्रपटसृष्टीतलं काम हा अत्यंत समृद्ध आणि गौरवशाली इतिहास आहे. खरं तर भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके हेच स्वतः मराठी माणूस होते, त्यामुळे हिंदी सिनेमाच्या मुळाशीच मराठी माणूस आहे. काही कलाकारांची कामगिरी आजच्या कार्यक्रमात आज आपण उलगडणार आहोत. प्रतिभावान संगीतकार वसंत देसाई यांचा हिंदी चित्रपटातला प्रवास हा शास्त्रीय संगीत आणि लोकसंगीत यांचा सुवर्ण संगम आहे. त्यांनी साध्या, सुबक आणि अभिजात संगीतानं हिंदी सिनेमाला वेगळी उंची दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या छोट्या गावात जन्मलेल्या वसंत देसाईंनी आपली कारकीर्द कोल्हापूरच्या प्रभात फिल्म कंपनीतून केली. सुरुवातीला अभिनय, गायन, नंतर संगीत सहाय्यक असा प्रवास केला. व्ही शांताराम यांनी जेव्हा राजकमल कलामंदिरची स्थापना केली तेव्हा वसंत देसाई यांच्यावर स्वतंत्र संगीतकार म्हणून जबाबदारी सोपवली. व्ही शांताराम आणि देसाई यांची जोडी कमालीची यशस्वी झाली. 1950s वसंत देसाईंनी एकापेक्षा एक सरस गाण्यांना संगीत दिलं. हा काळ त्यांच्या कारकिर्दीचा सुवर्ण काळ होता. दो आखे 12 हात, झनक झनक पायल बाजे यातली गाणी अजरामर झाली. ए मालिक तेरे बंदे हम हे गाणं काही शाळेत प्रार्थना म्हणून आज म्हटलं जातं. याच चित्रपटात कारागृहाच्या बाहेर एक खेळणी विकणारी स्त्री दिसते. ती गाणं म्हणत म्हणत पुढे जातीये. तिच्या हातात एक तंतुवाद्य आहे. या गाण्यामध्ये छोटे छोटे विराम आहेत. हे गाणं आपल्या हृदयाचा ठाव घेतं. वसंत देसाईंच्या संगीतातलं हेच गाणं आपण आता ऐकूया.

श्रोते हो, वसंत देसाई यांनी ऋषिकेश मुखर्जी यांच्या आशीर्वाद या चित्रपटात अशोक कुमार यांच्याकडून रेलगाडी हे गाणं गाऊन घेतलं. हे हिंदी सिनेसृष्टीतलं पहिलं रॅप सॉंग मानलं जातं. गुड्डी चित्रपटात हमको मन की शक्ती देना ही वाणी जयराम यांच्या स्वरातली प्रार्थना प्रचंड लोकप्रिय झाली. देसाई यांचं संगीत शुद्ध आणि रागदारीवर आधारित असलं तरी सामान्य रसिकांना सोपं वाटतं. त्यांच्या गाण्यात अवाजवी गोंधळ गोंगाट नाही. वसंत देसाई यांच्या गाण्यांमध्ये केवळ वाद्यच नाहीत तर निसर्गातील नाद, पानांवरचा पाऊस, गायीच्या गळ्यातील घंटा आणि इतरही निसर्गातले आवाज यांचा कल्पकतेनं त्यांनी वापर केलाय. शब्दांना आणि गायकाच्या आवाजाला प्राधान्य दिसतं. तसंच अजरामर प्रार्थनांचं श्रेय हे वसंत देसाई यांनाच द्यावं लागेल. त्यांनी वाणी जयराम, पंडित भीमसेन जोशी या शास्त्रीय दिग्गजांना चित्रपटात गाण्याची संधी दिली. काळाच्या मागे धावण्यासाठी संगीताचा दर्जा त्यांनी कधीच घसरू दिला नाही. संगीताचं पावित्र्य त्यांनी कायम जपलं आणि म्हणूनच आजही इतकी वर्ष झाली तरी त्यांची गाणी आपल्या ओठावर आहेत.

श्रोते हो, वसंत देसाईंनी 50 आसपास हिंदी चित्रपटांना संगीत दिलंय. एकही गाणं नसलेल्या गुलजार यांची निर्मिती असलेल्या अचानक या चित्रपटाला वसंत देसाई यांनी संगीत दिलं होतं आणि ते प्रचंड गाजलं. त्यांनी संगीत दिलेल्या चित्रपटांना आंतरराष्ट्रीय सन्मान मिळालेत. पद्मश्री पुरस्कारानंही त्यांना गौरवण्यात आले. श्रोते हो, गुंज उठी शहनाई चित्रपटात उस्ताद बिस्मिल्ला खान यांनी सनई वाजवायला नकार दिला होता, कारण चित्रपटसृष्टीत काम करणं हे त्यावेळेला कमी दर्जाचं समजलं जायचं. देसाई यांनी उस्तादांच्या कलेचा आदरपूर्वक मान करून त्यांना विनवणी केली. या चित्रपटात मग उस्तादांनी सनईचे रंग भरले आणि आपण रसिक धन्य झालो. वसंत देसाई यांच्या स्मृतींना वंदन करूया आणि गुंज उठी शहनाई या चित्रपटातलं हे गीत आता आपण ऐकूया. Thank you.

समृद्ध आणि तितकाच भावूक होता. सिनेसृष्टीत त्यांना प्रचंड आदर आणि मान होता. दिदींचा मूळ प्रवास कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओतून भालजी पेंढारकरांच्या मार्गदर्शनात सुरू झाला. मराठीत सांगते ऐका, मोलकरीण, एकटी, वहिनीच्या बांगड्या हे सिनेमे रसिकांनी हृदयाच्या देव्हाऱ्यात ठेवले. 1950 मात्र त्यांनी आपला मोर्चा हिंदी सिनेसृष्टीत वळवला. सुरुवातीला सती अनसुया सारख्या पौराणिक चित्रपटात कामं केली. नंतर खऱ्या अर्थानं त्यांच्या भूमिकेला सुवर्ण स्पर्श मिळाला तो 1959 मधल्या बिमल रॉय यांच्या सुजाता चित्रपटात. अवघ्या 30 वर्षांच्या असताना या चित्रपटात आईची संवेदनाशील भूमिका त्यांनी केली आणि बॉलिवूडच्या त्या लाडकी आई बनल्या. याच सुजाता चित्रपटातलं त्यांच्यावर चित्रित गाणं ऐकूया.

श्रोते हो, मराठी मातीतलं अनमोल रत्न म्हणजे अभिनेत्री सुलोचना दिदी. वात्सल्य, साधेपणा, सात्विक सौंदर्य आणि आदराचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे सुलोचना दिदी. या मराठी नायिकेनं हिंदी सिनेसृष्टीत आदर्श आईच्या भूमिकेतून रसिकांच्या मनावर अधिराज्य केलं. 250 हिंदी चित्रपटातला त्यांचा प्रवास

श्रोते हो, सुलोचना दीदी यांनी देवानंद, सुनील दत्त, राजेश खन्ना, अमिताभ बच्चन यांसारख्या आघाडीच्या नायकांच्या आईची भूमिका अत्यंत सुंदरपणानं साकारली. जॉनी मेरा नाम, वॉरंटमधील देवानंद आणि दीदींचं नातं प्रेक्षकांना प्रचंड आवडलं. कटीपतंग, प्रेमनगर, मजबूर या चित्रपटात त्यांनी भावूक आणि खंबीर आईचं दर्शन घडवलं. मुकद्दर का सिकंदरमधील आईच्या भूमिकेला शिखरावर नेऊन ठेवलं. अमिताभ बच्चन यांच्या 75व्या वाढदिवशी दीदींनी त्यांना एक पत्र लिहिलं. अमिताभ बच्चन यांनी जपून ठेवलंय. श्रोते हो, लता दीदी आणि सुलोचना दीदी यांच्यामध्ये सुद्धा घट्ट मैत्रीचं नातं होतं, अगदी सख्ख्या बहिणीसारखं. लता दीदींनी त्यांना भाषा आणि संवादाच्या बाबतीत खूप मानसिक बळ दिलं. दोघीही दीदींनी हे नातं आयुष्यभर जपलं. आपण जो सुलोचना दीदींचा सुंदर असा फोटो पाहतो, ज्यामध्ये सुलोचना दीदींनी सगळे दागिने घातलेत, असा सालंकृत सोज्वळ फोटो पाहतो, तो स्वतः लता दीदींनी त्यांच्या कॅमेऱ्यातून काढलेला आहे. श्रोते हो, त्यांनी तलाश चित्रपटात राजेंद्र कुमार यांच्या आईची भूमिका सात्विक आणि सुंदर अशी साकारली आहे. त्यांच्यावर चित्रित सचिन देव बर्मन यांच्या स्वरातलं आणि संगीतातलं एक सुंदर असं गाणं आहे, ते आता आपण ऐकूया.

श्रोते हो, वहिनीच्या बांगड्यावरून हिंदीमध्ये भाभी की चुडिया हा चित्रपट आला. त्यावेळी दीदी आणि मीना कुमारी यांच्या भेटीदरम्यान सुलोचना दीदींचं काम आपल्यापेक्षा सुंदर आणि भावूक झाल्याचं मीना कुमारी यांनी सांगितलं. दीदींनी केवळ रडणारी आई साकारली नाही, आईमध्ये आत्मसन्मान, सोशिकता, नैतिकता दाखवली. सुलोचनाबाईंना भारत सरकारनं पद्मश्री देऊन तर महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित केलंय. अशा थोर सुलोचना दीदींना मानाचा मुजरा.

0: श्रोते हो, या अशा अनेक मराठी कलाकारांनी हिंदी सिनेसृष्टीत आपला ठसा उमटवलाय. आज आपण संगीतकार वसंत देसाई आणि अभिनेत्री सुलोचना यांचा हिंदी सिनेसृष्टीतला प्रवास थोडक्यात ऐकलात. आता या कार्यक्रमातून मी मानसी निरोप घेते. नमस्कार.
1: सूत्रबद्ध निवेदनासह गीतांचा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. सूत्र निवेदन होतं मानसी मोघे यांचं. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून.

श्रोता, आज संध्याकाळी 7:30 वाजता आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमामध्ये आत्मनिर्भर शेतकरी अशोक भोसले, मुक्काम पोस्ट बदेवाडी, पोस्ट भुईंस, तालुका वाई यांची शेतकरी गटांतर्गत केलेल्या अभ्यास दौऱ्यामुळे शेतीला झालेला फायदा याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करणार आहोत. जरूर ऐका आज संध्याकाळी 7:30 वाजता आमची शेती आमचा परिसर.

आकाशवाणी एफ एम प्रसारण सेवेचं हे सातारा केंद्र आहे. यानंतर थोड्याच वयात म्हणजे ठीक 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: श्रोते हो, आणि या छान गाण्यानंतर ऐकूया सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे यांनी लिहिलेलं नाटक ती विमुक्ता. सहभागी कलाकार ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले आहेत अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं आहे सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे. ऐकूया नाटक ती विमुक्ता.
1: आजच्या काळात जगताना दाताखाली खडे यावे जेवता जेवता तशा ठेचा लागतायत चालता चालता. तुमचं माझं ह्यांचं त्यांचं नेहमीच काहीतरी म्हणणं असतं, मतं असतात. तसंच सुमतीचंही, म्हणजे अनिरुद्धच्या आईचं, जी तुमच्या आमच्यासारखीच साधी भोळी. घर हेच जिचं विश्व, नवरा आणि मुलगा यांना प्रसन्न ठेवणं हे तिचं ध्येय. अशा या सुमतीलाही जगता जगता काही प्रश्न छळतायत. त्यातून वाट काढता काढता शरीरानं थोडी कुरबूर केली आणि तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी अनिरुद्धची मात्र धावपळ झाली. ऐकूया त्याच सुमतीची ही गोष्ट ती विमुक्ता.

0: हा बस मागे येऊ दे, येऊ दे, येऊ दे. हा बस बस बस बस. हा चला मॅडम येतो.
1: थँक्यू. हा चांगल्या ठिकाणी आणून पोहोचवलं.
0: आम्ही कोण? वरून आदेश येतात त्याचे आम्ही गुलाम. चला.
1: नाही नाही पण भारी आहे सगळं, फारच गोड आहे. हो
0: इथं येऊन आनंदी होणाऱ्या पहिल्या तुम्हीच.
1: नाही तेच सांगते, फार गोड वातावरण आहे हो इथे, किती शांती आहे.
0: आली लोकांना शांती नको, डीजे लागतो. लग्न लागलं वाजवा डीजे, मॅच जिंकली वाजवा डीजे, गणपती आले वाजवा डीजे, गणपती गेले वाजवा डीजे.
1: अहो अहो म्हणून तर इथे बरं वाटतंय.
0: अहो थोडा वेळ, तुम्हा शहरातल्या लोकांना इथे जास्त करमत नाही, थोडा वेळ बरं वाटत. तिकडे स्विमिंग पूल आहे, डीजे, तिकडे गर्दी आहे, जा.
1: नाही नाही नाही नको बाई, बरं ते जाऊ दे, तशी भीती नाही ना इथे.
0: छा
1: नाही जनावर वगैरे हो?
0: तिथूनच आलात ना बघ, नाही तर जनावर नाहीयेत, त्यांच्यासाठी वेगळं जंगल आहे.
1: हो का, बरं झालं बाई. बरं किती पैसे झालेत?
0: कसले?
1: अहो इथे आणून सोडायचे.
0: अहो हे पॅकेज मध्ये तुमच्या.
1: अगे हो का, बरं झालं. मला मला मला सांगा, संध्याकाळी परतायची बस किती वाजता असेल?
0: तशी सोय नाही इथं.
1: हो बरं झालं सांगितलं, माझ्या मुलाला फोन करते, तो आणेल गाडी.
0: चला मग येतो.
1: हो.
0: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम.
1: अयो बाई आई फुलपाखरू थांब थांब. अरे देवा कृपा राहू दे रे बाबा. हा हा हा हा, किती स्वच्छ पाणी आहे.

0: अरे अरे अरे अरे अरे मला गुदगुल्या होत आहेत रे. अरे मला सवय नाही फिस मसाजची. मॉलमध्ये ढिगाने पैसे घेतात तुमच्या या मसाजची. इथे फुकट आहे पण काय करू, सवय नाही बाबा. गोष्टी सवयीच्या नसल्या ना की मग त्या कितीही चांगल्या असो अस्वस्थ व्हायला होतं. कम्फर्ट झोनची सवय खेळा तुमचे तुम्ही. अगं बाई चिकूब कसं लगडलेत. अगं बाई तोडू का?
1: नाही नाही असं कस.
0: कुणी आहे का इथं? कुणी आहे का? माळी माळी
1: हिंदी असते.
0: बागबान बागबान कही है क्या? इस फळ का कैसे दिया?
2: आओ थोड़ा उबिंदास चलते.
1: अगं मी मराठीच आहे. नाही हो विचारलेलं बरं. सर्व जग आपल्याच बापाचं असं एक वेगळंच नागरिकशास्त्र शिकलेली जमातली सर्वत्र दिसते आहो. त्यांना दुसऱ्याच्या फळबागा फुलबागा रस्ते सिग्नल स्वतःची जहागिरी वाटत असते. मला नाही आवडत तसं. आपलं ते आपलं, दुसऱ्याचं ते दुसऱ्याच. मी सांभाळते या गोष्टी.
2: सांभाळा सांभाळा. कसं आहे पाहणं सोपं असतंय, सांभाळणं कठीण.
1: व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी?
2: नाही माझंच विद्यापीठ आहे. हे फुलं पानं लय काय काय शिकून जात. तुम्ही तोडा बिंदास. हे तुमच्या पॅकेज मध्ये.
0: पॅकेज?
2: हवा पाणी प्रकाश फुलं फळ समजा निसर्गदेवाचं पॅकेज. आपण त्या पॅकेजला धंद्याचा कागद गुंडा आणि पिकनिक स्पॉटचं नाव दिलं.
1: अगं बाई एकच घेते बरं का?
2: थोडा.
3: वा ताज्या फळांचं गोडवा काय आवरच असतो. हा
1: वा वा वा वा सुरेख. आमची फळं म्हणजे तुम्हाला सांगते शेतातून खळ्यात, खळ्यातून पेटीत, पेटीतून ट्रकमध्ये, ट्रकमधून मोठ्या मार्केटमध्ये, मोठ्या मार्केटमधून मग छोट्या मार्केटमध्ये, मग व्यापाऱ्याकडे, मग आमच्या फळवाल्याकडे. ते फळ आमच्या तोंडात जाईपर्यंत अगदी निष्फळ होऊन जातं.
2: रामकृष्ण हरी.
1: एवढा वाईट होतं का जोक? जाऊ दे बाई.
0: चाफा बोले ना, चाफा चाले ना, चाफा खंत करी काही के.
1: नाही नाही नाही सुमती, डोईत नाही माळायचा चाफा. चाफा असा कानात खवायचा आणि मग सेल्फी काढायचा. मस्त आला फोटो. आता झालं शास्त्र पूर्ण. काय सुरे खवाय. इथे बसून प्राणायाम करायला खूप मजा येईल. ह्या समोरच्या दगडावरच बसते नाही का?

0: अगं तुम्ही का अंधारात? तुमच्याकडचं लाईट गेले आहेत का? हो बे, या लोड शेडिंगचं काहीच सांगता येत नाही. आमच्या डोंबिवलीतही अगदी व्रत असल्यासारखी दर शुक्रवारी लाईट जाते बरं का?
1: येते संध्याकाळी, पण तोपर्यंत गर्मीने हाय होय. इथं छान आहे, गारवा असा मस्त लोकेशन आहे. तुम्ही पण या बरं का इथं, मी पोस्ट करेन इन्स्टावर. बघा नक्की माझी पोस्ट, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. असं बोलावं लागतो, नातीनं शिकवलं आहे माझ्या. काय गं बाई, बरं मी काय म्हणते, लाईट गेले तर दारं खिडक्या उघडा, मोकळा वारा प्रकाश येऊ दे जरा आतमध्ये, नाही का? हल्ली काय बाई, बाहेरची धूळ नको, आवाज नको म्हणून दरवाजे खिडक्या अशा गच्च बंद करून ठेवता आणि वर पडदे सारून घेता. काय ते काय म्हणतात ना तुमच्या भाषेत, माय लाईफ माय रूल. काय काय काय काय म्हणालात? दरवाजे खिडक्या उघड्या आहेत तरी उजेड नाही? अरे देवा, हे म्हणजे सेम आमच्या डोंबिवली सारखं. सख्ख्या बहिणी गळ्यात गळे घालून आंबा पिकी तो रसगाळी तो करत झिम्मा खेळतात ना, तशाही इमारती उभ्या आहेत अगदी खेटून खेटून. इतकी जवळीक जर मनामनात असती, कोंडलेली मन तरी मोकळी झाली असती. मयत झालं होतं 4 नंबरमध्ये आणि 5 नंबरमध्ये म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये बर्थडे पार्टी होती. आम्ही नुकतेच राहायला गेलो होतो तिथे. ज्यांच्याकडे पार्टी तो यांचा मित्र, आणि ज्यांच्याकडे मयत झालं ते फार ओळखीचे नव्हते. पण जो मुलगा गेला होता की नाही, तो आमच्या अनिरुद्धच्या वर्गातला होता.

0: जी फार ओळख नव्हती, पण तोंड देखली ओळख होती अहो. पार्टी नेमकी गच्चीवर, शेजाधर्म म्हणून गेलो. पण त्यानंतर जेव्हा जेव्हा त्या बाई बिल्डिंग खाली येता जाता दिसायच्या ना, आत आत काहीतरी तुटायचं. हे काय अजून आले नाही लाईट? काय ग बाई, मज्जा आहे नाही? सॉरी सॉरी, म्हणजे मजा नसते जो लाईट गेल्यावर, पण मला बाई माझं ते बालपण आठवलं. लाईट गेले की रात्री अंगणात ना झोपायला खूप धम्माल यायची. महेश पण असायचा, आत्याला गावातच दिलेलं असल्यामुळे तिचं सतत येणं जाणं असायचं घरी. आजीची आणि तिची गट्टी होती ना, माझी आई मात्र नंडेचं करू करू थकून जायची. एकटी नाही यायची आत्या, सोबत तिची दोन लेकरं असायची, महेश आणि विनीता. महेश मोठा होता माझ्यापेक्षा, सतत वेण्या ओढायचा. चिडले की आत्या हसायची, म्हणायची सून म्हणून येणारच आहेस घरात, तर सवय करून घे. शोलेचे डायलॉग खूप छान म्हणायचा महेश. वाड्यात शेजारच्या सगळ्यांचा लाडका होता. त्याच्या त्या गप्पांच्या टोळक्यात मलाही जावं वाटायचं. आई डोळे मोठे करायची. पुढे काय की कशावरून आत्याचं आणि बाबांचं मोठं भांडण झालं. मग आत्याचं घरी येणं कमी झालं. माझंही 12वी संपलं संपलं, लग्न झालं. अजून आले नाहीत ना लाईट? काय ग बाई, शी. बिलं पाठवताना मात्र तत्पर असतात नाही?
1: जनार्दन है हमरा नाम.
0: भाऊ, मी तुम्हाला का चना म्हणेन? मी या चनाला बघून चना म्हटलं. आणि तुम्हाला जना तरी का म्हणेन? ओ, तुम्हारी बायको बोलेगी ना. मैं परकी बाई काय को तुमको जना बोलेगी?
1: नाही मॅडम, वो तो हमको मुन्ना का डॅडी पुकारत है. मुन्ना का डॅडी.
0: डॅडी
1: और नहीं तो का?
2: हसरत ही रह गई कि कोई नाम से पुकार.
0: कोई बात नहीं भाऊ, जनार्दन भाऊ कोई बात नहीं. रोज सकाळी उठने का, आरशे के सामने खड़ा होने का और गुड मॉर्निंग जनार्दन बोलने का. हाँ. देख, खुद से प्यार मतलब खुदा से मोहब्बत. हाँ, खुद से प्यार मतलब खुदा से मोहब्बत. नकली दुनिया की तू छोड़ दे सोहबत. जानेगा तू, मानेगा एक दिन, तुझ में ही बसी है सारी कुदरत.
1: वा वा वा मैडम, आप तो बड़ी शायर निकली.
0: डोमल्याची शायर. व्हाट्सअप युनिव्हर्सिटी. रोज झोपेतून उठलं की धडधड धडधड मेसेज असे तोंडावर आदळतात. पहिले ना मी ते डायरीत उतरवून घ्यायची. क्या हुआ ऐसा मुंह ऐसा खुला क्यों है तुम्हारा?
1: मैडम, मराठी की दिक्कत है ना, तो थोड़ा.
0: कोई बात नहीं, कोई बात नहीं. अरे हम मराठी लोग हैं ना, हमको हिंदी में बात करने में बड़ा अच्छा लगता है. मैं हिंदी में बोलती हूँ. वो क्या है ना, वो मोबाइल खोला ना तो धड़धड़ धड़धड़ मैसेज ऐसे तोड़ पे आदरते थे. पहले तो मैं मैत्रिणियों पर ना ऐसे इम्प्रेशन डालने के लिए डायरी में उतर के लेती थी.
1: मैडम,
0: हाँ हाँ,
1: आप मराठी में ही बोलो. हम समझ लेंगे.
0: हो का, बर चालेल. मग काय झालं माहितीये का? ते मो ऐसा आहे मेरा, मैं बोलने को वैटी ना तो बोलतीच रहती हूँ. कैसा दिया?
1: अरे मैडम, पहिले खाओ तो सही.
0: नको भाई, फुकट नको.
1: फुकट नाही, तुम्हारे पॅकेज मध्ये आहे.
0: हे पण पॅकेज मध्ये?
1: और नाही तो का,
0: चांगलं रिसॉर्ट आहे. अजून काय काय पॅकेज मध्ये?
1: ऊपर फाइल है ना, उसमें है काका है. पर एक चीज है, हम बिना पढ़े बता सकते हैं, फोकट में मिलत है.
0: क्या क्या?
1: वो है सुकून.
0: सुकून? सुकून क्या होता है? सुकून क्या होता है?
1: बराबर, आप शहर से आई हो ना?
0: डोंबिवली से.
1: हाँ, इसलिए आपको पता ना ही है. यहाँ बैठो.
0: का है?
1: यहाँ बैठो तो सही मैडम.
0: हाँ बस ले.
1: हाँ, अब आँखें बंद करो.
0: का?
1: अरे बंद करो मैडम.
0: शी भाई, चोरबीर नसेल मंगळसूत्र आत मध्ये घालते बाई.
1: का हुआ?
0: नाही काही नाही काही नाही, बस ले, डोळे बंद करते. हाँ
1: हाँ हाँ. अब शांति से सांस लेवा, शांति से छोड़ा. शांति से सांस लेवा, शांति से छोड़ा. शांति से सांस लेवा. हाँ, अब कान से सुनियो ये झरने की करकर,
2: ये पत्तों की सरसर, ये हवा का झोंका, ये बबरों की गुनगुन, ये चिड़िया की चूचू, वो कोयल की कुकू, ये मिट्टी की महक, ये फूलों की

0: मैडम मिला ना है सुकून। अरे सुकून है जो आप फोकट में मिलत है। अरे लोग कहाँ कहाँ जाते हैं, सात समंदर पार जाते हैं, हिमालय जाते हैं, मिलत नहीं है सुकून, आपको फोकट में मिल गया सुकून। मैडम ए मैडम
1: छान वाटल।
0: अरे चना खाओ और छान वाटेगा।
1: हो एक पूड़ी दे दो।
0: एक का है मैडम, एक ले लो, दुई ले लो।
1: नहीं नहीं नहीं नहीं फुकट नहीं, फुकट मिळालं म्हणून पोटावर खाऊ नाही, पोट बाहेर येत।
0: हे भगवान।
1: अगे भाई हा पण वाईट होता का जोक माझा, जाऊ दे। चणे वा, खुसखुशीचा चणे। वा वा सुरेख, आमच्या अनिरुद्धला बरं आहे भाई हे ठिकाण सापडलं नाही का। अनिरुद्ध माझा लेख हुशार आहे, कधी कुठे नेत नाही। काल मला म्हणाला चल चल तुला फिरायला नेतो, इथे आणलं। छान आहे हो हे ठिकाण, मुळात इथला निसर्ग फारच म्हणजे सुंदरच आहे आणि शांतता काय सांगू तुम्हाला, मोठा परिसर आहे असा। नाही तर हल्ली काय होई, 10-12 गुंठ्यामध्ये 2-3 खोल्या बांधतात, एक स्विमिंग पूल, एखादी बाग, एखादा झोपाळा, एखादी घसरगुंडी आणि डीजेवरती भयानक आवाजात ती गाणी, यायचं यांच्या पाण्यात डुंबायचं, गाण्यात त्या नाचायचं, सेल्फ्या काढायच्या, एक वेळचं जेवण, एक वेळचा नाश्ता, झालं संपला दिवस। किती घेत असतील काही कल्पना तुम्हाला, पर मानशी किती घेत असतील हे, 3-4 हजार। काही नाही आपली झाऊस आणि यांच्याकडे पैशाचा पाऊस। खरेदी वाढली असं नाही वाटत तुम्हाला, नुसत्या कपाटात पडू पडू राहिलेल्या साड्या ड्रेसे चपला परसा दागिने यांची किंमत काढली ना तर भारताची 20% संपत्ती तरी बंद कपाटात पडू नये। यात हौशी पुरुषही आले बरं का, तरी खरेदी आहेच, ती ऑनलाईन खरेदी पण सुरू झाली। गरज असो नसो आपलं विकत घेत राहायचं घेत राहायचं घेत राहायचं। आपल्याला श्रीमंत व्हायचंय का नुसतं दिसायचंय, बरं कोणाला दाखवायचं, जो तो ज्याच्या त्याच्या तोऱ्यात, आणि पाहिलेही जरी एखाद्याने तरी जेलसीने काळ वणणार तो, कौतुक नाहीच, किती बूड आपटा कौतुक नाहीच, आणि चाललंय तर कौतुकासाठीच नाही का, जे आपल्याला हिच्याकडून त्याच्याकडून ह्याच्याकडून त्याच्याकडून हवंच असत, असं अपेक्षा वाईट। ख्वाहिश मुझे औरों के दिल में उतरने की, खुद का दिल इससे अब तक है अनजान, उम्मीद पे दुनिया कायम है, सारा उम्मीदों का ही है जंजाल। आता तुम्ही म्हणाल काय ग बाई, या बाई नुसतं रील मधलंच बोलतात, बोलते तरी हल्ली कुणी कुणाशी बोलत नाही बर, सगळ्यांच्या माना खाली दुःखानं नाही बर, हे मोबाईलवर असं बोट घासण्यात अच करण्यात आयुष्य चाललंय। पर आमच्या दिनूचं लहान पोरग झोपेत आहे असं असं मोबाईलवर आपलं चाललेलं, त्याचं लागली झोप पडला टनकन मोबाईल नाकावर, असं ते काय ते हेअर फ्रॅक्चर झालो कळवळलं ना पोरग, त्याच सोडा संगीता देठे माझी मैत्रीण, आता माझी मैत्रीण म्हणजे माझ्याच वयाची असणार की नाही, छातीत धडधडत आहे म्हणून अटॅकच्या भीतीनं गेली डॉक्टरकडे, आता डॉक्टर सोडतायत, या चाचण्या करा आणि त्या चाचण्या करा, सगळ्या टेस्ट झाल्या काही नाही, नखा एवढाही रोग नाही। मग डॉक्टरनं विचारलं का हो बाई मोबाईल किती वेळ पाहता आणि त्यात काय काय पाहता, तर काय म्हणाली, बाई गो मोबाईल तर माझा सखा, हल्ली घरच्यांना वेळ नसतो म्हणे तर त्यातच रमवते म्हणे मन, शॉर्ट रील बरे वाटतात म्हणे तेच बघते, पूर्ण सिनेमे बघायची सवयच गेली म्हणते, तेवढा धीरच राहिला नाही म्हणे। म्हणजे आलं का लक्षात तुमच्या, एखादी पूर्ण लांबीची गोष्ट ऐकणं बघणं संपलंय अहो, तुकडे तुकडे जिंदगी शॉर्ट रील सारखी, मेंदूला तर थांबायची सवयच राहिली नाही, सतत काहीतरी नवीन नवीन नवीन नवीन नवीन।

0: डॉक्टरनं काही गोळ्या औषधं लिहून दिली नाहीत. म्हणाले मोबाईल पासून दूर राहा, थांबेल म्हणाले धडधड. आता ही गोष्ट तिनंच सांगितली आहे मला, मी काय पदरचं जोडून सांगत नाही तुम्हाला. आता नामस्मरण करते, फरकटे बाबांच्या बैठकीला जाऊन बसते. मलाही म्हणते चल गो चल गो, पण माझी बाई काम संपत्नी घरातली. एकदा काय झालं, भांडे मैदानात ना मोठा मेळावा भरणार होता, तर मला म्हणाली येतेस का सुमती, चल ना जरा मोकळं वाटेल तुला, चल दिवसभर म्हणे बाबांचं प्रवचन असणार. म्हटलं चला जाऊया, मनाला जरा बरं वाटेल. पाय ठेवायला जागा नाही, वर रणरण तो ऊन, मोकळं व्हायला आलेले अडकले. सकाळी येणारे बाबा दुपार झाली तरी आले नाही हो, लोक तहानेने व्याकुळले ना, धावले पाण्यासाठी. पाण्याची व्यवस्था ते तिकडे लांब दूरवर कुठेतरी केलेली, धावले लोक एकच गोंधळ, बाई बाई बाई, सगळा त्या गर्दीचा गोंधळ. काही घुसमटले, काही तुडवले गेले, काही चेंगरले, आणि मी बेशुद्ध झाले. चार दिवसांनी हॉस्पिटल मध्ये शुद्धीवर आले. इतका संताप संताप झाला होता म्हणून सांगू तुम्हाला.
1: सुमती, अग बाबांच्या आशीर्वादानं वाचलीस तू, आणि मेले असते तर
2: मेली असतीस तर
1: मोक्ष मिळाला असता तुला.
0: निघ निघ या भ्रमातून निघ.
1: भ्रमाचं काय, तू जिवंत आहेस हाही भ्रमच आहे की
0: काहीतरी त्या बाबांचं ऐकलेलं कॉपी करून बोलतेस तू.
1: आपण आज बोललेलं पूर्वी कुणीतरी बोललेलं असतस ना, या न्यायाने आपण सगळेच कॉपी बहादर.
0: फक्त शब्दांचे खेळ, परमार्थाचा अर्थ तरी ठाऊक आहे का तुला?
1: तो एक सत्य.
0: मग आपण कोण, हवा का झोका?
1: करेक्ट, त्याच्या तालावर वाहणारा.
0: संगीता संगीता काय करून घेतलंस ग स्वतःच, कधीतरी स्वतःसारखी वाग ना, भेट ना स्वतःला. तुझ्या या अंगारा दुपारामुळे तुझा मुलगा हल्ली रात्र रात्रभर बाहेर असतो. नवऱ्यानं पुण्याला बदली करून घेतली, चुकतेस तू. जागी हो, जागी हो ग बाई, जागी हो.
3: काय असत हे जाग होणं, माझं जाग होणं, तिचं जाग होणं, तुमचं जाग होणं, काहीतरी फरक असेल ना ज्याच्या त्याच्या कुवतीनुसार. ज्याची जेवढी खिडकी तेवढा उजेड त्याच्या पाशी.
4: नाव
3: हा कोण तुम्ही?
4: फॉर्म भरतोय.
3: हा फॉर्म? रिसॉर्ट आहे की हॉस्पिटल?
4: पर्यटकांची नोंद ठेवावी लागते, इमर्जन्सी लागली की गोंधळ नको. आधार कार्ड?
3: आधार कार्ड माझ्या मुलाकडे आहे, तो तिकडे आहे बघा स्विमिंग पुलाजवळ, अनिरुद्धचा उंचसा.
4: नाव?
3: अनिरुद्ध लोंढे.
4: तुमचं नाव?
3: माझं सुमती लोंढे.
4: वय?
3: 60.
4: नक्की?
3: हो, खोटं का सांगेन मी?
4: इथे खोटं चालत नाही.
3: मलाही नाही चालत. ओ, किती वय लपून ठेवलं तरी डोळ्याखालच्या काळ्या वर्तुळातून, चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांवरून, आवाजाच्या धीमेपणातून, गुडघ्याच्या कुरकुरीतून दिसतच की वय आहो. अवयव खरं बोलतात, तिथे आपण स्वतः खोटं बोलून का स्वतःच हसं करून घ्यायचं. आणि दुसरी गोष्ट, वाढतं वय समाजात आदराचा विषय असतो. अक्कल वाढो ना वाढो, वय वाढलं की लोक नमस्कारासाठी वागतात बरं वाटत. गम्मत जाऊ देत, खरंच माझं वय 60 आहे.
4: आजार?
3: आजार अहो काय सांगू, थोड्या थोड्या गोष्टींनी डोळे भरून येतात अहो आजकाल.
4: डोळ्यांचे विकार?
3: अहो नाही अहो, हे मनाच. जा भरा, काही भरा.
4: जेवण वेज?
3: हो वेज, नॉन वेज नाही खात मी.
4: इथे नॉन वेज मिळतही नाही.
3: मग काय विचारलं? आहो काय अजबच आहे बाई, कशी माणसं असतात नाही, इथे कोरडा ठणठणीत होता तो माणूस. काही जणांचं ना आतलं वायरिंग हललेलं असतं. म्हणजे बघा बाई, आपण एखाद्याचं ऐकलं की ते आपल्या कानातून आपल्या मेंदूत जातं, मग ते समजतं, मग ते हृदयात उतरतं, मग आपण शेवटी डोळ्यातून व्यक्त होतो की नाही हो. हे काही जणांचा ना हा आतला प्रवासच थांबलेला असतो, निव्वळ यंत्र झालेलं असतं त्यांचं, खट खट खट खट. तुमची की नाही लाईट गेल्यामुळे ना मला डोळेच दिसत नाही आहो तुमचे. म्हणजे तुम्हाला पटलं नाही पटलं काही रिॲक्शनच कळत नाही बाई.
0: बरं आहे, होकार नकार कळत नाहीये त्यामुळे मोकळं बोलते.

ये हल्ली मिळतच नाही हो मोकळं बोलायला. ह्याला काय वाटेल, तिला काय वाटेल, सगळं आपलं ठरवून बोलायचं, नाही का? स्क्रिप्टेड, ठरलेले शब्द. झालं का? जे वन. किती छान, टू गुड, लव यू, वा वा वा, सुंदर. खूप सारे बदाम बाजारात माग, पण व्हॉट्सअपवर कवडी मोल. डोळे बोलतच नाही आहो, फक्त शब्द येतात ओठातून वाया मेंदू. मधलं हृदय मेलेलं असतं. आता हार्ट हा शब्द फक्त अटॅक पुरताच उरलाय. सिंधुताईचे फॉलोअर्स कमी झाले. सिंधुताई माझी मोठी ताई रेसिपी चॅनल चालवते युट्यूबवर. ढिगानं फॉलोअर्स आहे तिचे. तुम्हाला सांगू का, युट्यूबवर तुम्हालाही काही नव्यानं सुरू करायचं असेल ना, तर रेसिपी किंवा डान्स असं सुरू करा. म्हणजे ह्या दोनच गोष्टींना जास्त व्ह्यूज मिळतात, बरं का? हां, तुम्ही काय सांगत होते? हां, तर माझ्या सिंधुताईचे ना फॉलोअर्स कमी झाले. काय की, कुठल्या तरी पुढाऱ्याच्या कुठल्या तरी पोस्टला तिने असं छान असं ते बोटानी करतात ना तसं रिप्लाय केला, झाले तिचे फॉलोअर्स कमी. ताई माझी जाम सुतकात आहे बरं का. म्हणजे आपल्या व्यक्त होण्याच्या स्वातंत्र्यावर कोणीतरी गदा आणली आहे म्हणून नाही.

0: मान कुठे गेला? इथेच तर होता. होता ना? हा, मी आले तेव्हा नाही का सेल्फी काढली. अगं बाई, मग आता कुठे गेला माझा फोन? अरे माझा फोन कुठे गेला? ओ, कोणी आहे का? कोणी आहे का? कोणी आहे का इथं? आहे का कोणी?
1: काय झालं मॅम? काही अडचण?
0: अहो दादा, माझा ना मोबाईल दिसत नाहीये. हो,
1: ओके ओके, शांत व्हा मॅम. मला सांगा कुठे कुठे हिंडलात तुम्ही?
0: अहो हिंडलेच नाही, इथेच रमले. ह्या दगडावर, ह्या दगडावर, ह्या ओळ्यात, इथेच तर रमले मी. काय करू आता मी?
1: थांबा थांबा, आपण बघूया.
0: नाही, माझ्या मुलाला कळवायचं होतं ना. म्हणजे कसं, हल्ली मोबाईलचा नंबर लक्षात राहत नाही ना.
1: आपण बघूया, थांबा.
0: ओ मला मला ओ माकडानी नेला असेल का?
1: नाही मॅम, इथल्या माकडांना मोबाईलची ओळख नाहीये.
0: या ओहळातून वाहून गेला असेल का?
1: नाही मॅम, एक मिनिट, आपण बघूया.
0: बाई काय करू मी, मोबाईल शिवाय काही होत नाही हल्ली.
1: एक मिनिट, जरा उठता का?
0: मी उठून काय करू आता?
1: एकच मिनिट उठा प्लीज.
0: बर, उठले, घ्या.
1: हा बघ, हा घ्या.
0: बाई तुम्हाला कसं कळलं?
1: हा समस्त महिलांचा प्रॉब्लेम आहे, मोबाईल वर बसायचं आणि मोबाईल शोधत राहायचं.
0: ऐको, सो सॉरी. सॉरी आहे, माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला. मी अशीच वेंधळी आहे, तुम्हाला काम सोडून धावत यावं लागलं ना.
1: नाही मॅम, काहीच त्रास झाला नाहीये. तुमची सेवा हेच आमचं कर्तव्य. हा, काही लागलं तर सांगा. हा, आम्ही इथेच आहोत, हाकेच्या अंतरावर आहोत. चला.
0: हे पॅकेज मध्येच का?
1: नाही, हे माणुसकी मध्ये.
2: माणुसकी हा शब्द ऐकला की दोन कोसांवरून रणरणत्या उन्हात दोन डोक्यावर आणि एक कढेवर घागर घेऊन येणारी ती आदिवासी बाई आठवते मला. ट्रेकला गेलेले मैत्रिणींसोबत, नेमको पाणी संपलं, घसा कोरडा झाला होता. जवळजवळ भोवळ आल्यागत एका दगडावर बसले होते. ग्रुप पुढे निघून गेला होता. ही आली, मला म्हणाली हात दे. मी हात दिला, घागर उतरवली, मला म्हणाली ओंजळ धर. मी म्हटलं अहो ताई नको, एवढ्या लांबून उन्हात अनातून तुम्ही आपल्या लेकरा बाळांसाठी अनवानी पायानं पाणी आणताय. नको नको, मला नका देऊ, मी घेईन मैत्रिणींकडून. तर मला काय म्हणाली ती, बयो तुला अशी इथं ताणलेली ठेवून घरला पाणी नेऊन काय करू, माझं धर्म बुडल. मला पोट भर पाणी पाजलं आणि निमूट निघून गेली. धर्माचा नवा अर्थ त्या दिवशी कळला मला.
0: तिचं नाव गाव पत्ता विचारला नाही, रुखरुख अजून लागली आहे मला.
2: मी असाच वेंधळेपणा करते बैशी. हे बघा, फोन कशासाठी शोधला होता? बसले तुमच्याशी गप्पा मारत. अहो माझ्या लेकाला फोन करायचा होता, त्याने मला सांगितलंय फार लांब जाऊ नको, मोबाईल जवळ ठेव. हो, मी फोन केला तर उचल. हल्ली बाई मुलांचं ऐकावं लागतं, तेच आपले पालक. हॅलो, अरे आई बोलते, विसरलास इतक्यात? नाही नाही नाही, मी नाही येत तुझ्या त्या स्विमिंग पूलाजवळ, मी इथे आहे अरे ओढ्याजवळ. हो, नको, केवढी गर्दी आहे तिकडे. नाही नाही, इथे छान आहे, सुरेख वातावरण आहे, तू माझी काळजी अजिबात करू नको.

0: लोक एन्जॉय करा. छान राहा, मस्त राहा.
1: मला बोलवतोय तिकडे.
0: नाही बे, हल्ली की नाही गर्दीत जावंसच वाटत नाही. आहो, नुसतं कलकलाट माणसांचा. प्रत्येकाला सांगायचंय, ऐकायचं कुणालाच नाही. त्यात त्या मोबाईल मधल्या रील्सच्या आवाजाने तो डोकंच उठतो बाई. केवढे आवाज त्या रील्स मध्ये. माणसांचे आवाज कमी तर रील्सचेच आवाज जास्त. ते एवढे चित्र विचित्र हसण्याचे साऊंड असतात ना, म्हणजे माणूस इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने हसतो या मोबाईलमुळे कळलं आपल्याला. काय गो बाई. आणि त्यात ते काय मध्येच उपदेश मध्येच गाणे. गुलाबी साडी आणि वाटाण्याचा, वांग्याचे पातळ पातळ काप करावे, मधुमेहाचं एकच औषध काळ्या वाटाण्याची उसळ. काय नुसती सगळ्यांनी दुकानं मांडली आहेत, बाजार भरलाय नुसता, आणि आपल्याला कन्फ्युज करून टाकलंय. त्यात आपण राहतो रिनोव्हेशनच्या जगात. बिल्डिंग मध्ये एकाच संपलं का दुसऱ्याचं काम निघतं. सतत ठोक ठोक ठोक ठोक चालूच असते आपली. बाहेर टॉवर वर टॉवर बांधले जात आहेत, रस्ते खोदले जात आहेत, परत बांधले जात आहेत. इलेक्ट्रिक वाले तोडतात, मग परत बांधतात, मग गॅस वाले तोडतात, मग परत बांधतात. अहो, चांगला काळा कुळकुळीत रस्ता असतो तो सुद्धा तोडून परत का रे बाबा, का तेवढा चांगला रस्ता खोदतो तुम्ही, सिमेंट का करणे काय. सगळे सिमेंटचे रस्ते रे देवा. त्यात तो ट्रॅफिकचा आवाज. ते हॉर्न इमर्जन्सीला वाजवायचे नसून मनोरंजनाचं साधन झालंय, राग काढण्याचं साधन झालंय. काय आताच गणपती गेले, आता नवरात्र येतील. सण म्हटल्यावर आनंद व्हायच्या धडकी वरते हो नाही का. दहीहंडी म्हणू नका, होळी म्हणू नका, वाढदिवस म्हणू नका, ते बरं लग्न, रॅल्या, पार्ट्या, निवडणुका, त्या मॅचेस, ते बँजो, ते नासिक ढोल, तो आवाज, तो आवाज. आपण सर्व आवाजाच्या दुनियेत राहणारे उत्सवी माकडं झालो. म्हणजे नैसर्गिक क्षमता असते की नाही ऐकण्याची, उजेड सहन करण्याची, आपण पार केली आहो. तरी जगतोय की हे जगणं आहे नक्की की मरण आहे. मेलोय का आपण. आले आमच्या सणांवर. आमचे सण बरे दिसतात, रागवलात. आमच्या देवाबद्दल, धर्माबद्दल, जातीबद्दल, पंथाबद्दल, संस्कृतीबद्दल, इतिहासाबद्दल, राजे महाराजे, संत पंत, कुणाही बद्दल मोकळं बोलू नका. पलीकडचे तुम्हाला अनफॉलो करणार आणि अलीकडचे बदामांवर बदाम धाडणार. असं झालंय एकूण अलीकडचं आणि पलीकडचं जग. आपण दुभंगलोत. ए चिवताई, ए चिमणे, तुझं काय जाते वे चिव चिवायला. स्वतःचं गाणं स्वतःच्या सुरात गायला किती मजा वाटत असेल नाही तुला. काय मंडळी, चहा वगैरे झाला का. नाही, लाईट नाही, गॅस तर असेलच ना. मला आपली सवयीने आठवण झाली. मला अजिबात नाही तल्लफ, अजिबात तल्लफ नाही आली की झापडणी आली डोळ्यावर. जांभई नाही, काही नाही, छान हलकं वाटतं हो. तुम्ही पण या बरं का एकदा इकडे. इथल्या मालकाला भेटायला हवं. सुरेख वातावरण आहे. आई बापाची लारा चिली का मिलारी, चोली पिवली गो, नेसले अंजीरी सारी, माझ्या केसान गो.

माझा मुलगा रागवतो मला, हसतो माझ्यावर, मला म्हणतो आई तुझे सूर हलतात. आणि मैत्रिणी त्यांची काय कथा बाई, इतकी तारीफ करतात, इतकी स्तुती करतात माझी की लता मंगेशकर नंतर मीच. आणि आमचं हे काहो कसं वाटलं माझं गाणं, म्हणजे आवडलं आणि नाही आवडलं याच्यासाठी एकच मान हलवतात, ते तुम्ही ओळखायचं काय ते. काही नाही, ऑफिसच्या मैत्रिणींच्या गाण्यांवर बदामांवर बदाम आणि आमच्या गाण्यावर छदाम, या असं सुचतं मला. तर मला म्हणतात मोठी हो, का व्हायचं ना मोठं, आपल्या माणसासमोर केला थोडासा बालिशपणा तर काय हरकत आहे, ठरवून कसं जगायचं, ह्यांना जमतं बाई. आमचे हे म्हणजे ऑफिसमध्ये एकदम जगन मित्र. आमच्या अनिरुद्ध समोर शक्ती पिक्चर मधला तो दिलीप

0: कुमार असं ना हो असे, आणि माझ्यासमोर एकदम गुरुवर्य सतत पाप पुण्याच्या गप्पा मारत असतात बे. असं पण आनंद आहे, आनंद आहे. एकच बोच आहे मनामध्ये, नीट जगूही देत नाही, मरूही देत नाही. अहो ऐका ना, एक बोलायचंय तुमच्याशी. बोलू का? नाही, एकदा असंच पाप पुण्यावर आपण गप्पा मारत होतो, त्यावेळी तुम्ही बोलता बोलता म्हणालेलात की पाप कृतीतून नाही केलं, पण ते मनात जरी आलं तरी ते पापच. तर तसं पाप माझ्या हातून घडलंय. महेश आहे ना माझा आते भाऊ, मला खूप आवडायचा हो, त्याच्याशी माझं लग्न व्हावं असं वाटायचं, पण ते नाही झालं, नाही झालं. गोष्ट संपली, पण आठवणी नाही संपत आहेत. त्या येत राहतात, घोटाळत राहतात. पायाशी लुडबुडणाऱ्या मांजराला जसं मानेला पकडून आपण दूर सोडून येतो, तरी पण ते येतं की नाही आपल्या पाया पायाशी, तशा त्या आठवणी सतत येत राहतात, सतत येत राहतात. मी काढून टाकण्याचा प्रयत्न करते. तुम्हाला सांगायचं होतं, नवरा बायकोत काही लपून राहू नये म्हणून सांगते तुम्हाला. आता मला मोकळं वाटतंय. अहो अहो अहो, माझ्या नवऱ्याने ना कानामध्ये इयरफोन खोचले होते. मी मोठ्याने अहो म्हटल्यावर मला म्हणतात, काही म्हणालीस का? मी म्हणाले नाही, काहीच नाही. मी एकदम सावध झाले. म्हटलं बरं झालं नाही ऐकलं, काही गोष्टी आपल्यासोबतच वर गेलेल्या बऱ्या. आता यायला हवी बाई लाईट तुमची, फार वेळ झाला नाही. आता नाही घाबरणार तुमच्या प्रतिक्रियांना. निंदकाचे घर असावे शेजारी, तुकाराम महाराज म्हणून गेलेत, आपलीच ग्रोथ होते. पण तुम्हाला सांगू का, खरा निंदक शोधणं कठीण झालं हल्ली. सर्वच गोड गोड बोलतात, आतला छुपा द्वेष लपवण्यात बऱ्याच जणांनी PhD केली आहे. आणि मग एखाद दिवशी होतो की विस्फोट, गोड चेहऱ्यामागचं खुनशीरूप आकांत घडवतं, आणि मग त्यात सगळंच बेचिराख होऊन जातं, सगळंच होरपळून जातं, संपून जातं ना सगळं. तुमचं बरं आहे माशांनो, तुमचं एक डबकं, एक ओहोळ, एक खड्डा, एकमेकांना धरून मजेत पोहता. आम्ही हल्ली एक एकटेच पोहतो. अरे श्वास घुसमटल्यावर किनाऱ्यावर हात धरून बसवणार कोणी नाही आहे. आणि कोणी आलं चुकून हात द्यायला तर कोण हा, का दिला याने हात, काय हवं याला, असे नाना संशय. विश्वासच नाही. हा विश्वास कुठे गेला, कुठे गेला हो हा विश्वास? पूर्वी आई बाजारात जाताना आम्हाला वाड्यावर सोपवून जायची, कुणाहीकडे जाऊन आम्ही हक्कानं जेवायचो, झोपायचो तिथेच, त्यांची कामं करायचो, कसलीच भीती नव्हती, कसलीच. आता मुलांना शाळेत पाठवायची भीती वाटते. कुठे गेला हो हा विश्वास, सांगा ना. या विश्वास नसलेल्या जगात जगताना होणारा त्रास आपल्या जगण्यातले किती श्वास सोरत असेल हो. हल्ली असा लांब श्वास पोट भरून घ्यायला विसरलोय का आपण? आपण हलतोय, डुलतोय, चालतोय, थांबतोय, खातोय, पितोय, झोपतोय, उठल्यानंतर कुठल्या देवाचं कुठलं स्तोत्र म्हणायचं, कुठला व्यायाम करायचा, कुठला ग्रीन टी प्यायचा, जेवायचं काय, बघायचं काय, कशावर रिॲक्ट व्हायचं, कुणाला नमस्कार करायचा, कसा नमस्कार करायचा, हे सगळे दुसरे ठरवतायत. माझं काय, माझं माझं म्हणून एक जगणं होतं ना पूर्वीपासून, संपलंय का? संपलंय का ते, मेलोय का आपण?
1: तू मी येऊ खेळायला?
2: ए तुला नाही येता खेळता?
0: येत. हे बघ हे बघ, ए बादलो बादलो, कट्टी
2: कट्टी कट्टी तर कट्टी.
0: खूप आवडायचे मित्र मैत्रिणी, पण मी नव्हते कुणाला आवडत असं आपलं मला वाटायचं, म्हणून सतत त्यांच्या मागे मागे मागे भिकाऱ्यासारखे.
1: ए ऐक ना, ऐक ना, माझ्याकडे 10 पैसे आहे, मला बट्टी घे ना, मी तुला 10 पैसे देईन.
2: ए हिच्याकडे 10 पैसे, चला हिच्याशी बट्टी घेऊया.
1: हे बट्टी बट्टी.
0: बाबांनी दिलेले खाऊचे पैसे देऊन देऊन मैत्री केली. ती मैत्री नव्हती, कळपात राहणं होतं, एकटं राहण्याची भीती. ही भीती अजूनही पाठ सोडत नाहीये, नाही पाठ सोडत आहे अजूनही. स्वतःवरचा विश्वास वाढायला हवा, विश्वास

0: बाहेर शोधायला गेले मी.
1: बाहेर
0: का बर? घरातल्या भांडणामुळं, सतत भांडणं, आई बाबांची सतत भांडणं, सतत भांडणं, दिवस रात्र नसते भांडणं भांडणं भांडणं. भांडणं इतकी टोकाला का जातात? तो मान्य आहे ना, एखाद्याचे विचार, एखाद्याचं वागणं, एखाद्याचा निर्णय आपल्याला नाही पटत कबूल आहे, पण म्हणून एखाद्यानं एखाद्याचं माणूसपणच ना करायचं. आणि मग म्हणून आईने आत्महत्या करायची. त्यानंतरच्या प्रत्येक दिवसाची सुरुवात तिच्या तोंडात आणि आईचे उघडे डोळे माझी पाठ सोडत नाहीत. नको नको ही भांडण, भांडण नको तेव्हा ही भांडण. हॅलो अविच्या आई का? मी 5 नंबरमधून सुमती बोलते आहो. ऐका ना, तुमचा विनू माझ्या अनिरुद्धच्या वर्गात होता, तो गेला ना त्या दिवशी आमच्या बिल्डिंगमधल्या बर्थडे पार्टीला मी नको जायला हवं होतं. मान्य मान्य खूप जुनी गोष्ट आहे, पण माझ्या मनातून निघत नाही आहे हो. माझ्या अजून मला त्रास होतोय त्या गोष्टीचा. मला एकदा तुमच्या तोंडून ऐकू द्या ना की तुम्ही मला माफ केलं, एकदा, फक्त एकदा. थँक यू सो मच, थँक यू.
2: संगीता, रागवलीस का ग?
0: तुझी श्रद्धा, तुझ्या भक्तीची पद्धत मला पटणारी नसली तरी तुला घालून पाडून बोलण्याचा मला काही अधिकार नव्हता. तुझ्या घरच्या दुःखानं तू आधीच दुखवलेली असताना तुझ्या जखमेवर मी आणखी मीठ सोडलं. माफ करशील का ग राजा? मला एकदा म्हण मला माफ केलंस, एकदा. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच.
1: हॅलो, अहो मी बोलते. तुम्हाला एक विचारायचं आहे आणि एक सांगायचं पण आहे. एकदा असंच पाप पुण्याविषयी बोलताना तुम्ही म्हणालेलात की पाप कृतीत नाही आलं, पण मनात आलं तरी ते पापच. असं एक पाप माझ्या हातून घडलंय, महेशला नाही काढू शकले हो मनातून. हे तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न केला होता एकदा, पण तुम्ही नाही ऐकलत.
2: की ऐकलत आणि न ऐकल्याचा बहाणा केलात, सांगा ना. कारण त्यानंतर जेव्हा जेव्हा महेश कार्याप्रसंगी भेटायचा किंवा घरी यायचा, तेव्हा तुम्ही काहीतरी कारण काढून दुसऱ्या कामासाठी निघून जायचात. आम्हाला बोलता यावं म्हणून तुम्ही जायचात की तुम्हाला त्रास होत होता म्हणून? नाही नाही नाही, त्रास झाला असता तर मला नंतरच्या तुमच्या वागण्यातून मला कळलाच असता. म्हणजे म्हणजे तुम्ही
1: तो तात

0: माझ्या देवा, इथूनच नमस्कार करते तुम्हाला. माफी नाही मागत तुमची, नाही माफी मागत. मला पुढची 7 जन्म तुमच्या ऋणात राहायला आवडेल.
1: हे माफी मागणं चांगलं असतं बरं. मोकळं होतं माणूस, स्वच्छ होतं. तो वरचा आपल्याला या जगात पाठवताना किती निष्पाप, किती निर्व्याज असतो आपण. मग त्याच्याकडे परत जाताना काही सगळी ओझी घेऊन जायची, काय हे मन काळं कुट्ट करून जायचं, नाही का? ती ओझी उतरवून जाऊया. जे दिलं त्यानं तेच त्याला परत देऊया. मुक्त होऊन जाऊया आपण, मुक्त होऊन जाऊया. मुक्त अशी विमुक्त अशी मी, मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. मुक्त अशी विमुक्त अशी मी चैतन्याने विहार करते. कोण कशाला उदार व्हावे, मीच मनाने मल्ल.

0: अवतार होते, श्री कृष्णाचा पावा होते, ज्योत ही बनते इसा पुढली, दुरून यावी अशी कोणती, या अल्लाची अजाण होते, जन्मोजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते, जन्मोजन्मीचे हे फेरे मग अलगद मागे टाकून येते, हा अंत मग मज शिवे कशाला, हा अंत मग मज शिवे कशाला, अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी अनंत होते, अंग अंग मी अनंत होते।
1: मॅम वेळ झाली
0: हो का?
1: सेट म्हणाले तुम्हाला नाईट स्टे करायचा असेल तर सिंगल बेडरूम्स अवेलेबल आहेत।
0: अगं बाई हो का, बरं झालं माझं मन नाहीच भरलं इथून, मला इथे राहायला खूप आवडेल।
1: मोस्ट वेलकम मॅम।
0: पण ऐका ना, इथे लोड शेडिंगचा त्रास नाही ना?
1: नाही मॅम, 24 तास पॉवर असते।
0: हो का, बरं मला काय करावं लागेल?
1: इथे वर फॉर्म भरावा लागेल मॅम।
0: बरं,
1: येस मॅम, मोस्ट वेलकम मॅम, थँक्यू।
0: हो बरं झालं बाई, मला इथे राहायचंच आहे, निघते बरं का मी। बरं, तुमची लाईट आलीच नाही ना अजून? येईल।

आई गेली. गेले 48 तास शहरातले लाईट गेलेत. हॉस्पिटलची बॅकअप सिस्टम फेल गेली. दुसरी बॅकअप सिस्टम जोडेपर्यंत जनरेटर मध्ये शॉर्ट सर्किट झालं आणि तोपर्यंत आईनं प्राण सोडले. आई गेली बाबा, आई गेली.

श्रोते हो, सुप्रसिद्ध अभिनेत्री वर्षा दांदळे लिखित नाटक ती विमुक्ता आत्ताच आपण ऐकलं. सहभागी कलाकार होते ज्ञानेश्वर नाईक आणि अभिनेत्री वर्षा दांदळे. या नाटकासाठी साऊंड इफेक्ट्स दिले होते अक्षय जाधव यांनी. निर्मिती सहाय्य केलं होतं सुहिता मराठे हिने आणि सादरकर्त्या नेहा खरे.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथे संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांजे आपला निरोप घेते. नमस्कार.

वनिता मंडळ हा कार्यक्रम आपण ऐकलात प्रसार भारतीच्या वेव्ह्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआयआर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. एक निवेदन ऐका. भारताच्या अत्यंत प्रतिष्ठेच्या अशा पद्म पुरस्कारासाठी भारत सरकारच्या गृह विभागातर्फे प्रस्ताव मागवण्यात आले आहेत. प्रस्ताव ऑनलाईन पद्धतीनं राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलमार्फत स्वीकारले जाणार आहेत. तरी इच्छुक नागरिकांनी अधिक माहितीसाठी http://awards.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी. वेबसाईट पुन्हा एका http://awards.gov.in. आणि शेवटची तारीख आहे 31 जुलै. निवेदन संपलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. यानंतर ठीक 1 वाजता आपण ऐकू शकाल.

अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी. जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. एनटीए कडून नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी.

19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. इराण आणि अमेरिका यांच्यात शांतता करार करण्यास दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदरांची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाजमाध्यमाद्वारे त्याला दुजोरा दिला आहे. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची सामुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. कतारचे प्रधानमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमना बिन जसिम अल थानी यांनी इराण आणि अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं, तसंच हा करार करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांचं अभिनंदन केलं. या करारामध्ये युद्ध समाप्ती आणि प्रादेशिक स्थिरतेसाठी टाकलेलं महत्वाचं पाऊल असल्याचं ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांनी म्हटलं आहे. जर्मनीचे चान्सलर फेडरिक मर्ज यांनीही कराराचं स्वागत केलं आणि याचा जगाच्या स्थैर्यावर सकारात्मक परिणाम होईल, असं ते म्हणाले. फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉ यांनीही या कराराचं स्वागत केलं आहे. फ्रान्समध्ये एव्हियन इथं आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, युके, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता, विकसनशील जगासाठी एक राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 महत्वाचा आहे. फ्रान्समध्ये नीस इथला दौऱ्याचा पहिला टप्पा पूर्ण केल्यानंतर स्लोवाकियाच्या 2 दिवसांच्या दौऱ्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल राजधानी ब्रास्तिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. या दौऱ्यात आज ते स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा करणार आहेत, तसंच ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी आपण उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी केली आहेत. उमेदवार NEET.NTA.NIC.IN या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्र डाउनलोड करू शकतात. ही पुनर्परीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. देशात अन्नधान्याचा पुरेसा साठा असून एल निनोच्या प्रभावामुळे अन्नधान्याचा तुटवडा निर्माण होणार नाही, असं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. त्या आज नवी दिल्ली इथं माइंड माइन समिटमध्ये बोलत होत्या. यंदा नैऋत्य मोसमी पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी असेल, असं त्या म्हणाल्या. खरीप हंगामासाठी खतांचा पुरेसा साठा उपलब्ध असून रब्बी हंगामासाठी नोव्हेंबर महिन्यापासून पुरवठा सुरू केला जाईल, असं त्यांनी सांगितलं. पश्चिम बंगालमधल्या प्राथमिक शाळांमधल्या कथित भरती घोटाळ्याप्रकरणी ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयानं तृणमूल काँग्रेसचे महासचिव अभिषेक बॅनर्जी यांची चौकशी सुरू केली आहे. याआधी विधिमंडळ पक्षनेत्याच्या निवडीसाठी आमदारांच्या बनावट सह्या केल्याप्रकरणी सीआयडीनं

0: त्यांची 8 तास चौकशी केली होती. या चौकशीचं चित्रीकरण केलं जाईल. तसंच अभिषेक बॅनर्जी यांची उत्तरं या प्रकरणातल्या साक्षीदारांच्या जबानींशी पडताळून पाहिली जातील, असं ईडीच्या अधिकाऱ्यांनी वृत्तसंस्थेला सांगितलं. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मीफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. या वर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंट्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बार्कर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेर्लामिनो आणि कायला डॅनियल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 नवीन विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघानं आपल्या मोहिमेची जोरदार सुरुवात करत पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा 64 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारताने स्मृती मानधनाच्या 68, हरमनप्रीत कौरच्या 36 आणि ऋचा घोषच्या 17 चेंडूतील 34 धावांच्या जोरावर 170 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल पाकिस्तान संघ 17 षटकात केवळ 106 धावा करू शकला. पाकिस्तानकडून मुनिबा अलीने सर्वाधिक 41 धावा केल्या, तर भारताच्या दीप्ती शर्माने केवळ 10 धावांच्या मोबदल्यात 5 खेळाडूंना तंबूचा रस्ता दाखवला. या सामन्यात तिने आपल्या 350 बळींचा टप्पा पूर्ण केला. दीप्ती शर्माला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढचा सामना 17 जूनला लीड्स इथं नेदरलँड्स विरुद्ध होणार आहे. स्पर्धेतल्या कालच्या दुसऱ्या सामन्यात बांगलादेशनं नेदरलँड्सवर 6 गडी राखून दणदणीत विजय मिळवला. फलंदाजीचा निर्णय घेत नेदरलँड्सनं 20 षटकात 8 बाद 138 धावा केल्या. बांगलादेशनं 19व्या षटकात 4 गड्यांच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केलं. फिफा विश्वचषक स्पर्धेत फ गटात झालेल्या सामन्यात स्वीडननं ट्युनिशियाचा 5-1 असा पराभव केला. सामन्याच्या उत्तरार्धात स्वीडननं शानदार कामगिरी करत निर्णायक विजय मिळवला. या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात जर्मनीनं क्युरासावचा संघाचा 7-1 पराभव केला, तर जपान आणि नेदरलँड्स यांच्यात झालेला सामना अनिर्णित राहिला. आज या स्पर्धेत स्पेन आणि काबो वेर्दे यांच्यात सामना होणार आहे. मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून कोकण आणि गोव्यात पुढील 2 दिवस उष्ण आणि दमट हवामान राहील असा अंदाज आहे. दिल्लीत कमाल तापमान 38 ते 40 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 ते 27 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहणार असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. इराण अमेरिका शांतता कराराला दोन्ही देशांची मंजुरी, जगभरातल्या नेत्यांकडून स्वागत. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG पुनर्परीक्षेची प्रवेशपत्र जारी. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि महिलांच्या T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तानचा पराभव करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: मगर जब जीवन में आगे बढ़ते हैं तो पता चलता है कि जितना समय हमने चिंता में व्यस्त किया, चिंता में मतलब गवाया, उतना अगर हम उसका जवाब ढूंढने में या हल ढूंढने में निकालते तो शायद परिणाम बेहतर होते. एक साथी ने लिखा है, सुबह की सैर पर जाते हुए और लौटते हुए सब्जी और फलों से

आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG फेरपरीक्षेची प्रवेश पत्र जारी. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा. फ्रान्समध्ये एव्हियन इथे आज 52वी G7 शिखर परिषद सुरू होत आहे. 3 दिवस चालणाऱ्या या परिषदेत कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान, UK, अमेरिका आणि युरोपियन महासंघ सहभागी होत आहेत. याशिवाय फ्रान्सने भारत, ब्राझील, इजिप्त, केनिया, दक्षिण कोरिया, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, युक्रेन आणि संयुक्त अरब अमिरात या देशांना भागीदार देश म्हणून आमंत्रित केलं आहे. G7 शिखर परिषदेत सहभागी होण्याची भारताची ही 13वी वेळ असेल. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या आउटरीच कंट्रीज विभागासाठीच्या परिषदेत सहभागी होतील. प्रमुख आर्थिक महासत्ता विकसनशील जगासाठी एक

राजनैतिक दुवा आणि इंडो पॅसिफिक क्षेत्रातील धोरणात्मक आधारस्तंभ म्हणून भारत G7 साठी महत्वाचा आहे. स्लोवाकिया दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्लोवाकियाचे प्रधानमंत्री रॉबर्ट फिको यांच्याशी चर्चा सुरू आहे. यानंतर ते स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी यांचीही भेट घेतील. 1993 स्लोवाकियाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतीय प्रधानमंत्र्यांची ही पहिलीच भेट आहे. ही भेट म्हणजे भारत आणि स्लोवाकिया यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्याची आणि दोन्ही देशांमधील सहकार्याचे नवे आयाम शोधण्याची एक संधी आहे. त्यामुळे या भेटीसाठी उत्सुक असल्याचं प्रधानमंत्री आपल्या समाज

0: ब्रातिस्लावा इथं पोहोचले. स्लोवाकियाचे परराष्ट्र मंत्री जुराज ब्लानार यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी स्लोवाकियाच्या पारंपरिक पद्धतीने प्रधानमंत्री मोदी यांचं स्वागत करण्यात आलं. एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेने पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रं डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते सायंकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला. अधिक माहिती ऐकूया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएम श्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयीसुविधा डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिक्षण विभागानं केलेल्या परिवर्तनामुळे या शाळांचा दर्जा उंचावला असून गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे विद्यार्थ्यांची पटसंख्याही वाढत असल्याचं त्यांनी सांगितलं. जिल्हा परिषद शाळांमध्ये आता मूल्याधारित शिक्षण सुरू करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महापालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगर परिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचं वाटप करण्यात आलं तसंच पालक मेळावा घेण्यात आला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सर्व शाळा देखील आजपासून सुरू झाल्या. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सोलापूर जिल्ह्यात पापरी इथल्या जिल्हा परिषद शाळेतही प्रवेशोत्सव उत्साहपूर्ण वातावरणात साजरा झाला.
0: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सोलापूर इथं सुरू असलेलं उपोषण आमदार रोहित पवार यांनी काल रात्री मागे घेतलं. मंत्री गिरीश महाजन यांनी काल उपोषणस्थळी जाऊन पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद झाला. 22 जून रोजी सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनापूर्वी यासंदर्भात बैठक घेतली जाईल. या अटीवर उपोषण मागे घेतल्याचं पवार यांनी बातमीदारांना सांगितलं. या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर 4 जुलैला मराठवाड्यात आंदोलन करू असं पवार यांनी सांगितलं. कर्जमाफी संदर्भात होणाऱ्या चर्चेत राजू शेट्टी, अजित नवले, शशिकांत शिंदे, हर्षवर्धन सपकाळ, रविकांत तुपकर आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे नेतेही असतील. तसंच शेकापचे जयंत पाटील, महादेव जानकर आणि सर्व शेतकरी नेते असतील असं रोहित पवार म्हणाले. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. 19वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मिफ आजपासून सुरू होत आहे. या महोत्सवाचा प्रारंभ आज संध्याकाळी मुंबईत रवींद्र नाट्य मंदिर इथं होईल. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. या 13 देशातील चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशिकांचा समावेश आहे. स्पर्धा बाह्य विभागात 46 सहभागी देशातील एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्स डॉक बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबत वर्क इन प्रोग्रेस लॅबमधील 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि सारा डोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे 2 विभागही सुरू करण्यात आले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या वतीनं काल गो ब देवल स्मृतीदिन पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर आणि ज्येष्ठ अभिनेत्री स्वाती चिटणीस यांना सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत जीवनगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. नाट्य परिषदेच्या नाट्यकला अकादमीला राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल असं आश्वासन शेलार यांनी यावेळी दिलं. समारंभात इतरही नाट्यविषयक पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. इराण आणि अमेरिका यांच्या शांतता करार करण्यात

दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे, त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेने इराणच्या बंदराची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबननसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरीबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझची समुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे, त्यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कणकवली पंचायत समिती आवारात सुरू करण्यात आलेल्या गावठी आठवडा बाजाराचं उद्घाटन आज पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते झालं. ग्रामीण भागातील शेतकरी, महिला बचत गट, कारागीर आणि लघु उद्योजक यांना त्यांच्या उत्पादनांसाठी थेट बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा बाजार सुरू करण्यात आला आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने वाशी इथल्या महापालिका रुग्णालयात विविध आरोग्य सुविधांच्या लोकार्पण आणि उद्घाटन सोहळ्यावरून वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमाच्या आमंत्रण पत्रिकेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव नसल्यामुळे शिवसेनेने या रुग्णालयाबाहेर आंदोलन केलं. यावेळी वनमंत्री गणेश नाईक आणि महापालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. हवामान. येत्या दोन दिवसात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दवट हवामान राहण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. राज्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना, विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. फ्रान्समध्ये 52व्या G7 शिखर परिषदेला आजपासून सुरुवात. NTA कडून नीट UG फेरपरीक्षेची प्रवेशपत्र जारी. उन्हाळी सुट्टीनंतर विदर्भ वगळता राज्यभरातल्या शाळा आजपासून सुरू. 19व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात. आणि मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याचा इशारा. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

मंडळी, आज आपण अशा विषयावर बोलणार आहोत जो खर तर आपल्या खूप जवळचा आहे आणि आपण त्या गोष्टीचा भाग कधी बनतो हे आपल्यालाही कळत नाही. आणि तो विषय म्हणजे फॅन कल्चर आणि फॅन्डम. आपण कलाकार, मालिका, कथा यांच्याशी इतकं खोलवर कसं काय जोडलं जातो त्याचबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. मित्रांनो, मानवी जीवनात नातेसंबंधांना फार महत्व आहे. माणूस जन्माला येतो तेव्हापासून तो कुणाशी तरी जोडला जातो. कुटुंब, मित्र, शिक्षक, समाज आणि पुढे आयुष्यात अनेक व्यक्ती त्याच्या भावविश्वाचा भाग बनतात. मात्र गेल्या काही दशकात एक वेगळंच नातं निर्माण झालंय. हे नातं प्रत्यक्ष भेटीगाठींचं नाहीये, हे नातं रक्ताचंही नाहीये. ते अनेकदा एकतर्फी असतं, पण तरीही ते अत्यंत प्रभावी असतं. हे नातं असतं कलाकारांशी, गायकांशी, अभिनेत्यांशी, खेळाडूंशी, लेखकांशी, काल्पनिक पात्रांशी आणि विविध मालिका, चित्रपट किंवा कार्यक्रमांशी. आणि याच नात्याला आपण फॅन्डम किंवा फॅन कल्चर असं म्हणतो. मित्रांनो, आजच्या काळात जगभरात कोट्यावधी लोक विविध कलाकारांचे चाहते आहेत. कुणाला एखाद्या गायकाचा आवाज आवडतो, कुणाला एखाद्या अभिनेत्याचा अभिनय, कुणाला एखाद्या कथेमधलं पात्र स्वतःसारखं वाटतं, तर कुणाला एखाद्या खेळाडूच्या संघर्षातून प्रेरणा मिळते. या आवडीचं रूपांतर हळूहळू एका मोठ्या भावनिक नात्यात होतं. म्हणूनच एखादा चित्रपट प्रदर्शित झाला की लोक पहाटेपासून रांगेत उभे राहतात. एखाद्या गायकाच्या कार्यक्रमासाठी हजारो किलोमीटरचा प्रवास करतात. एखाद्या मालिकेचा शेवटचा भाग पाहताना डोळ्यात अश्रू येतात. किंवा एखाद्या कलाकाराच्या यशाचा आनंद स्वतःच्या यशासारखा साजरा केला जातो. पण मंडळी, तुम्हाला माहितीये का की फॅन कल्चर हा काही आधुनिक काळात अचानक निर्माण झालेला प्रकार नाहीये. यापूर्वीही लोक कलाकारांशी, कवींशी, लेखकांशी भावनिकरित्या जोडले जात होते. मात्र इंटरनेट, सोशल मीडिया आणि डिजिटल माध्यमांमुळे या जोडणीला अभूतपूर्व वेग मिळालाय. आज एखाद्या कलाकाराचा नवीन फोटो काही सेकंदात जगभरात पोहोचतो. एखाद्या मालिकेचा नवीन भाग प्रदर्शित होताच लाखो लोक त्यावर चर्चा करू लागतात. जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातील चाहत्यांना एकमेकांशी संवाद साधणं सहज शक्य झालंय.

मित्रांनो, मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर माणूस स्वतःला समजून घेण्यासाठी अनेकदा इतर व्यक्तींचा आधार घेतो. किशोरवय आणि तारुण्य हा व्यक्तिमत्व घडण्याचा काळ असतो. या काळात तरुणाई स्वतःची ओळख शोधत असते. त्यांना प्रश्न पडतात की मी कोण आहे, मला काय आवडतं, माझी मूल्य काय आहेत, माझी स्वप्न कोणती आहेत. अशा वेळी एखादा कलाकार, एखादं पात्र किंवा एखादी कथा त्यांना स्वतःचा आरसा वाटू लागते. त्या कलाकाराचा संघर्ष, त्या पात्राचं धैर्य किंवा त्या कथेतील मूल्य त्यांच्या मनाला स्पर्श करतात. त्यातून एक भावनिक नातं तयार होतं. कधी कधी एखादा कलाकार आपल्या आयुष्यातील कठीण काळात आपल्याला आधार देतो. अर्थात तो प्रत्यक्ष आपल्यासोबत नसतो, पण त्याची गाणी, त्याचे विचार, त्याची भूमिका किंवा त्याच्या मुलाखती आपल्याला प्रेरणा देतात. अनेक लोक सांगतात की काही विशिष्ट गाणी ऐकून त्यांनी नैराश्याच्या काळात स्वतःला सावरलंय, एखाद्या पुस्तकानं त्यांना नवी दिशा दिलीय किंवा एखाद्या मालिकेनं त्यांना आशा दिलीय. त्यामुळे त्या कलाकृतीशी आणि त्या कलाकारांशी त्यांचं नातं हे अधिक दृढ होतं. मंडळी, फॅन्डमचा आणखी एक महत्वाचा पैलू म्हणजे समुदायाची भावना. प्रत्येकाला कुठल्या ना कुठल्या समूहाचा भाग व्हायचं असतं. जेव्हा समान आवड असलेले लोक एकत्र येतात तेव्हा त्यातून एक वेगळाच समुदाय तयार होतो. एखाद्या कलाकाराचे चाहते एकमेकांना कधीच भेटले नसतील, त्यांची भाषा, संस्कृती, देश वेगळे असतील, पण त्या कलाकारावरील प्रेम त्यांना जोडून ठेवतं. या समुदायांमध्ये मैत्री निर्माण होते, चर्चा होतात, कल्पना मांडल्या जातात आणि अनेकदा आयुष्यभर टिकणारं आपुलकीचं नातं तयार होतं. मित्रांनो, आजच्या डिजिटल युगात फॅन्डम ही केवळ आवड राहिली नाहीये, तर ती एक सांस्कृतिक शक्ती बनलीय. चाहते सामाजिक उपक्रम राबवतात, निधी संकलन करतात, पर्यावरण मोहिमा चालवतात, रक्तदान शिबिर आयोजित करतात आणि समाजोपयोगी कामांमध्येही सहभाग घेतात. अनेक कलाकारांचे चाहते त्यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवेचे कार्यक्रम आयोजित करतात. आणि यातूनच दिसून येतं की योग्य दिशेनं वापरलं गेलं तर फॅन्डम हे समाजासाठीही सकारात्मक शक्ती ठरू शकतं. खरा चाहता तोच असतो जो आपल्या आवडत्या कलाकाराचे चांगले गुण आत्मसात करतो आणि स्वतःच्या आयुष्याचा मार्गही स्वतंत्रपणे घडवतो. त्यामुळे तरुणाईसाठी या विषयातून मिळणारा एक महत्वाचा संदेश असा की प्रेरणा घेणं आवश्यक आहे, पण स्वतःची ओळख निर्माण करणं त्याहूनही अधिक आवश्यक आहे. तुम्हाला एखादा गायक आवडू शकतो, एखादा अभिनेता प्रेरणादायी वाटू शकतो, एखादा लेखक तुमच्या विचारांना दिशा देऊ शकतो, पण शेवटी तुमची कथा तुम्हालाच लिहायची आहे. तुमचं जीवन, तुमची स्वप्न आणि तुमची ध्येय ही तुमची स्वतःची असली पाहिजेत.

फॅन कल्चर आपल्याला सांगतं की कला, कथा आणि सर्जनशीलता यांच्यात माणसांना जोडण्याची विलक्षण ताकद आहे. एक गाणं हजारो लोकांच्या भावना व्यक्त करू शकतं. एक कथा लाखो लोकांना प्रेरणा देऊ शकते. एक

आकार अनेकांच्या जीवनात आशेचा किरण बनू शकतो. म्हणूनच फॅन्डम ही केवळ मनोरंजनाची गोष्ट नाहीये, ती मानवी भावनांची, ओळखीची, समुदायाची आणि प्रेरणेची कहाणी आहे. मित्रांनो, आज जेव्हा जग अधिक वेगानं बदलतंय तेव्हा लोकांना अशा गोष्टींची गरज आहे ज्या त्यांना जोडून ठेवतील, समजून घेतील आणि आशा देतील. कलाकार, कथा आणि संगीत हेच काम करतात. म्हणूनच तर आपण त्यांच्याशी खोलवर जोडले जातो. या जोडणीमध्ये प्रेम आहे, आदर आहे, प्रेरणा आहे आणि स्वतःला शोधण्याचा एक प्रवासही दडलेला आहे. मंडळी, फॅन्डमचं खरं सौंदर्य याच गोष्टीत आहे की ते आपल्याला केवळ कोणाचा तरी चाहता बनवत नाही, तर अनेकदा आपल्यातील सुप्त क्षमता ओळखण्यासही मदत करतं. एखाद्या कलाकाराचा संघर्ष पाहून आपण मेहनतीचं महत्व शिकतो, एखाद्या कथेतील पात्राकडून धैर्य शिकतो, एखाद्या गाण्यातून भावनांना अभिव्यक्त करण्याची ताकद मिळवतो आणि एखाद्या समुदायातून एकमेकांना साथ देण्याची प्रेरणाही मिळवतो. त्यामुळे फॅन कल्चरकडे केवळ मनोरंजन म्हणून न पाहता मानवी नात्यांच्या आणि भावनिक विकासाच्या एका महत्वाच्या प्रक्रियेप्रमाणे पाहणं गरजेचं आहे. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

0: सुरू झालाय आणि 7,000-7,000 विजेचं बिल सुद्धा यायला लागलं. बायको कधीपासून सांगते सोलर पॅनल बसवायला, म्हणते सरकार सबसिडी पण देते. मी ज्यांना ज्यांना विचारलं सगळ्यांचं वीज बिल शून्य येत आहे म्हणे. यावेळी तर बसूनच घेतो.
1: जर वीज मोफत मिळते तर घेत का नाही भाऊ, तुम्ही पण बसूनच टाका.
0: पीएम सूर्य घर मोफत वीज योजना, सहभागी होण्यासाठी नोंदणी करा pmsuryaghar.gov.in.
2: ही कहाणी आहे एका फोटोग्राफरची आणि तिच्या अंतर्मनाची. ओ लवली, वेल डन, बिझनेस लोन अप्रूव्ड. आता होईल मोठा स्टुडिओ, नवा कॅमेरा, नवे लाईट्स, सोबत नवीन गाडी घेऊन टाक. त्याच लोन मधून? नाही, लोन ज्या कामासाठी घेतलं त्यासाठीच वापरायचं. वेळेवर EMI भरा, क्रेडिट स्कोर वाढवा, पुढील लोन सहजपणे मिळवा. कार नाही तर माझा फोटो तरी घे. तुम्ही कोण?
3: RBI सांगते,
2: आर्थिक समजूतदारपणा महिलेचा समृद्धपणा.

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी. आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन येत्या 22 तारखेपासून 10 जुलैपर्यंत मुंबईत होणार आहे. मुंबईत आज विधानभवनात आयोजित विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत ही घोषणा करण्यात आली. बैठकीत अधिवेशनाच्या नियोजनावर चर्चा करण्यात आली. विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे यांनी कामकाजाची माहिती दिली. विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार या बैठकीला उपस्थित होते. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळानं आपल्या सामान्य बस सेवांवरची 10% हंगामी भाडेवाढ आणखी 1 महिना कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. इंधनाचे वाढते दर आणि कर्मचाऱ्यांवरचा वाढता खर्चामुळे या दरवाढीची मुदत वाढवली आहे. सध्याचा वाढीव भाडेदर 15 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत लागू राहील असं महामंडळानं आज जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. उन्हाळी प्रवासाच्या हंगामात महसूल वाढवण्यासाठी एसटीनं 15 एप्रिल रोजी लागू केलेली हंगामी भाडेवाढ आज संपणार होती. राज्यभरात विदर्भ वगळता इतर विभागात आज नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात झाली. सगळ्या शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्या दिवशी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भायखळ्यातल्या मुंबई पब्लिक स्कूलमध्ये शाळा प्रवेशोत्सव आयोजित करण्यात आला होता. राज्यपालांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत प्रथमच शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचं विशेष स्वागत केलं. रायगड जिल्ह्यात वहाळ इथल्या पीएमश्री जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शाळा प्रवेशोत्सव पार पडला. या शाळेत असलेल्या सोयी सुविधा, डिजिटल वर्ग याबद्दल मुख्यमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मावळ इथं शाळा प्रवेशोत्सवात सहभाग घेत ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं सांगितलं. तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे इथल्या महानगरपालिका शाळेत नव्या विद्यार्थ्यांचं पुष्प देऊन स्वागत केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूरमधल्या नगरपरिषद प्राथमिक शाळेत नवागत विद्यार्थ्यांचं तुतारी संबळाच्या निनादात स्वागत करून प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मजरेवाडी इथल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये आज नव्यानं पहिल्या इयत्तेत दाखल झालेल्या सुमारे 10,000 मुलांचं औक्षण करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांनी कुवारबाव इथल्या जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं. यंदा जिल्ह्यातल्या विविध शाळांमध्ये सुमारे 11,000 विद्यार्थ्यांनी पहिलीला प्रवेश घेतला आहे. नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांची सजवलेल्या बैलगाडीतून मिरवणूक काढण्यात आली तर अनेक शाळांमध्ये ढोल ताशांच्या गजरात त्यांची मिरवणूक काढण्यात आली. जालना शहर आणि जिल्ह्यात शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आलं. सांगली जिल्ह्यात आकर्षक सजावट करून गुलाब पुष्प देऊन विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यात आलं.

एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं पदवीपूर्व वैद्यकीय शिक्षणाच्या प्रवेशासाठी होणाऱ्या नीट यूजी फेरपरीक्षेची प्रवेशपत्रं जारी केली आहेत. उमेदवार neet.nta.nic.in या एनटीएच्या अधिकृत संकेतस्थळावरून आपली प्रवेशपत्रं डाऊनलोड करू शकतात. ही फेरपरीक्षा या महिन्याच्या 21 तारखेला दुपारी 2 ते संध्याकाळी 5:15 या वेळेत होणार आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील.

शांतता करार करायला दोन्ही देशांनी सहमती दर्शवली आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून धुमसणाऱ्या पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. या करारानंतर अमेरिकेनं इराणच्या बंदरावरची केलेली नाकेबंदी उठेल, तसंच लेबनॉनसह सर्व ठिकाणच्या कारवाया थांबतील, असं इराणचे उपपरराष्ट्र व्यवहार मंत्री काझम घरबाबादी यांनी आज प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितलं. इराण आणि अमेरिका 19 जूनला स्वित्झर्लंड इथं शांतता स्थापन करण्यासाठी सामंजस्य कराराच्या अंतिम मसुद्यावर स्वाक्षऱ्या करतील, असं ते म्हणाले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही समाज माध्यमाद्वारे याला दुजोरा दिला. हा करार पूर्ण झाला असून यानंतर होर्मुझच्या सामुद्रधुनीचा मार्ग खुला होईल, असं ते म्हणाले. संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटोनियो गुटेरस यांच्यासह जगभरातल्या नेत्यांनी या कराराचं स्वागत केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इराण अमेरिका शांतता कराराचं स्वागत केलं आहे. यामुळे पश्चिम आशियात शांतता आणि स्थैर्य स्थापन होईल आणि मुक्त व्यापाराचा मार्ग मोकळा होईल, असं मोदी यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. अमेरिका इराण शस्त्रसंधीच्या आशेनं देशातल्या शेअर बाजारात आज सलग दुसऱ्या सत्रात मोठी तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 736 अंकांची वाढ झाली आणि तो 76,264 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही 231 अंकांची वाढ नोंदवत 23,854 अंकांवर बंद झाला. घाऊक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर गेल्या महिन्यात 9.68% विक्रमी पातळीवर पोहोचला. त्याआधीच्या महिन्यात म्हणजे एप्रिलमध्ये हा दर 8.26% होता. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं आज ही आकडेवारी जाहीर केली. पश्चिम आशियातल्या युद्धामुळे ऊर्जा पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यांचा परिणाम म्हणून इंधन आणि विजेच्या दरात झालेली मोठी वाढ हे या महागाई वाढीचं कारण असल्याचं त्यात म्हटलं आहे. 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आजपासून सुरुवात झाली. या महोत्सवाचा उद्घाटन समारंभ माहिती प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत मुंबईत सुरु आहे. जगाला भारतातलं वैविध्य, निसर्ग, समाज आणि मानवकेंद्री कहाण्यांमध्येही रस आहे, असं प्रतिपादन माहिती प्रसारण सचिव चंचल कुमार यांनी केलं. डिजिटल मंच, ओटीटी, चित्रपट महोत्सव यामुळे माहितीपट आणि लघुपटाला व्यावसायिक यश मिळत असल्याचं ते यावेळी म्हणाले. यावर्षीच्या स्पर्धा विभागात 144 चित्रपटांचा समावेश आहे. यात 13 देशांमधल्या चित्रपट निर्मात्यांच्या 52 आंतरराष्ट्रीय आणि 92 राष्ट्रीय प्रवेशकांचा समावेश आहे. स्पर्धाबाह्य विभागात 46 सहभागी देशांमधले एकूण 202 चित्रपट दाखवले जातील. वेव्ज डॉग बाजार विभागात यावर्षी एकूण 155 प्रवेशिका असून त्यासोबतच वर्क इन प्रोग्रेस लॅबमधल्या 5 प्रकल्प आणि फिल्म बाजार रेकमेंड्स अंतर्गत 12 चित्रपटांचा समावेश असेल. पहिल्या दिवशी कॉर्डेल बारकर दिग्दर्शित अॅनिमेशनपट गुड लक टू यू ऑल, अरविंद बेलार्मिनो आणि कायला डॅनियल रोमेरो दिग्दर्शित लघुपट अगापिटो आणि साराडोसा दिग्दर्शित टाइम अँड वॉटर हा माहितीपट दाखवला जाईल. यावर्षीच्या आवृत्तीत मराठी चित्रपट आणि इकोज फ्रॉम नॉर्थ ईस्ट असे दोन नवीन विभागही सुरु केले आहेत. मिफमध्ये यंदा प्रथमच एआय सिनेमा हॅकेथॉन आयोजित केली जाणार आहे. या स्पर्धेत 48 तासात चित्रपट निर्मितीचं आव्हान असेल. सिंधुदुर्ग जिल्ह्यात बोट बांधण्याचा कारखाना उभारण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मंत्री नितेश राणे यांनी सांगितलं. ते आज सिंधुदुर्ग इथं बातमीदारांशी बोलत होते. जिल्ह्यातले अनेक युवक युवती रोजगारासाठी जिल्ह्याबाहेर जात असतात. या कारखान्यामुळे जिल्ह्यातच रोजगार निर्माण होईल, असं राणे म्हणाले. गेल्या 24 तासात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडला. कोकणात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली, तर विदर्भात किंचित वाढ झाली. येत्या 2 दिवसात विदर्भात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे. कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन 22 जून ते 10 जुलै दरम्यान मुंबईत होणार. उन्हाळी हंगामात केलेली 10% भाडेवाढ आणखी महिनाभर कायम ठेवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय. विदर्भ वगळता राज्यात इतरत्र नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात. शाळा प्रवेशोत्सवाद्वारे विद्यार्थ्यांचं स्वागत. अमेरिका इराण शस्त्रसंधी कराराच्या शक्यतेनं सलग दुसऱ्या सत्रात शेअर बाजारात जोरदार तेजी.

0: आणि 19व्या मिफ अर्थात मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला सुरुवात. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: मोठी सुनबाई हे तुझ्या नावे.
2: इतकी काय घाई होती
1: अग.
2: आणि छोटी
1: हे तुझ्या नावे. आणि हे
2: माझ्या छकुलीच्या नावे.
3: पण आजी तुझ्या नावे
4: सगळंच. मी बँक लॉकर फिक्स डिपॉझिट सगळ्यात हिलाच नॉमिनी बनवलाय. उद्या जर मी नसलो तर पैसे मिळायला हिला सोपं जाईल.
1: शुभ बोला हो.
2: काय
5: RBI सांगते
6: जाणकार बना सतर्क रहा.
7: प्रसार भारतीच्या वेव्स OTT प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर ऍप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी.
8: श्रोत्यांनो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि आपसुकपणे त्यांच्यासोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
9: तेव्हा अवश्य ऐका
8: सहज संवाद.
10: सहज संवाद.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एअर या ॲप सहित 558 किलोहर्ट्झवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोते हो आपण ऐकता आहात. संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. आता वृत्त विशेष.

0: श्रोते हो नमस्कार, आजच्या वृत्त विशेष मध्ये आपलं स्वागत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल फ्रान्सला भेट दिली। प्रधानमंत्र्यांचा हा दौरा भारत आणि फ्रान्समधील धोरणात्मक संबंध आणि दोन्ही देशांमधील तंत्रज्ञान विषयक भागीदारीला नवी उंची गाठून देणारा ठरला। त्याच्याशी संबंधित विविध पैलूंची सविस्तर चर्चा आपण आजच्या वृत्त विशेष मध्ये करणार आहोत। श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्स भेटीत काल भारत इनोवेट्स 2026 या अत्यंत महत्वाकांक्षी उपक्रमाचा प्रारंभ केला गेला। भारत आणि फ्रान्समधील तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदारीला येत्या काळात अधिक बळकटी देण्याच्या उद्देशानं या उपक्रमाची सुरुवात केली गेली आहे। या निमित्तानं आयोजित विशेष कार्यक्रमात प्रधानमंत्री मोदी यांच्यासह फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनीही संबोधित केलं। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी तंत्रज्ञान क्षेत्रात जागतिक पटलावर भारताची झपाट्यानं बदलत असलेली भूमिका प्रभावीपणे मांडली। भारत आता केवळ परदेशी तंत्रज्ञानाचा ग्राहक राहिलेला नसून स्वतः एक प्रमुख तंत्रज्ञान पुरवठादार तसंच विविध जागतिक आव्हानांवर सक्षम उपाययोजना विकसित करणारा देश म्हणून उदयाला येत असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली। याच कार्यक्रमात बोलताना फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी भारतीय स्टार्टअप्सच्या नवोन्मेषाचं आणि त्यांच्या अफाट क्षमतेचं जाहीर कौतुक केलं। या उपक्रमाच्या माध्यमातून भारतीय स्टार्टअप्सना या क्षेत्रातील दिग्गजांचं मार्गदर्शन, आघाडीच्या गुंतवणूकदारांकडून निधी पुरवठा, भागीदारीतील प्रकल्पाच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत। यासोबतच आघाडीच्या फ्रेंच कंपन्या आणि भारतातील स्टार्टअप्सना एकत्र येऊन कृत्रिम बुद्धिमत्ता, सुपर कम्प्युटिंग आणि क्वांटम तंत्रज्ञान यासारख्या उद्योन्मुख क्षेत्रांमध्ये मोठी क्रांती घडून आणण्याची शक्यताही या उपक्रमानं निर्माण केली आहे। भारतीय स्टार्टअप्सना फ्रान्ससह संपूर्ण युरोपीय बाजारपेठेची दारं खुली करणाऱ्या या उपक्रमाविषयी अधिक सांगतायत तंत्रज्ञान क्षेत्राचे विश्लेषक आणि अभ्यासक अमर पांचाळ।
1: भारत इनोवेट्स 2026 हा उपक्रम भारताची इनिशिएटिव्ह आहे, ते फार लोकांना माहित नाही। भारत बेसिकली इनोवेट इकोसिस्टम जगासमोर सादर करण्यासाठी फ्रान्समध्ये हा पहिला मोठा मीटिंग आयोजित करत आहे, त्यामुळे स्टार्टअपना खूप फायदा होणार आहे। भारत आता केवळ टेक्नॉलॉजी कंझ्युमर राहिले नाही तर जगातला टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनला आहे। पीएम मोदी म्हणाले की इंडिया इनोवेट विथ स्केल अँड स्पीड। फ्रान्स सोबत स्पेशल ग्लोबल स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत करण्यासाठी आणि इंडिया स्टार्टअप्सना ग्लोबल मार्केटमध्ये आणण्यासाठी हा कार्यक्रम फ्रान्समध्ये केला आहे। प्रेसिडेंट मॅक्रॉन सुद्धा इंडियाचा इनोव्हेशन टॅलेंटची प्रशंसा करत आहेत। हा कार्यक्रम इंडिया फ्रान्स इयर ऑफ इनोव्हेशन 2026 अंतर्गत येतो। या टेक्नॉलॉजी ट्रान्सफर, जॉईंट रिसर्च, को डेव्हलपमेंट, इन्व्हेस्टमेंट आणि मार्केट ऍक्सेस वर प्रमुख काम होईल। 13 प्रमुख क्षेत्र आहे: डीप टेक, स्पेस, AI, सेमीकंडक्टर, बायोटेक्नॉलॉजी, क्लायमेट चेंजेस अँड क्लीन एनर्जी इत्यादी। त्यात आपल्याला काय फायदा हे समजून घेऊ। उदाहरणे, टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजे काय? समजा एक इंडियन सेमीकंडक्टर स्टार्टअप फ्रान्स कडून ऍडव्हान्स चिप मेकिंग टेक्नॉलॉजी घेऊ शकेल, त्यामुळे भारतात लोकल मॅन्युफॅक्चरिंग सुरू होईल, इम्पोर्ट कमी होईल आणि ते जगभरात प्रोडक्ट विकू शकतील। अजून एक उदाहरण, एज्युकेशनल रिसर्च पार्टनरशिप। IIT एक रिसर्चर फ्रान्सच्या युनिव्हर्सिटीमध्ये जॉईंट रिसर्च करता येईल, नवीन स्किल शिकता येईल आणि ते भारतात वापर करून आपल्याला

0: स्टार्टअप मध्ये वापरून नवीन प्रोडक्ट बनवता येणार किंवा स्टुडंट एक्सचेंज प्रोग्राम युज करून ते फ्रेंच इंजिनियर्स भारतात येतील आणि भारतात प्रोडक्ट का दुसरे मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मदत करतील. हे तर झालं रिसर्च आणि एज्युकेशन. पण स्टार्टअपवर काय परिणाम होईल? सर्वात अधिक जगभरात आपली ओळख वाढेल. या उपरांत 120 पेक्षा जास्त भारतीय डीप टेक स्टार्टअप्सना फ्रान्स आणि युरोपमधील इन्व्हेस्टर कंपनीज अँड ऑफिशियल यांच्याशी भेट घेता येतील. पिच सेशन्स, B2B मीटिंग आणि नेटवर्किंग होतील. त्यामुळे आयडिया थेट इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्ट मध्ये बदलू शकतील. दुसरे, फंडिंग सोपे होईल. डीप टेक क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, क्वांटम टेक्नॉलॉजी, स्पेस टेक खूप पैसा लागतो. फ्रेंच व्हेंचर कॅपिटलशी जोडल्याने नवीन फंडिंग राऊंड आणि को डेव्हलपमेंट फंड्स मिळतील. तिसरे, स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप मजबूत होईल. फ्रान्स स्पेस टेक्नॉलॉजी आणि ऍडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मजबूत आहे. आपल्या स्पेस स्टार्टअपना जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट किंवा लॉन्च ऑपॉर्च्युनिटीज भेटेल. चौथे, आपल्या इकोसिस्टम मजबूत होईल. IIT सारख्या इन्स्टिट्यूटशी जोडल्याने सप्लाय चेन, IP प्रोटेक्शन अँड स्केलिंग सोपे होईल. क्लायमेट चेंजेस, सायबर सिक्युरिटी, सस्टेनेबल एनर्जी सारख्या प्रॉब्लेम सोडवताना स्टार्टअप मोठी भूमिका बजावतील. पाचवे, यंग इंजिनियर्सना एक्सपोजर मिळतील. भारतात राहून हाय लेवल काम करण्यासाठी बाहेर न जाता इथून ते काम करू शकतील. भारतात भारतासाठी काम करू शकतील. एकूणच हा उपक्रम स्टार्टअप साठी फास्ट ग्रोथ, ग्लोबल इम्पॅक्ट आणि न्यू बिझनेस ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतोय. हजारो स्टार्टअपना फायदा होईल. हा उपक्रमामुळे भारतीय स्टार्टअपना आत्मविश्वास खूप वाढेल. आता ते जगातील सर्वात आधुनिक टेक्नॉलॉजी बनवू शकतील. हा केवळ एक कार्यक्रम नाही तर भारत जगात तंत्रज्ञानात आघाडी घेऊ लागला आहे हे जगांना दाखवण्याची एक सुनहरी संधी आहे. उदाहरणार्थ एक भारतीय स्पेस टेक स्टार्टअप आता फ्रान्स सोबत जॉईंट सॅटेलाइट प्रोजेक्ट करू शकेल. यामुळे त्याचा व्यवसाय जगभरात मोठा होईल आणि ते टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर बनतील. स्टार्टअप इनोव्हेटर्स आणि तरुण इनोव्हेटर्स सर्वांना या संधीचा पूर्ण फायदा घ्यावा.
1: श्रोते हो, या ऐतिहासिक दौऱ्याचं महत्व केवळ तंत्रज्ञान विषयक उपक्रमापुरतं मर्यादित नव्हतंच. या दौऱ्यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या अध्यक्षांमध्ये झालेली सविस्तर द्विपक्षीय चर्चा आणि दोन्ही देशांमध्ये झालेले अनेक करार हे भारताच्या दीर्घकालीन धोरणात्मक आणि आर्थिक हिताची प्रचिती देणारे होते. या दौऱ्यात दोन्ही देशांनी आगामी 5 वर्षांच्या कालावधीत आपला द्विपक्षीय व्यापार थेट दुप्पट करण्याचं अत्यंत महत्वाकांक्षी उद्दिष्ट समोर ठेवलं. त्या दिशेनं होणाऱ्या प्रगतीवर देखरेख ठेवण्यासाठी एका उच्चस्तरीय यंत्रणेची स्थापना करण्याचा निर्णयही घेतला गेला. याशिवाय बदलत्या जागतिक समीकरणांचा विचार करून आर्थिक सुरक्षा संवाद प्रस्थापित करणं, भारतातील रेल्वे पायाभूत सुविधांचा कायापालट करण्यासाठी तसंच हायस्पीड रेल्वे विकासाशी संबंधित तांत्रिक सहकार्याबाबतचा इरादा जाहीरनामा प्रसिद्ध करणं हे या दौऱ्याचं मोठं यशच म्हणावं लागेल. धोरणात्मक, संरक्षण आणि अंतराळ क्षेत्रात अत्यंत संवेदनशील आणि महत्वाच्या गोपनीय माहितीची देवाणघेवाण तसंच संरक्षण संबंधीचा सर्वसामान्य सुरक्षा करार पूर्ण करण्यावरही दोन्ही देशांनी शिक्कामोर्तब केलंय. या भागीदारीचा विस्तार केवळ संरक्षण आणि अंतराळापुरता मर्यादित नसून नागरी हवाई वाहतूक क्षेत्रातलं सहकार्य विस्तारणं, हरित हायड्रोजन सारख्या शाश्वत ऊर्जा स्रोतांचा विकास करणं आणि भारताचं UPI सारखं तंत्रज्ञान युरोपात वापरात आणण्याच्या शक्यतेवरही दोन्ही नेत्यांनी चर्चा केली आहे. यासोबतच दोन्ही देशातील शैक्षणिक आणि सांस्कृतिक देवाणघेवाण वाढवण्यासाठीचे विविध करारही या दौऱ्यात झाले. याच पार्श्वभूमीवर या दौऱ्याच्या यशाचा आढावा घेत आहेत परराष्ट्र धोरणांचे अभ्यासक पत्रकार वीरेंद्र तळेगावकर.
2: जागतिक स्तरावर भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश नेहमीच सहकार्य आणि भागीदारीचे महत्वपूर्ण देश राहिलेले आहेत. या दोन्ही देशांदरम्यान धोरणात्मक भागीदारी ही तेवढीच लक्षणीय राहिली आहे. उभय देशातील अलीकडील काही द्विपक्षीय बैठका जर आपण पाहिल्या तर त्या प्रामुख्यानं कृत्रिम बुद्धिमत्ता, नवोद्योमी सहकार्य, संरक्षण उत्पादन आणि नागरी अणुऊर्जा सहकार्य यावर केंद्रित झालेल्या दिसून येतात. दोन्ही देशांमधील हे संबंध केवळ व्यापारिक संबंध नाही तर ते जागतिक सुरक्षा नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानासाठी महत्वाचे ठरतात. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी संयुक्तपणे फ्रान्समधील विशेष शिखर परिषदेचं उद्घाटन केलं. या परिषदेत भारताच्या 150 अधिक उद्योजक स्टार्टअपने भाग घेतलाय. भारतीय नवसंशोधनाला जागतिक व्यासपीठ मिळवून देणं हे या परिषदेचं मुख्य उद्देश आहे. दोन्ही नेत्यांनी भारतीय स्टार्टअपच्या नाविन्यपूर्ण

0: क्षमतेचं विशेष कौतुक या बैठकी दरम्यान केलं. त्यामुळे आता या दोन्ही देशांमधील व्यावसायिक संबंधांना गती मिळेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे. दोन्ही देशांच्या सर्वोच्च नेत्यांनी विला कॅलोसिस येथील शिष्टमंडळ पातळीवर बैठकही घेतली. या उच्चस्तरीय बैठकीत प्रगत तंत्रज्ञान, अंतराळ संशोधन आणि अक्षय ऊर्जा या क्षेत्रातील भागीदारी वाढवण्यावर सविस्तर चर्चाही झाली. यामुळे आता या दोन्ही देशांमध्ये तांत्रिक सहकार्याला एक नवी दिशा मिळेल अशी आशा आहे. फ्रान्स आणि भारत यांनी संरक्षण क्षेत्रामध्ये सह उत्पादनाला गती देण्याचा निर्णय घेतलाय. भारताचे पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सच्या या आघाडीच्या कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी जेव्हा संवाद साधला तेव्हा भारताच्या स्थिर अर्थव्यवस्थेवर त्यांनी भर दिला. भारतात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचं थेट आवाहनही त्यांनी या बैठक दरम्यान केलं. सायबर सुरक्षा असेल, डिजिटल आर्ट्स असेल, कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा शाश्वत विकास या क्षेत्रामध्ये सीमापार सहकार्याला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यासाठी भारत आणि फ्रान्स हे दोन्ही देश 2026 हे वर्ष भारत फ्रान्स नवनिर्मितीचं वर्ष म्हणून साजरा करत आहेत. आता या उपक्रमामुळे दोन्ही देशातील तरुण संशोधकांना आणि तिथल्या कंपन्यांना एकत्र काम करण्याची मोठी संधी या निमित्तानं उपलब्ध होत आहे. दोन्ही देशांमधील हे सहकार्य केवळ सरकारी पातळीवर मर्यादित राहू नये किंवा म्हणून असेल कदाचित संस्थात्मक संबंधावर त्या परिणामी भर दिला जात आहे. इंडो फ्रेंच इव्हेनेशन नेटवर्क आणि लाईफ सायन्सेस किंवा आरोग्य क्षेत्रातील फ्रेंच इंडियन कॅम्पस अशा उपक्रमाद्वारे या संयुक्त प्रयत्नांचं नेतृत्व केलं जात आहे. हे संस्थात्मक संबंध दोन्ही देशांमध्ये शैक्षणिक वैज्ञानिक संशोधनाला अधिक बळकट करतील अशी ही आशा आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यातील धोरणात्मक भागीदारी आता एका परिपक्व टप्प्यावर पोहोचली आहे असं म्हणायला हरकत नाही. हिंद प्रशांत क्षेत्रात सुरक्षा मजबूत करणं, सागरी सुरक्षा आणि तसंच हवामान बदलाच्या आव्हानाचा सामना करणं यावर दोन्ही देशांचं एकमत आहे. फ्रान्सनं नेहमीच भारताच्या तंत्रज्ञान आणि संरक्षण गरजांमध्ये विश्वासू भागीदार म्हणून भूमिका महत्वाची बजावली आहे. दोन्ही देशांमधील वाढतं सांस्कृतिक संबंध लोकांचे परस्परांमधील आदान प्रदान या भागीदारीला अधिकच दृढ करत आहेत. येणाऱ्या काळात हा समन्वय केवळ दोन्ही देशांच्या हिताचा नसून संपूर्ण जगाच्या शाश्वत विकासासाठी कल्याणकारी ठरेल असा विश्वास या निमित्ताने व्यक्त केला जात आहे. भारत आणि फ्रान्स यांनी पुढील 5 वर्षात त्यांचा द्विपक्षीय व्यापार करार 16 अब्ज डॉलर करून दुप्पट म्हणजे 32 अब्ज डॉलर करण्याचं ध्येय ठेवलंय. हा विस्तारलेला आर्थिक करार इनोव्हेशन रोडमॅप 2030 आणि इकॉनॉमिक सिक्युरिटी डायलॉग याद्वारे समर्थित नक्कीच आहे. एकूणच काय द्विपक्षीय व्यापार अंदाजे 16 अब्ज डॉलर आहे. युरोपियन युनियन मध्ये नेदरलँड आणि जर्मनी नंतर फ्रान्स हा भारतासाठी तिसरा महत्वाचा मोठा व्यापारी भागीदार देश आहे. भारतामध्ये फ्रान्स हा 11वा सर्वात मोठा परदेशी गुंतवणूकदार आहे आणि त्याची एकूण गुंतवणूक 12 अब्ज डॉलर पेक्षाही जास्त आहे. 1000 अधिक फ्रेंच कंपन्या त्यांच्या उपकंपन्या भारतात आहेत तर 150 अधिक भारतीय कंपन्या या फ्रान्स मध्ये कार्यरत आहेत. त्या निर्मिती क्षेत्रात आहेत, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आहे, औषध निर्माण क्षेत्रात देखील आहेत. त्याचबरोबर आपण पाहिलंय की फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन हे नुकतेच भारत दौऱ्यावर येऊन गेले. त्यांची ही विशेषतः मुंबईतली भेट आजही अनेकांच्या लक्षात असेल. भल्या सकाळी मरीन ड्राईव्ह वरचं त्यांचं जॉगिंग असेल किंवा दहशतवाद्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या भारतीयांना त्यांनी वाहिलेल्या श्रद्धांजलीचा क्षण असेल तो या आर्थिक राजधानींना टिपलेला आहे. तेव्हा भारत आणि फ्रान्स या दोन्ही देशांदरम्यानचे व्यापारी संबंध हे एक वेगळ्या टप्प्यावर आणि त्याला एक सामाजिक मैत्रीपूर्ण सौहार्दाची किनार नक्कीच आहे.
1: श्रोतेहो, प्रधानमंत्र्यांच्या या फ्रान्स दौऱ्यातले विविध करार आणि आपल्या स्टार्टअप्सना मिळणारं पाठबळ भारताला आत्मनिर्भरतेसह जगाचं नेतृत्व करणारा देश म्हणून स्थान मिळवून देण्यात महत्वाचं ठरणार आहेत. श्रोतेहो, याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्ते आणि संपादन संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय सोनाली मंचेकर आणि निवेदन अभय धुमाळ.

0: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून आम्ही बोलत आहोत 103.1 मेगाहर्ट्झवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍपवर. सायंकाळचे 7:30 झाली आहेत. प्रसारित करीत आहोत आमच्या शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आमची शेती आमचा परिसर. शेतकरी बंधूंना नमस्कार. मंडळी, आज आहे सोमवार. भारतीय सौर दिनांक 24 ज्येष्ठ, शके 1948, दिनांक 15 जून 2026. कार्यक्रमात सुरुवातीला आजचा सुविचार. जलसंधारणात होऊ दंग, गावाचा पालटू रागरंग. सुविचार पुन्हा एकदा. जलसंधारणात होऊ दंग, गावाचा पालटू रागरंग. कार्यक्रमात आता यानंतर आत्मनिर्भर शेतकरी या अंतर्गत मुक्काम बदेवाडी पोस्ट भुईंस तालुका वाई येथील अशोक भोसले यांची शेतकरी गटाअंतर्गत केलेल्या अभ्यास दौऱ्यांमुळे शेतीला झालेला फायदा याविषयी सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकूया. शेतकरी बंधू भगिनींनो नमस्कार. आमची शेती आमचा परिसर या कार्यक्रमात तुमचं स्वागत. शेतकरी बंधू भगिनींनो, सध्या आपल्या सातारा जिल्ह्यातला सगळा शेतकरी वर्ग म्हणाल तर त्याच्यामध्ये एक जागरूकता निर्माण झालेली आहे. शेतीच्या बाबतीतले वेगवेगळे प्रयोग करताना आपण सगळेजण एकत्र पद्धतीनं करतोय, त्यामुळे चांगले फायदे होताना आपल्याला दिसत आहे. मुळात शेती करायची कशी यापेक्षा आलेलं पीक विकायचं कसं हा सगळ्यात आपला जो मोठा प्रश्न होता त्यावर सुद्धा आता हळूहळू आपण मार्ग काढत चाललेलो आहोत आणि त्याच्यामध्ये बराचसा बदल आपल्याला सातारा जिल्ह्यामध्ये होताना दिसतोय. गटशेतीच्या अंतर्गत बरेचसे शेतकरी खूप चांगल्या पद्धतीनं काम करताना सुद्धा सध्या आपल्याला दिसत आहेत. बऱ्याच शेतकऱ्यांनी सेंद्रिय पद्धतीनं सुद्धा बऱ्याचशा गोष्टी करत असताना दिसत आहेत, त्यामुळे एकत्र आल्यामुळे बाजारपेठेमध्ये सुद्धा चांगला भाव मिळताना दिसतोय. हे सगळं करत असताना शेतकरी बंधूंनो आपल्याला महत्वाचे असतात ते अभ्यास दौरे. जेव्हा आपण कुठलीही गोष्ट नव्यानं करतो तेव्हा अनुभवानं करण्यापेक्षा ती जर प्रशिक्षित होऊन केली किंवा ती जर आपल्या नजरेच्या समोर जर आपल्याला ती दिसली आणि त्या पद्धतीचा अवलंब जर आपण आपल्या शेतीमध्ये केला तर चांगला फायदा होताना सुद्धा तुम्हाला आढळून आलाच असेल. असाच एक गट आहे, बदेवाडी गाव आहे वाई तालुक्यातलं. तिथला जो शिवनेरी शेतकरी गट आहे तो गट अशाच पद्धतीची वेगवेगळी कामं करताना दिसतोय. शेतकऱ्यांच्या एक तिथल्या लक्षात आलंय की आपण एकत्रित पद्धतीनं जर शेती केली तर आपल्याला चांगला फायदा मिळतोय. हे आल्यामुळे त्यांनी वेगवेगळ्या पद्धतीचे अभ्यास दौरे केले, वेगवेगळ्या ठिकाणी प्रशिक्षण घेतली आणि त्याच्यातून त्यांना शेतीला एक चांगला फायदा झालाय. कसा केला अभ्यास दौरा, अभ्यास दौऱ्यातून काय काय बदल झालेत, शेतीमध्ये काय काय फरक पडलाय, पीक जेव्हा आपण विकतो किंवा बाजारपेठेमध्ये जातो तेव्हा किती चांगला फायदा होतो, या सर्व गोष्टींचा म्हणजे थोडक्यात शेतीला अभ्यासाची जोड या शेतकऱ्यांनी दिली आहे. हीच आपण जोड आहे ती कशा पद्धतीनं त्यांनी दिली आहे हे जाणून घेणार आहोत. याच गटाचे आज आपल्याकडे एक शेतकरी उपस्थित आहेत, अशोक भोसले. भोसले काका, तुमचं सगळ्यात पहिल्यांदा स्वागत. नमस्कार.
1: नमस्कार
0: भोसले काका. किती वर्ष झालं शेती करताय तुम्ही साधारण?
1: आता जवळजवळ मी झाली 30 वर्ष शेती करतोय.
0: बरं, आणि सुरुवातीची शेती कशी होती?
1: सुरुवातीची शेती म्हणजे पारंपरिक होती, म्हणजे आपले रासायनिक खत वापर करणे, पाण्याचा वापर भरपूर असणे आणि बियाणं म्हणजे जुजबी बियाणं बीज प्रक्रिया न करता
0: जुजबी पद्धतीनं
1: पेरणे हे अशा पद्धतीनं शेती होत होती पहिली.
0: बर, मग या कन्सेप्ट कडे कसं काय वळलात तुम्ही, कशी माहिती मिळाली या गटाची, सेंद्रिय शेतीची?
1: या गटा स्थापन करताना प्रथम कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं.
0: बर,
1: ते मार्गदर्शन झाल्यानंतर आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन म्हणजे कृषी महोत्सव असेल, KVK बारामती अशा ठिकाणी जाऊन तिथनं माहिती घेतली. आम्ही त्यातून माहिती आल्यानंतर त्याचा वापर आम्ही आमच्या शेतीच्या ह्याच्याद्वारे करावा लागला.
0: बरं, सुरुवातीला माहीत होतं हे सामूहिक शेती गट शेती काय आहे, ते अडचणी काय काय आल्या, तयारी होती मनाची असं करण्याची?
1: सुरुवातीला म्हणजे बाहेरचे गट माहीत होते आम्हाला पण आमच्या गावात गट नव्हता पहिला, म्हणून कृषी अधिकाऱ्यांनी आम्हाला त्याचं एक मोलाचं सहकार्य केलं गट स्थापनेसाठी. मग ते सहकार्य घेऊन आम्ही गावात चर्चा केली, मग त्यामध्ये आम्ही शेतकरी जमा केली पहिले, त्यांना सगळ्या गोष्टी ह्या सांगितल्या, त्या सांगून मग ते तयार झाल्यानंतर आम्ही शेतकरी गटाची स्थापना केली.
0: अच्छा, बरं, हे एकत्र तर आलाय, शेती तर वेगळ्या पद्धतीनं करायची आहे, पारंपरिकला थोडी आधुनिकतेची जोड द्यायची असं ठरवलंय तुम्ही, पण डायरेक्ट आपण ह्या गोष्टी करू शकत नाही, त्यासाठी आपण बघून येणं अभ्यास करणं अतिशय गरजेचं आहे. मग अभ्यास दौऱ्यांना सुरुवात कशी झाली?
1: अभ्यास दौऱ्यांना सुरुवात झाली की असे कृषी महोत्सव असतात ना,

0: ते तिथं जाऊन पाहणी करणे किंवा इतर ज्या अभ्यासदौरी असतात शासनामार्फत असतात किंवा इतर आम्ही स्वतः बी काही ठिकाणी जातो त्या ठिकाणी जाऊन ते अभ्यास करतो त्याचा.
1: बरं, मग कुठं कुठं केले आपण आणि कशा पद्धतीचे अभ्यास दौरे झाले?
0: इकडं कृषी महोत्सव बारामती, इकडं बेंगलोर, उटी या ठिकाणी मी गेलो होतो.
1: बर, आणि आपली केव्हीके ची केंद्र भेटून आलात?
0: हो, ती भेटून आलो.
1: काय काय प्रशिक्षण दिली त्यामार्फत तुम्हाला?
0: त्यामार्फत आम्हाला प्रशिक्षण वापर म्हणजे खतांचा वापर, शेतीच्या पद्धती म्हणजे हवामानाच्या अनुसार शेती कशी करावी, असे विविध विषयावर चर्चा त्यांनी झाली.
1: बर, आता हे तुम्ही नव्यानं करताय म्हणजे गेले 3-4 वर्ष झालं तुम्ही या सर्व गोष्टींमध्ये आहात. पूर्वीची शेती होती ती पारंपरिक शेती होती, म्हणजे आपण रासायनिक पद्धतीनं करत होतो आणि रासायनिक मधून आपल्याला सेंद्रियकडे यायचं होतं. काय काय अडचणी आल्या त्या दरम्यान?
0: तशा बऱ्याच अडचणी आल्या सेंद्रिय मध्ये येताना, कारण मूळता जी सवय लागली होती आम्हाला ती जाण्यासाठी आम्हाला ते खूप प्रयत्न करावे लागले.
1: मुळात मानसिकता करावी लागली,
0: बदलावी लागली की म्हणजे रासायनिक खत न वापरता शेती करणं मानसिकतेच नव्हतं आमच्या. त्यामुळं काय आलं नंतर जेव्हा हे आम्ही प्रशिक्षण घेतली का नाही त्यानंतर कळलं, मग त्यामुळं आम्ही मग ते जीवामृत किंवा फवारणीसाठी आम्ही कीटकांचा जे वापर करतो त्याऐवजी कामगंध सापळे वापरणे, पक्षी थांबे उभारणे, परत प्रकाश सापळे ह्याचा वापर करू लागलो आम्ही.
1: अच्छा, दशपर्णी अर्कासारखा प्रयोग झाला.
0: दशपर्णी अर्क, दशपर्णी
1: हे सगळे नवीन गोष्टी आहेत तुमच्यासाठी, म्हणजे जीवामृत असेल, दशपर्णी अर्क असेल, प्रकाश सापळे, कामगंध सापळे, ह्या सगळ्या नवीन गोष्टी आहेत. मग या संदर्भात कुठं भेटी झाल्या की हे बघण्यासाठी नेमकं काय आहे, कसा वापर करायचा, या संदर्भात काही भेटी झाल्या?
0: यासाठी आम्हाला कृषी अधिकारी जे आहेत ना त्यांनी सहकार्य केलं, त्याचा म्हणजे वापर करायचा किंवा त्यांची शेतामध्ये कशी मांडणी करायची ती
1: ते कृषी अधिकाऱ्यांनी आपल्याला सांगितलं. सेंद्रिय शेती करत असताना काय काय अभ्यास दौरे झाले तुमचे, कुठे कुठे अभ्यास दौरे केलेत?
0: सेंद्रिय करताना आम्ही बारामती केव्हीकेचा दौरा केला होता शेतीसाठी.
1: बरं, आणि तिथे काय काय लक्षात आलं तुमच्या?
0: तिथे लक्षात आलं की कमी खर्चात शेती कशी करायची, म्हणजे जो शेतीला जो भरमसाठ खर्च लागतो का ना तो कसा कमी करायचा, त्यामुळं आम्ही मग सेंद्रिय शेतीकडे वळलो आम्ही.
1: तिथून जाऊन आल्यावर आता तिथून जाऊन आल्यानंतर सेंद्रिय शेतीकडे वळायचं असं तुम्ही ठरवलं, पण इतर शेतकऱ्यांची मानसिकता तशी होती का?
0: नाही होती तशी, म्हणजे लगेच तयार नाही झाली, पण ती नंतर जाऊन आल्यानंतर त्यांनी बघितल्यानंतर तिथली शेतीचं मग ती तयार झाली त्यांची मानसिकता.
1: मग पहिला बदल काय केला त्यासाठी तुम्ही?
0: पहिला बदल आम्ही त्यासाठी प्रथमतः शेतीमध्ये रासायनिक खताचा न वापर करता इतर सेंद्रिय जे घटक आहेत शेतीमधले, म्हणजे खत बी असतील त्यामध्ये शेण खत, जैविक खत आणि इतर बी गोष्टी जीवामृत सारखे प्रयोग करून त्याचा वापर आम्ही केला.
1: मग फरक काय जाणवला? मग पहिल्या वर्षी जेव्हा तुम्ही हे सगळं केलं तेव्हा फरक काय जाणवला शेतीमध्ये?
0: उलटी पिकं आमची चांगली आली त्याच्यामुळं आणि कमी खर्चात आली, आमचा खर्च बी वाचला आणि पीक सुद्धा चांगलं आलं.
1: आता हा तर तुम्हाला आत्मविश्वास निर्माण झाला की आता आपला खर्च कमी होतोय, पिकं चांगली येत आहेत, म्हणजे पुढे सुद्धा पाऊल उचलणं गरजेचं आहे, म्हणजे एवढ्यावर थांबणं महत्वाचं नाही, आपल्याला पुढे काहीतरी गेलं पाहिजे. त्यानुसार काय काय बदल झाले? मग
0: त्यानुसार मग आम्ही ते पुढे करू लागलो, तसं म्हणजे आम्हाला त्याचा हे मिळाले नाट्य बीप ते आम्ही ते घरी करू लागलो, त्याचं कल्चर सगळं.
1: बर,
0: जीवामृत केलं, दशपर्णी अर्क केला, हे जे आता आणखीन कीटकनाशकांची मी सांगितलं पक्षी जांबी येते ते सर्व केली.
1: पीक पद्धतीमध्ये काय काय बदल केलेत?
0: पीक पद्धतीमध्ये बदल म्हणजे आम्ही सोयाबीन, हळद, ऊस किंवा गहू, ज्वारी अशी पिकं घेतो आम्ही आणि हवामानानुसार सुद्धा आम्ही पिकं बदल करू लागलो, म्हणजे पाण्याचं जशी क्षेत्र असेल ना तशी पिकं घेऊ लागलो.
1: अच्छा, आणि त्यानुसार आपण बदल करत गेलो ह्याच्यामध्ये. पर गटशेतीनं शेती करणं आणि वैयक्तिक शेती ह्याच्यामध्ये काय फरक जाणवला तुम्हाला?
0: गटशेती करताना आम्हाला एकत्रित सगळ्या निविष्ठा खरेदी करणं, एकत्रित निविष्ठा खरेदी करणं, एकत्रित शेती करणं, म्हणजे एखाद्याच्या शेतीमध्ये जाऊन तिथं एकत्रित जाऊन आपण काम करणं, त्याच्यामुळं वेळेची आणि पैशाची बचत झाली.
1: बर,
0: आणि जेव्हा वैयक्तिक शेती करत होतो त्यावेळेस खर्चाची बचत आणि वेळेची बचत
1: होत नव्हती. हे सगळं करत असताना तुम्ही काही मीटिंग वगैरे घेता?
0: हो, मीटिंग घेतो ना, महिन्याच्या महिन्याला मीटिंग घेतो.
1: काय काय विषय मांडले जातात त्याच्यामध्ये, काय निराकरण?

0: शकतं, प्रश्नांचं कसं निराकरण होतं?
1: म्हणजे शेतीमध्ये वेगवेगळे बदल असतात नेहमी, किंवा प्रत्येकाच्या शेतीमध्ये काय बदल घडतोय हे प्रत्येक आम्ही चर्चा करतो बसून, त्यानुसार त्यात आपल्याला काय बदल करायचा आहे ते आम्ही ठरवतो.
0: बरं, काही अभ्यास दौरे तुम्ही बाहेर जाऊन केले, काही आपल्या शेतावर सुद्धा केले, काही तुम्ही केवी केला पण केले, हे सगळे प्रयोग करत असताना किती बदल जाणवतोय शेतीमध्ये? पूर्वीची शेती आणि आताच्या शेतीमध्ये किती फरक किंवा काय चुका करत होतो याचा काही अभ्यास झाला या दरम्यान आणि बदल केले या दरम्यान?
1: हो, नक्की नक्कीच. की पूर्वी आम्ही जे शेती करत असताना योग्य बियाण्याचा वापर करत नव्हतो, म्हणजे बीज प्रक्रिया करत नव्हतो, किंवा खताचा वापर म्हणजे नियोजन नसताना, म्हणजे दुकानावर जाऊन जी खतं देतील तीच आम्ही टाकत होतो, त्यामुळं वारेमाप त्या खताचा वापर होत होता. त्यानंतर आत्ता बदल म्हणजे आम्ही बीज प्रक्रिया करतो आणि जो खत जे आहे ते ज्या वेळेस लागल माती परीक्षण करून जे घटक लागतील त्याचा वापर आम्ही शेतीमध्ये करतो.
0: बर, आणि त्यानुसार आपण पेरणी वगैरे ठरवली जाते. ह्या सामूहिक पद्धतीमधून अडचणी किती दूर झाल्या तुमच्या शेतकऱ्यांच्या?
1: बऱ्याच अडचणी दूर झाल्यात आमच्या. एकत्रित शेती केल्यामुळं आमच्या म्हणजे प्रत्येक गोष्टीला जर गरज लागली तर आम्ही एकत्रित येऊन ते त्या शेतीमध्ये काम करतो, त्याच्यामुळं आमचे वेळेत काम पूर्ण होतात.
0: बरं, या अभ्यास दौऱ्यांच्या दरम्यान काही नोंदी ठेवल्या आपण गटानं?
1: ठेवल्या ना नोंदी, त्यामध्ये तिथलं जे आम्हाला प्रशिक्षण दिलं ते आम्ही त्याचा नोंदी घेऊनच तिथं आमच्या शेतीमध्ये वापर केला.
0: अच्छा, म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीच्या नोंदी पण आपण करून ठेवल्या की ज्याचा फायदा आपल्याला झालेला आहे. हे सगळं करत असताना बाजारपेठ किती हातात आली असं वाटतंय तुम्हाला? म्हणजे पूर्वीची विक्री आणि आत्ताची विक्री व्यवस्था किती फरक पडलाय त्याच्यामध्ये?
1: फरक पडलाय ना बा, पूर्वी विक्री करताना एकट्याला, आता आम्ही सामूहिक विक्री करत असतो, ती एकत्रित घेऊन त्याचा बाजार विक्री, आता सोयाबीन होतं आम्ही एकत्रित त्याची विक्री केली.
0: बर,
1: हळद जसं पीक आहे त्या हळदीच्या साठी बी आम्ही एकत्रित त्याचं हे करून त्याची विक्री करतो.
0: अच्छा, आणि त्याचा फायदा आपल्याला झालेला आहे. आपल्या शेतकरी बंधूंना काय सांगाल, सामूहिक पद्धतीनं शेती करणं म्हणजे गट पद्धतीनं शेती करणं आणि त्यातल्या त्यात अभ्यास दौरे करून शेती करणं हा जो फरक आहे तो फरक तुमच्या गटानं चांगलाच समजून घेतलाय किंवा त्या पद्धतीची वाटचाल तुमची सुरू आहे? इतर गावातल्या गटांनी सुद्धा अशा पद्धतीचं नियोजन करावं, त्यासाठी शेतकऱ्यांना काय सांगाल?
1: शेतकऱ्यांना एक विनंती करतो की आपण वैयक्तिक शेती करण्यापेक्षा गट शेतीद्वारे शेती करून आपल्या समूह शेती करून आपला विकास करावा.
0: बरोबर, आणि त्यासाठी अभ्यास दौरे महत्वाचे,
1: त्यासाठी अभ्यास दौरे महत्वाचे असतात, त्या अभ्यास दौरे करावेत.
0: खरंय, म्हणजे अभ्यास दौऱ्यांनुसारच आपल्याला कळतं की आपल्याला शेतीमध्ये बदल काय करायचा आहे, आपल्याकडून चुका काय होत आहेत, काय आपल्याला करणं अपेक्षित आहे.
1: तिथील त्या अधिकाऱ्यांची किंवा कृषी अधिकाऱ्यांची किंवा त्या मार्गदर्शनची त्यांचं मार्गदर्शन आम्हाला लागतं
0: आणि त्याचा चांगला फायदा करून घेत आहे तुम्ही. म्हणजे कृषी विभागाचं पण चांगलं मार्गदर्शन आहे, त्यामुळं इतर शेतकऱ्यांनी पण हे घेणं अपेक्षित आहे. म्हणजे कृषी विभागाच्या अंतर्गत जे आपले अधिकारी येतात त्या अधिकाऱ्यांशी संवाद साधून आपल्या अडचणी त्यांच्या समोर मांडून जर आपण प्रश्न सोडवले तर नक्कीच आपल्याला शेती ही फायद्याची ठरू शकते. नक्कीच तुमच्या या गटाच्या भविष्यातल्या सर्व उपक्रमांना मी शुभेच्छा देते आणि आज तुम्ही इथं आलात त्याबद्दल आभार मानते. धन्यवाद. आताच आपण आत्मनिर्भर शेतकरी या अंतर्गत शेतकरी गटांतर्गत केलेल्या अभ्यास दौऱ्यामुळे शेतीला झालेला फायदा याविषयी मुक्काम बदेवाडी पोस्ट भुईंस तालुका वाई येथील अशोक भोसले यांची सुप्रिया मोरे यांनी घेतलेली मुलाखत ऐकली. कार्यक्रमात आता यानंतर शेतीविषयक माहिती सदर ऐकूया कृषीवाणी. शेतकरी बंधूंना नमस्कार. कृषीवाणी कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहात वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयी. रहिमतपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन.
2: सर नमस्कार.
3: नमस्कार
0: सर. सध्याच्या काळामध्ये शेतकरी बंधूंनी सतर्कतेनं शेती करणं गरजेचं आहे, आपण हे दरवेळेसच्या भागांमध्ये सांगतोच आहे. वातावरण बदलत्या वातावरणानुसार शेतीमध्ये प्रॅक्टिसेस करणं गरजेचं आहे. अर्थात वातावरण बदलतंय, तापमान वाढ झाली की आपल्या शेतीवर तितकाच परिणाम होणार आहे आणि शेतीवर परिणाम झाला अर्थात आपल्या पिकांवर पण परिणाम होणार आहे. काय परिणाम होऊ शकतो आणि काय करणं अपेक्षित आहे?
3: हे जे आता बदललेलं वातावरण, आता आपण

0: बघतोय किंवा अनुभवतोय त्याचा सगळ्यात मोठा परिणाम म्हणजे जमिनीवर होतो. जमिनीमध्ये असलेली माती आहे आणि मातीमध्ये असलेले अन्न घटक आहेत त्याच्यावर खूप मोठ्या प्रमाणावर परिणाम होतो. तो कसा? तर मातीमध्ये असणारे जे सेंद्रिय कर्ब आहे ते चांगल्या पद्धतीनं सुस्थित निसर्गातच माती सांभाळून ठेवत असते. पण एका टप्प्याच्या पुढे जेव्हा तापमान वाढतं तेव्हा ते हवेमध्ये त्याच्यातला जो कर्ब आहे तो कर्बचा अंश निघून जातो किंवा विरघळून जातो. हा एक मोठा परिणाम होतो आणि तो परिणाम आपल्याला खरं तर जर सांभाळून ठेवायचा असेल किंवा सेंद्रिय कर्ब जर आपल्याला मातीमध्ये सांभाळून ठेवायचं असेल तर आपल्याला मातीमध्ये असणारे सेंद्रिय पदार्थ आहे त्याचं प्रमाण वाढवावं लागणार आहे. कारण काय होतं आहे, नुसती जर माती असेल त्याच्यामध्ये असलेला जो काही प्रमाणामधला कर्ब आहे तो मातीत तापली की तेथून निघून जातो. पण त्याच्या जोडीला जर मातीमध्ये जर सेंद्रिय पदार्थ असतील म्हणजे पालापाचोळा असेल, काडी कचरा असेल, पाचट असेल, हे जेवढं काही मातीमध्ये असेल तेवढं ते काही प्रमाणात का होईना पण माती तापली तरी ते त्या घटकामध्ये धरून ठेवलं जातं. अशा पद्धतीनं ही एक गोष्ट आपल्याला करणं गरजेचं आहे. अजून त्याच्या पुढं अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण पीक वाढत असतं तेव्हा पिकाच्या पानावर असेल, देठावर असेल, फांद्यावर असेल ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये तापमानाचा परिणाम होतो. याचाच अर्थ असा आहे की त्याच्या शरीरातलं जे पाण्याचं बाष्पीभवन आहे ते होत असतं. मग त्याचा परिणाम काय होतो तर ते वनस्पती आहे हे वनस्पतीचा कालावधी पूर्ण होत नाही. तो कालावधी पूर्ण होण्याच्या आधीच पाने, फुले, फळे ह्या सगळ्या प्रक्रिया तिथं होऊन जातात. मग कमी कालावधीमध्ये फुलं आली, कमी कालावधीमध्ये त्या फुलाचे फळं लागली तर त्याचा आकार, त्याची गुणवत्ता, त्याचं वजन हे पर्यायानं नियमित कालावधीतल्या वनस्पतीपेक्षा कमी प्रमाणामध्ये राहतं. पर्यायानं उत्पादकता कमी होते, त्याची गुणवत्ता कमी होते आणि पुढे जाऊन त्याच्या स्टोअर कॅपॅसिटी कमी होते आणि कमी दर्जाचं उत्पादन निघाल्यामुळे बाजारभावामध्ये पण त्याला कमी प्रमाणामध्ये बाजारभाव मिळतो. अशा प्रकारे वनस्पतीमध्ये पण हे जे काही वातावरण आहे वातावरणाचा खूप मोठा परिणाम होतो. आणि हे जर आपल्याला वाचवायचं असेल तर आपल्याला काही नैसर्गिक पद्धतींचा पण अंतर्भाव करावा लागणार आहे. तेव्हा ह्या ज्या गोष्टी आहेत ह्या गोष्टी शेतकरी बंधूंनी ध्यानात घेणं बदलत्या वातावरणामध्ये फार गरजेचं आहे.
1: धन्यवाद सर. कृषीवाणी कार्यक्रमात आताच आपण ऐकलं वातावरण बदलानुसार शेतीचं बदलतं नियोजन याविषयी प्रेमतपूर तालुका कोरेगाव येथील मंडल कृषी अधिकारी सुनील यादव यांनी केलेलं मार्गदर्शन. कृषीवाणी हे शेतीविषयक माहिती सदर आताच आपण ऐकलं. शेतकरी बंधू भगिनी नमस्कार. आपल्यासोबत आपल्या स्टुडिओमध्ये उपस्थित आहेत आत्मा विभाग साताऱ्याचे प्रकल्प संचालक अजय शेंडे सर. शेंडे सर सगळ्यात पहिल्यांदा स्वागत, नमस्कार.
2: नमस्कार मॅडम.
1: शेंडे सर, आपले सातारा जिल्ह्यामध्ये बरीचशी उदाहरणं आहेत, बरेचसे असे गट आहेत की खूप चांगल्या पद्धतीनं काम करतायत, बऱ्याचशा शेतकरी कंपन्या सुद्धा चांगल्या पद्धतीनं उभ्या राहिलेल्या आहेत. शेतकऱ्यांच्या समोर एखादं उदाहरण ठेवलं तर खरंच त्यांना ते तो प्रवास करणं सोपा जातो किंवा अडचणी कुठल्या कुठल्या येऊन गेलेल्या आहेत याचा अंदाज येऊ शकतो. अशा काही कंपन्या किंवा गटांची नावं जर आपल्या शेतकरी बंधूंना समजली तर त्यांना जास्त प्रोत्साहन मिळण्याची शक्यता, अशी काही गट किंवा शेतकरी कंपन्या कशा काम करतात?
2: येस येस, आपल्याकडे उदाहरण द्यायचं म्हटलं तर अनफळे फ्रेश फ्रूट फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे अनफळे खटावमध्ये, जे डाळिंब, द्राक्ष, भाजीपाला यांचे संकलन प्रत्वारे आणि प्रक्रिया पॅकेजिंगमध्ये काम करत आहेत. त्यांना देखील आपण स्मार्ट योजनेअंतर्गत लाभ दिलेला आहे, त्यांचं काम सुद्धा चालू झालेलं आहे. मेगा फार्म फ्रेश प्रोड्युसर कंपनी आहे, ते महाबळेश्वरची आहे, ते स्ट्रॉबेरी बेरीजमध्ये काम करत आहे. पायनॅपल असेल, मलबेरी असेल, रासबेरी असेल, अशामध्ये त्यांचं प्रत्वारी प्रक्रिया विक्रीमध्ये देखील ती काम करत आहे. अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर की मानमधील आहे, शिंगणापूरमधील मंदप्रभा फार्मर्स प्रोड्युसर कंपनी आहे, ते कडधान्यामध्ये काम करते आहे, राजमामध्ये काम करते आहे, क्लिनिंग, ग्रेडिंग, पॅकेजिंग, ब्रँडिंग अशा पद्धतीने त्यांची कामकाजाला वर्ष झालं सुरुवात देखील झालेली आहे. असे आपल्याला हे म्हणजे बेस्ट एफपीसी आता रिसेंट मधील आहे, त्यांचं काम चालू झालेलं आहे. नक्कीच आपल्या शेतकऱ्यांनी तिथे भेट देण्यात यावी, नक्कीच आपल्याला प्रोत्साहन मिळेल आणि आपल्याला पण थोडंसं एक मोटिवेशन मिळेल की बाबा आपण सुद्धा अशी तयारी करून याच्यामध्ये येऊ शकतो आणि त्याच्यातून प्रगती साधू शकतो. गटांचं जर उदाहरण द्यायचं म्हटलं तर उडतेरेचा एक गट आहे, काळेश्वर शेतकरी उत्पादक कंपनी, जी सोयाबीन बीज उत्पादनामध्ये काम करत आहे. आपल्याला माहित आहे की सोयाबीनचे आपले रेट्स जरी पाहिले तर 4,000 ते 5,000 सरासरी राहतात, कधी कधी मार्केट हाय असेल तर 5,000 पुढे जातात ते क्वचित आहे. परंतु बीज उत्पादनाच्या माध्यमातून आपण त्याच्यामध्ये कार्यक्रम शेतकऱ्यांनी घेतला, ह्या गटाने जर त्याच्यामध्ये भाग घेतला

0: आहे, सुनीलजी जगताप आहे, त्यांचे 120 रुपये किलो अशा पद्धतीच्या बियाण्याला रेट मिळालेला आहे. म्हणजे आपण फक्त धान्य वर्गीय पीक न घेता ते आपण जर बियाणे म्हणून आपण बाजारामध्ये विकलं तर त्याला खूप चांगल्या पद्धतीनं रेट मिळत आहे. तसंच दिशा शेतकरी उत्पादक कंपनी आहे, राजेंद्र गायकवाड साहेब तिथे काम पाहतात, हळदीमध्ये काम चालू आहे त्यांचं, त्याच्याबरोबर सोयाबीनमध्ये देखील चालू आहे कामकाज. अशा पद्धतीने असे काही गट आहेत ज्यांनी खूप चांगल्या पद्धतीची प्रगती साधलेली आहे. पिंपरीचे यशवंत शेतकरी गट आहेत, बंद प्रभाचे त्यांचा अगोदर गट होता, नंतर कंपनी स्थापन केली, योजनेमध्ये भाग घेतला, आयात निर्यात आता त्यांचं काम चालू आहे आणि पॅकेजिंग ब्रँडिंग पण चालू आहे. म्हणजे एक म्हणतो ना, एकत्र गटाच्या माध्यमातून कंपनी स्थापन करणं आणि चांगल्या स्टेजला येणं, अशा पद्धतीचे पण आपल्याकडे उदाहरणं आहेत.
1: अगदीच खरं. म्हणजे थोडक्यात सातारा जिल्ह्यातला प्रत्येक शेतकरी हा व्यावसायिक झाला पाहिजे, त्याचा स्वतःचा ब्रँड तयार झाला पाहिजे आणि त्याचबरोबर जो शेतीमाल आपण आपल्या शहरामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये आपल्या देशामध्ये विकतोय तोच माल आपण परदेशातही आपला गेला पाहिजे, हे एक उद्देश आपण डोळ्यासमोर शेतकऱ्यांसाठी ठेवलेला आहे. आता अजूनही बराचसा आपला तरुण वर्ग हा नोकरीकडे जास्त त्याचा कल आहे. जसं आपण आता सांगितलं की जसं काळ बदलतोय तसं शेतकऱ्यांनी बदलणं गरजेचं आहे. म्हणजे स्मार्ट शेती करतोय तसा स्मार्ट शेतकरी होणं अपेक्षित आहे, मीपासून आम्हीपर्यंत आपण जाणं अपेक्षित आहे. मग ह्याच्यामध्ये तरुणाई जर आली तर ह्या निर्यात क्षेत्राला किती मोठा वाव मिळू शकतो आणि काय बदल घडू शकतो?
0: येस येस, अगदी बरोबर आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर आपण 140 कोटीच्या वरती भारतातील लोकसंख्या आहे, डोमेस्टिक मार्केट सुद्धा आपलं अप्रतिम आहे. निर्यातीचं आपण जर बघितलं तेवढ्या प्रमाणात आपला शेतमाल असेल त्याला सुद्धा खूप संधी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं एवढंच आहे की जो ग्राहक आहे, ग्राहक त्याच्या अपेक्षा काय आहेत, ग्राहकाचा वर्ग कुठल्याला आहे, त्याच्यानंतर तो त्याची पर्चेसिंग पॉवर किती आहे, चांगल्या पर्चेसिंग पॉवर असणाऱ्या ग्राहकांपर्यंत, म्हणजे मेट्रो सिटी असेल, पुणे, मुंबई, बँगलोर, दिल्ली असल्या, गुरगाव अशा पद्धतीच्या आपल्याला त्या शहरांमधल्या ग्राहकांपर्यंत पोहोचायचं आहे. आणि जर शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून जर ते आलं तर नक्कीच त्याच्यामध्ये फ्युचरमध्ये स्कोप आहे. काही उदाहरण आपण बघतो आहे की डोर टू डोर डिलिव्हरी फॉर फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स, त्याच्यानंतर पॅकेजड कडधान्यांमध्ये म्हणजे ऑर्गॅनिक कडधान्य सुद्धा आजकाल डोर टू डोर डिलिव्हरीमध्ये काम करत आहेत. अशा पद्धतीचं फॉरवर्ड लिंकेज सुद्धा शेतकऱ्यांना एक फायद्याचं ठरू शकतं.
1: खरंय. आणि मला वाटतं त्याच्यामध्ये तरुणाई आली तर हे जे आता डिजिटल युग चाललेलं आहे त्याचा थोडासा टच जरी शेतीला मिळाला आणि एक चांगल्या पद्धतीनं त्याच्यावर वर्कआउट झालं तर नक्कीच हा शेतकरी आपला खऱ्या अर्थानं व्यावसायिक होईल आणि भविष्यात एक जे कंपन्या आहेत शेतकरी कंपन्या त्या एक चांगल्या पद्धतीनं काम करताना दिसतील अशी आपण आशा करूया. धन्यवाद सर.

0: बरं आहे तर मंडळी,
1: याबरोबरच आजचा आमची शेती आमचा परिसर हा कार्यक्रम आता इथं संपूयात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. आमची शेती आमचा परिसर हा शेतकरी बंधू भगिनींसाठीचा कार्यक्रम आकाशवाणीच्या सातारा केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यानंतर विविध भारतीच्या प्रसारण सेवेचे कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.